श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 10 श्रावण शके 1948 अर्थात 1 ऑगस्ट 2026। सकाळचे 5:58 आणि 44 सेकंद झालेत। आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत। नमस्कार रत्नागिरी, आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं।

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य. लोकमान्य टिळक म्हणतात की स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. तुमचं ध्येय मोठं असलं तरी ते तुमचा हक्क आहे. मेहनत आणि आत्मविश्वासाने तुम्ही ते नक्की साध्य करू शकता. श्रोतेहो, आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे. तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. आमचं या दोन्ही विभूतींसाठी विनम्र अभिवादन. श्रोतेहो, आता सुविचार आपण ऐकला. या सुविचाराबरोबरच आजच्या दिवसाच्या आपणाला मंगलमयी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार रत्नागिरीमध्ये आता आपण ऐकणार आहोत मंगल प्रभात हा कार्यक्रम. सुरुवातीला वंदन.

0: यः स ततं हि पठेत् स नरो लभते च्युतरामपदाब्जनिवासम्। इति श्रीमधुसूदनाश्रमशिष्याच्युत विरचितं श्रीमत् हनुमदष्टकं सम्पूर्णम्।
1: पी बी श्रीनिवास यांनी गायलेलं श्री अंजनेय स्तोत्रात त्याचं आपण ऐकलं। श्रोत्या हो, लोकमान्य टिळक म्हणतात, कर्तव्याच्या मार्गावरती संकट येतात पण त्यांना घाबरू नका। कर्तव्य पार पाडताना अडचणी ह्या येतातच पण त्यांच्याशी धैर्याने सामना करावा लागतो। करिअर, शिक्षण किंवा वैयक्तिक आयुष्यात अडथळे येतील पण हार न मानता पुढे जात राहायला हवं। मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली ही पारंपरिक भूपाळी, संगीतकार वसंत प्रभू।

लोकमान्य टिळक म्हणतात, शिक्षण हे स्वातंत्र्याचं पहिलं पाऊल आहे. शिक्षणाने माणसाला विचार करण्याची शक्ती मिळते, जी स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. तरुणांसाठी प्रेरणा, शिक्षणाला प्राधान्य द्या. ते तुम्हाला स्वावलंबी बनवेल आणि तुमच्या स्वप्नांना पंख देईल. संघटित व्हा, सामर्थ्यवान व्हा. एकट्यानं लढण्यापेक्षा एकत्र येऊन काम केल्यानं यश मिळतं. तरुणांसाठी प्रेरणा, तुमच्या मित्रांसोबत, सहकाऱ्यांसोबत एकत्र काम करा. संघटितपणा तुम्हाला मोठं यश मिळवून देईल. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेली ग. दि. माडगुळकर यांची ही रचना. संगीतकार सुधीर फडके.

मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया मुग्धा भट सामंत यांनी गायलेली ही संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीतकार पंडित अवधूत बाम.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेली राम मोरे यांची ही रचना, संगीतकार मधुकर पाठक.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली पंडित भरत व्यास यांची ही हिंदी भजन रचना, संगीतकार बाबू सिंह.

या हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली नक्ष लालपुरी यांची ही देशभक्तीपर गीत रचना.

0: समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच श्रोते हो आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो सकाळचे 6:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन याविषयीची माहिती आता आपण ऐकणार आहोत. या माहितीचं वाचन केलं रेडिओ सखी विद्या तावडे यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, कोळंबी संवर्धनासाठी योग्य जागेची निवड करणं आवश्यक आहे. जागेची निवड करताना जागेचा चढ उतार, मातीचा प्रकार, मातीची पाणी धारण क्षमता आणि उत्पादकता, पाण्याची उपलब्धता आणि दर्जा, हवामान आणि त्यामध्ये होणारे बदल या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. मातीमध्ये साधारणतः प्रत्येकी 40% चिकण माती आणि वाळू आणि 20% गाळाच्या मातीचं प्रमाण असावं. मातीचा सामू 5 खाली असू नये, शक्यतो 7 जवळपास असावा. मातीमध्ये सेंद्रिय कार्बन 1.5-2.5%, उपलब्ध नत्र 50-75 mg प्रति 100 ग्रॅम, माती आणि उपलब्ध स्फुरद 6-7 mg प्रति 100 ग्रॅम या प्रमाणात असावेत. पाण्याची क्षारता 20-30 PPT, तापमान 28-33 degrees centigrade, सामू 7.5-8.5 आणि प्राणवायूचं प्रमाण 5-7 mg प्रति लिटर इतकं असावं. संवर्धन तलावातील पाण्याची क्षारता जास्त असेल तर जम्बो कोळंबीची वाढ खुंटते. संवर्धन तलाव हे आयताकृती किंवा चौरसाकृती असावेत. तलावाचं क्षेत्र 0.5-1 hectare इतकं असावं. तलावामध्ये पाण्याची पातळी 1.5 meter असावी. तलावाच्या तळाला 1:2000 या प्रमाणात पाणी निर्गमन द्वाराकडे उतार असावा, जेणेकरून तलावातील पूर्ण पाणी गुरुत्वाकर्षणाने बाहेर काढता येईल. तलावाचे बांध मजबूत असावेत आणि मातीच्या प्रकारानुसार त्यांना उतार द्यावा. प्रत्येक तलावाला पाणी आत घेण्याची आणि बाहेर काढण्याची व्यवस्था असावी. जिथे पाणी गढूळ आहे किंवा जिथे संवर्धन तलावाची संख्या घनता खूप आहे अशा ठिकाणी साठवणूक तलाव बांधून त्यामध्ये पाणी घेतलं जाऊन योग्य ती प्रक्रिया केल्यानंतरच संवर्धन तलावामध्ये पाणी भरावं. कमी साठवणूक व्यवस्थापनामध्ये ज्या कोळंबी फार्मचं क्षेत्र 2 hectarepeksha जास्त आहे तिथे साठवणूक तलाव असणं बंधनकारक आहे. बीज साठवणुकीपूर्वी पाणी काढून तळाला भेगा पडेपर्यंत तलाव सुकवावा. तळावर जिथे कुजणाऱ्या सेंद्रिय

0: पदार्थांचा थर जमला असेल तिथली माती काढून फार्ममधील खड्ड्यामध्ये बुजवावी. सुकवलेल्या तलावामध्ये नांगरट करावी. त्याचवेळी तलावाची साफसफाई करावी आणि मातीचा सामू तपासून घ्यावा. नंतर तळाचं सपाटीकरण करावं. साठवणूक तलाव असेल तर त्यामध्ये पाणी गाळून भरावं आणि ब्लिचिंग पावडरचा वापर करून पाणी निर्जंतुक करावं. असं पाणी संवर्धन तलावात भरावं. जर साठवणूक तलाव नसेल तर तलावामध्ये पाणी गाळून भरावं आणि निर्जंतुकीकरण करावं. तलावामध्ये प्लवंग निर्मितीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर करावा. त्यापूर्वी मातीमधील सेंद्रिय कार्बन, नत्र आणि स्फुरद यांचं प्रमाण तपासून खतांची मात्रा ठरवावी. प्लवंग निर्मितीसाठी आणि पाण्याचा दर्जा राखण्यासाठी जैविक आणि प्रजैविकांचा वापर करावा. साठवणुकीपूर्वी पाण्याचा दर्जा तपासावा आणि तो योग्य असेल तरच बीज साठवणूक करावं. बीज साठवणुकीपूर्वी तलावात एरिएटर्स बसवावेत आणि खाद्य, औषधं, रसायनं यांचा योग्य रीतीने साठा करावा. उत्पादन घेण्यासाठी चपळ, कणखर, निरोगी आणि सुदृढ बीजाची निवड करणं आवश्यक आहे. कोळंबी बीज हे शासकीय मान्यताप्राप्त बीज उत्पादन केंद्रातून घेणं आवश्यक आहे. मंडळी, अशा प्रकारे निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धनामध्ये काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आज या कार्यक्रमात निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन याविषयीची माहिती जाणून घेतली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण दुपारी 2 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: సంపద
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आपण पावसाळ्यात मुलांमध्ये आढळणारे आजार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती घेणार आहोत. पावसाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी या काळात वातावरणात असलेली आर्द्रता, साचलेले पाणी, दूषित अन्न पाणी यामुळे बऱ्याच संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. हवामानातील बदलामुळे जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यात विशेषतः लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना आजार होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात लहान मुलांमध्ये आढळून येणारे सर्वाधिक आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन, जुलाब, उलट्या, टायफॉइड, कावीळ, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया किंवा लेप्टोस्पायरोसिस देखील होऊ शकतो. या आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे पण महत्त्वाचे उपाय आहेत. ते म्हणजे मुलांना नेहमी उकळून थंड स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. मुलांना ताजे गरम स्वच्छ अन्न द्यावे. उघड्यावर मिळणारे किंवा शिळे अन्न देऊ नये. मुलांना जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यावर साबणाने हात स्वच्छ धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लवकरात लवकर कपडे बदलवावेत. हवामानात आर्द्रता जास्त असल्याकारणाने घरात देखील कपडे नीट वाळत नाहीत. अशा वेळेस मुलांना तसे कपडे न घालता स्वच्छ वाळलेले कपडे घालावेत. घराच्या आसपास स्वच्छता ठेवावी. पाणी साचू देऊ नये कारण त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते.

0: मुलांना पूर्ण पायांचे कपडे घालावेत किंवा आवश्यक असल्यास डास प्रतिबंधक क्रीम लावावी. मच्छरदाणीचा वापर करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचे लसीकरण वेळेवर पूर्ण करावे. मुलांना 3 दिवसापेक्षा जास्त ताप येत असल्यास किंवा वारंवार उलट्या होत असल्यास, जुलाब होत असेल, मूल दूध किंवा पाणी पीत नसेल, लघवी कमी करत असेल, खूप सुस्त असेल किंवा खूप किरकिर करत असेल, यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे अथवा अँटीबायोटिक्स देऊ नयेत. अतिसार झाल्यास ORS आणि पुरेसे द्रव्य पदार्थ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ORS नसल्यास उकळून थंड केलेल्या पाण्यात साखर व चिमूटभर मीठ घालून देऊ शकता. शेवटी प्रतिबंध हाच उपचारापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतो, त्यामुळे आपण स्वच्छता, सकस आहार, उकळलेले पाणी, डासांपासून संरक्षण आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेऊन आपल्या बाळांचे पावसाळ्यात बहुतांश आजारांपासून संरक्षण करू शकतो व आपल्या बालकांचे आरोग्य जपू शकतो. चला तर आपण सर्वजण मिळून या पावसाळ्यात आपल्या बालकांचे आरोग्य जपूया. श्रोते हो, तर उद्याच्या भागात आपण पावसाळ्यात होणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस या आजाराबद्दल माहिती करून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. सकाळच्या या निवांत वेळी मी तुम्हाला एका अशा जगात घेऊन जाणार आहे जिथे शब्द मौन होतात आणि निसर्ग बोलायला लागतो. आपण कधी शांत चित्ताने जंगलाचा श्वास ऐकलाय का? वाळलेल्या पानांवरून सरपटणाऱ्या सापाचा आवाज तुम्हाला कधी ऐकायला आलाय का? दूर कुठेतरी वानराने दिलेल्या वॉर्निंग सिग्नलची साद कधी तुम्ही ऐकली का? आणि या सगळ्यात जास्त श्रवणीय असणारं पावसाच्या थेंबांनी पानावर वाजवलेलं संगीत कधी तुम्ही ऐकलंय का? आज आपल्यासोबत एक असे पाहुणे आले आहेत जे केवळ डोळ्यांनी निसर्ग टिपत नाहीत तर कानांनी तो अनुभवतात सुद्धा. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री आज आपल्याला कॅमेऱ्याच्या लेन्स पलीकडच्या थरारक आणि नादमय निसर्गाविषयी सांगणार आहेत. चला तर मग सुरू करूया आपला आजचा विशेष संवाद. हिरेन, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
4: धन्यवाद, खूप खूप आभार.
3: आपण जंगलात जेव्हा जातो तेव्हा जंगलात हरिण, माकड, पक्षी हे एकमेकांना एका विशिष्ट पद्धतीने वॉर्निंग सिग्नल देत असतात. या विशिष्ट आवाजांची जी काही भाषा आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा ना.
4: असं डायरेक्ट समजून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक रिसेंट अनुभव सांगितला तर चालेल का?
3: नक्कीच.
4: आता परवाच्या दिवशीच बांधवगड नॅशनल पार्क म्हणून एक सेंट्रल इंडियामध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक टायगर रिझर्व्ह आहे, तिथे होतो. आणि तिथे काय झालं की जसं भारतीय वन जी आहेत ती घनदाट आहेत आणि इथे बऱ्याच वेळेस प्राणी बघायला मिळत नाहीत. स्पेशली जसे टायगर आहेत, लेपर्ड आहेत, अशा प्रकारचे प्राणी आपल्याला लवकर दिसत नाहीत. जसं आफ्रिकेमध्ये आपण जातो त्यावेळेस मोठी मोठी ग्रासलँड्स आहेत तिथे, तशी इथे नाही आहेत. तर तिथे लायन तुमच्या 1 किलोमीटर जरी दूर बसलेला असेल तरी तुम्हाला दिसेल, पण भारतीय जंगलांमध्ये 10 मीटरवर तुमच्या टायगर बसला असेल, लेपर्ड बसला असेल, शक्यता आहे की तुम्हाला तो दिसणार नाही. तर होतं काय की अशा वेळेस आपल्याला भारतीय जंगलांमध्ये आवाजावर लक्ष द्यावं लागतं, ऐकावं लागतं, जंगलांना ऐकावं लागतं. आणि हे ऐकतो कोणाला? आपण जसं तुम्ही अगदी योग्यपणे सांगितलं की वानरांना, हरणांना आपण ऐकत असतो. तर तिथे एक ट्रेल आहे जंगलात. आम्ही जसं सकाळच्या सफारीमध्ये एकदम थंडी होती तिथे आणि ज्यावेळेस आम्ही आत गेलो आधी जंगल अगदी शांत होतं आणि थोड्या वेळात आम्ही एका ठिकाणी चौकात जाऊन उभे राहिलो आणि म्हटलं की जंगलाला ऐकूयात. आणि ऐकताना लक्षात आलं एका ठिकाणाहून वानराचा आवाज येतोय झाडावरून आणि ज्या प्रकारचा तो आवाज होता ते हे दर्शवत होतं की तिथे नक्कीच कुठला ना कुठला प्रिडेटर असावा. प्रिडेटर काय असू शकतो? एक तर लेपर्ड असू शकतो किंवा टायगर असू शकतो. कारण की जंगली प्राणी तेव्हाच अशा प्रकारचा संवाद साधतात

0: जेव्हा त्यांना त्या प्राण्यांपासून काही धोका आहे, तर आम्ही त्या डिरेक्शनमध्ये आमची गाडी नेली आणि हळूहळू त्याला ट्रँग्युलेट करत आम्ही एका ठिकाणी पोहोचलो जिथून त्या वानरांचा आवाज येत होता. आणि ज्या वानरांचा आवाज येत होता त्या इंटेन्सिटीने कळत होतं आम्हाला की इथे लेपर्ड असण्याची शक्यता जास्त आहे, कारण की टायगर युजुअली झाडावर असं सरळ चढत नाही शिकार करण्यासाठी स्पेशली, पण लेपर्ड म्हणजे बिबट्या याच्यात अगदी एक्सपर्ट असतो आणि वानरांना त्याच्यापासून धोका असतो. आणि त्यामुळे जी इंटेन्सिटी होती आवाजाची याच्यावरून मला कळलं होतं की इथे लेपर्ड आहे. आम्ही तिथे थांबलो, अर्धा तास झाला काहीच हालचाल नाही, फक्त तो आवाज येतोय पण लेपर्ड काही आम्हाला दिसेना. तो हार्डली आमच्यापासून एक 20-25 किंवा 30 मीटरवर असेल पण आम्हाला तो काय दिसेना. मग आम्ही तिथे थांबलेलो आहे. डोंगराच्या दुसऱ्या बाजूने अजून एक आवाज आला. यावेळेस आवाज होता हरणाचा, म्हणजे स्पॉटेड डिअरचा. स्पॉटेड डिअरचा आवाज आला, आम्ही पुन्हा ऐकलं. 5 मिनिट आम्ही पुन्हा थांबलो. तो कुठल्या डिरेक्शनला आवाज चाललाय, कारण की जशी जशी प्रेडेटरची मूवमेंट होते तसं तसं जे प्रेज असतात म्हणजे हरणं असतील, माकडं असतील, वानर असतील, हे जसं त्यांना बघतात तसा तो आवाज पण मूव्ह होत जातो जंगलातून. आम्ही हे ऑब्झर्व केलं 5 मिनिट आणि त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं इथे जो लेपर्ड असू शकतो त्याची दिसण्याची शक्यता कमी आता, पण जो दुसरा प्रेडेटर दुसरीकडे आहे त्याला बघूयात आपण. मग आम्ही त्या डिरेक्शनमध्ये आमची जीप नेली आणि एक 5 मिनिटात आमच्या समोर रस्त्यावर 100 मीटरवर एक वाघीण समोरून आली चालत, आमची एकटी गाडी, आणि ती अगदी समोरून आमच्या चालत येते, डोळ्यात डोळे टाकून बघते, आमच्या गाडीच्या जवळ आली. जशी गाडीच्या जवळ आली आम्ही गाडी मागे केली, तिने तिथे त्याची टेरिटरी मार्किंग केली आणि पुन्हा जंगलात निघून गेली. अशा पद्धतीने आपण जंगल ऐकतो आणि त्याच्यानंतर त्या प्राण्यांना बघतो.
1: श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आज आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल.
3: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेत. रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम लोकमान्यांना उमगलेली गीता अर्थात गीता रहस्य. लेखक प्राध्यापक दीपक जोशी, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. यामध्ये भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शिका म्हणून गेलेल्या प्राध्यापिका निशा केळकर यांची रेडिओ सखी मंजिरी गोखले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 10:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मधुसूदन कानेटकर यांचं गायन राग जौनपुरी. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा गायन. यावर आधारित कार्यक्रम शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. लेखिका सोनिका मुजुमदार, सादरकर्ते विजय भुआर. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर म्हणजे 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभे

0: इथलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम, यामध्ये थॅलेसिमिया आणि रक्तदाब याविषयी डॉक्टर सई नेमाडे यांच्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद, आणि त्यानंतर लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयी धोरण आणि भूमिका हे रूपक लेखिका संगीता नेवे, सादरकर्ते विजय भुयार. 1:05 गीत बहार, 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात अकोला वाशिम जिल्ह्यांचं वार्तापत्र, 1:45 कार्यक्रम भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 2:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं गायन राग मध्यमावती, दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. दुसरी सभा सुरू होईल 5:00, यामध्ये 5:02 गीतसंध्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 5:30 युववाणी या कार्यक्रमात युवा प्रतिभा या कार्यक्रमात नीट परीक्षा उत्तीर्ण सई देसले या युवा मैत्रिणीशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी साधलेला संवाद हा कार्यक्रम, तसंच 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम, 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला, आणि त्यानंतर पावसाळ्यातील रानभाज्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश मांजरेकर यांची मुलाखत. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 6:30 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीतात कीर्तन अंधश्रद्धा निर्मूलन या आख्यानवेशानुषंगानं हरिभक्ती परायण आरती गोडसे यांचं कीर्तन, निर्मिती सहाय्य पौर्णिमा साठे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती, आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये चिन्मया सिस्टर यांचं कर्नाटक शैलीतील युगुल गायन. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 7:15 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांचं भाषण, संपादन सुहास नंदुरे यांचं. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
0: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण ऐकलं की माताजी एका वेगळ्याच भावविश्वात गेल्या आणि त्या दिवशी त्यांचा नवीन जन्म झाला. त्यांनी योगेनला दीक्षा दिली. ठाकूरांच्या निर्वाणानंतर काशीपुरातली जागा जिथे त्यांच्यावरती उपचार चालू होते ती सोडावी लागली आणि त्यानंतर ठाकूर आणि माताजींची जी सगळी मुलं होती ती बेघर झाली. डोकं टेकवण्यापुरती तरी जागा मिळावी अशी माताजींच्या मनामध्ये आंतरिक इच्छा होती. पण ठाकूरांची मनोभावे प्रार्थना करण्याखेरीज हातात मात्र काही नव्हतं. अखेर सुरेंद्रनाथ मित्र म्हणून जे ग्रस्त होते त्यांनी खटपट केली आणि शेजारी एक वराहनगर म्हणून भाग होता तिथे एक घर या सर्वांना भाड्याने मिळालं. अगदी जुनाट आणि पडकी जागा होती ती, अंधारी आणि कोंदट. घरालगत एक बगीचा होता, त्यात केळीची झाडं होती, भोपळ्याचे वेल होते. पण तिथे जे माळीबुवा होते ना, तिथले काळजी घेणारे, ते भयंकर तिखट होते. ही जी शिष्यमंडळी होती ही भात आणि तोंडल्याची नुसती उकडलेली पानं खायची आणि पोट भरल्यासारखं तृप्ततेने ढेकर द्यायची. पोटपूजेला काही मिळायचंही नाही काही वेळेला, नुसता थंडा फराळ. पण तरीसुद्धा सगळे एका वेगळ्या निजानंदामध्ये दंग असायचे. अहोरात्र जप असेल, धारणा, ध्यानधारणा, भजन आणि कीर्तन. उपाशी लेकरांचा हा जो जगावेगळा आनंद सोहळा दिसायचा ते पाहून माताजींच्या डोळ्यात सारखं पाणी यायचं. मागे एकदा ठाकूरांनी असंच बोलताना माताजींना सांगितलेलं होतं की असाच प्रसंग जर कधी आला ना तर तुम्ही कुमारपुकुरला आपल्या घरी राहायला जा, परसात भाजीपाला लावा, भातभाजी खाऊन उदरनिर्वाह करा आणि ईश्वर चिंतनात वेळ घालवा. घर कामाबरोबर ती निष्ठेनं आणि नियमितपणानं साधना करा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, ती म्हणजे सगळी माझी जबाबदारी नाही, तुम्हालाही ती उचलायला लागेल आणि मी केलं त्यापेक्षाही अधिक तुम्हाला करायला लागेल. त्याप्रमाणे तीर्थयात्रेवरून परतल्यानंतर त्या एके दिवशी कुमारपुकुरला गेला. अर्थातच पूर्वीसारखंच होतं सगळं, हिरवागार आसमंत, वाऱ्याबरोबर डोलणारी भात शेतं, पाण्यांद तुडुंब भरलेली पुकुरं आणि घरं, घरापुढची स्वच्छ देखणी, रांगोळी रेखलेली अंगणं, सगळं पहिल्यासारखं होतं. फरक एवढाच होता की त्यावेळी सासूबाई होत्या, ठाकूर होते आणि आता मात्र या एकट्या आणि बरोबर शिष्य होते. एक हलकासा निश्वास त्यांनी सोडला आणि त्या उंबरा ओलांडून घरात आल्या. मनात त्यांच्या सहवासात घालवलेल्या जुन्या दिवसांच्या आठवणी दाटल्या. रामकृष्णांचं निर्मळ हसणं, बोलणं, हळुवार वागणं, जपणं, हरवून जाणं, सगळं जसंच्या तसं डोळ्यापुढे उभं राहिलं आणि एकटेपणाची जी जाणीव त्यांना झाली त्यामुळे त्या थोड्या कासावीस झाल्या. पुन्हा डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी धीर धरला पण एकटीचा संसार मांडला. बरोबर रामलाल होता, लक्ष्मी दिदी होते, घरात होते, पण त्यांनी आपले वेगवेगळे तीन दगड मांडले. कुमारपुकुरमध्ये आल्यापासून उभ्या गावानं त्यांच्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहायला सुरुवात केली. कारण या विधवा असून सदवेसारखी लाल किनारीची पांढरी साडी नेसायच्या, आहेवलेणी सगळी सौभाग्य लक्षणं दागिने अंगाखांद्यावर घालून खुशाल मिरवायच्या. आता हे समाजाच्या विरुद्ध होतं ना असं मिरवायचं, म्हणजे काय, काही लाज आहे की नाही, लोकलाज काही आहे की नाही, हिंमत तरी कशी होते या बाईची असं वागायची, स्वतः पाप करायचं आणि आपल्या पितरांनाही नरकात ढकलायचं. लोक म्हणायची कलियुग आहे आणि त्याच्याच हे प्रताप आहेत. लोकांच्या विषारी नजरा, लागेल असं बोलणं, याच्याकडे दुर्लक्ष करून माताजी धीरोजात्तपणानं आलेला दिवस घालवत होत्या. परिस्थिती अर्थातच बिकट होती आणि जवळ काही नव्हतं ना, त्यामुळे कधी मीठ आहे तर कधी तेल नाही, कधी भात आहे तर भाजी नाही, अशी अवस्था होती. आणि आहे ते शिजवून ठाकूरांना नैवेद्य दाखवून त्या पोटाची खळगी भरत होत.
0: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
6: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
7: व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी

हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ. भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि राज्यात सर्वदूर पाऊस. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. अपशब्द आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून जारी केलेल्या ध्वनिचित्र संदेशात व्यक्त केलं. नुकत्याच झालेल्या आंदोलनातील तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. केंद्रीय मंत्रिमंडळाने काल 5,070 कोटी रुपयांच्या ऊर्जा साठवणूक प्रणालीसह असलेल्या तरंगत्या सौर फोटोव्होल्टाईक प्रकल्प विस्तारासाठी प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना मंजूर केली. या योजनेअंतर्गत 5,000 मेगावॅट क्षमतेचे तरंगते सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत. समुद्र किनाऱ्यालगतच्या सागरी क्षेत्रातील शोध मोहीम समुद्र मंथन योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2030-31 पर्यंत पुढे सुरू ठेवण्याकरताही मंजुरी दिली असून विस्तारित खेलो इंडिया योजनेला आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना दिल्या जाणाऱ्या वाढीव मदतीलाही मंजुरी दिली आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते पुण्यात दाखल झाले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल

0: ना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. यानिमित्त आज राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल घाटकोपर इथल्या चिरागनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अभियान राज्यभर वेगानं सुरू असून 16,96,201 लाभार्थींपैकी जुलै महिना अखेर 8,33,223 शेतकऱ्यांचं म्हणजे जवळपास 50% आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे. योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीनं पूर्ण करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक संस्कृती आहे. पाश्चात्य विचारसरणीपेक्षा भारतीय भाषांचं वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची आज गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईतील घाटकोपर इथल्या SPRJ कन्याशाळेत आयोजित सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बालिकांच्या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमात बोलत होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या 31 जुलैच्या अहवालानुसार राज्यातील 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. राज्यातील प्रमुख धरणांपैकी पुणे विभागातील खडकवासला धरण 100% भरलं असून भामा आसखेड उजनी वीर राधानगरी मोडकसागर आणि तानसा ही धरणंही जवळपास पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणात सुमारे 81% तर पानशेतमध्ये 98%हून अधिक पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील भाम ओझरखेड वाघाड आणि तिसगाव ही धरणं 100% भरली आहेत. यंदा राज्यात अनेक ठिकाणी पावसानं थोडी उशिरा हजेरी लावली असली तरीही आता पुरेसा पाऊस झाल्यानं राज्यावरचं पाणी टंचाईचं संकट दूर झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पीक पाण्याच्या परिस्थितीविषयी जाणून घेऊया आमच्या संभाजीनगरच्या प्रतिनिधीकडून.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाळ्याच्या जून आणि जुलै या पहिल्या 2 महिन्यात सरासरी 262 मिलीमीटर पाऊस होतो. यंदा जून महिन्यात सरासरीच्या 86% तर जुलै महिन्यात सरासरीच्या सुमारे 154% पाऊस झाला. पावसानं या 2 महिन्यात सरासरी पार केल्याचं दिसत असलं तरीही पावसाचे दिवस मात्र कमी झालेले आहेत. दरम्यान फक्त छत्रपती संभाजीनगर साठीच नव्हे तर मराठवाड्यात सिंचन आणि पेयजलासाठी महत्वाच्या असलेल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 75% वर पोहोचला आहे. जिल्ह्यात खरीपाचं पेरणी क्षेत्र सुमारे 6,81,904 हेक्टर असून यापैकी 88.87% म्हणजेच 6,06,021 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 2,70,000 हेक्टरवर कपाशी, 2,00,000 हेक्टरवर मका, 43,000 हेक्टरवर सोयाबीन, 70,000 हेक्टरवर कडधान्य तर प्रत्येकी सुमारे 8,000 हेक्टर क्षेत्रावर तेलबिया आणि भरड धान्याची पेरणी झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रात तंत्रज्ञान विभागात कार्यरत असणारे विजय सोनवणे यांनी काल स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. गेली 34 वर्ष त्यांनी आकाशवाणीच्या तंत्रज्ञान विभागात काम केलं. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे परवा रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व

0: मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं 42 अतिधोकादायक इमारतींमधील 852 रहिवाशांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तसंच या इमारतींचा पाणीपुरवठा आणि वीज जोडणी तोडण्यासाठी पालिकेनं कार्यवाही सुरू केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कालही शानदार कामगिरी केली. जुडोमध्ये अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्णपदक पटकावलं. भालाफेक प्रकारात नीरज चोप्रानं रौप्यपदक जिंकलं. या स्पर्धेत 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्यपदक अशी एकंदर 23 पदकं सध्या भारताच्या खात्यात आहेत. राज्यात काल सर्वदूर पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. धुळे जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात मोठी दरड कोसळली. तर गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं राज्यातल्या अनेक भागात नुकसान झालं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. दरम्यान आजही धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा घाट परिसराला अतिमुसळधार पावसाचा तर ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ. भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि राज्यात सर्वदूर पाऊस, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोतेहो, आज 1 ऑगस्ट वर्ल्ड वाईड वेब डे, तसंच राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, जागतिक स्तनपान सप्ताह प्रारंभ दिन आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट 1774 या दिवशी जोसेफ प्रिस्टले आणि कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळं केलं. भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली 1 ऑगस्ट 1994 या दिवशी. सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली 1 ऑगस्ट 2001 या दिवशी. आता जन्मदिन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव सांगली इथे जन्म झाला 1 ऑगस्ट 1920 या दिवशी. चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक भगवान आबाजी पालव उर्फ मास्टर भगवान यांचा जन्म 1 ऑगस्ट 1913. कथाकार, कादंबरीकार श्री ज जोशी यांचा जन्म 1 ऑगस्ट 1915 या दिवशी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म 1 ऑगस्ट 1932. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं मुंबई इथे निधन झालं 1 ऑगस्ट 1920 या दिवशी. क्रिकेटपटू अशोक मंकड यांचं निधन 1 ऑगस्ट 2008 या दिवशी झालं. भारतीय अभिनेते सारथी यांचं निधन.

0: 1 ऑगस्ट 2022 या दिवशी झालं. तर हे होते आजचे दिनविशेष.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
3: चलो निकले क्या?
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689-11240.
6: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण SIR मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याचविषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते. यामध्ये मृत जे मतदार आहेत, तर बऱ्याचदा आपण पाहतो की मृत व्यक्तींची सुद्धा नावं यादीमध्ये असतात, मग त्यामुळे सुद्धा गोंधळ खूप होतात. तर मग मृत मतदारांची नावं वगळण्यासाठी कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते?
2: आयोगांचा मूळ उद्देश असतात चुकून सुद्धा कोणाचं नाव वगळू नये, म्हणून मृत्यूचा ताकला मिळाल्याशिवाय आम्ही नाव वगळत नाही. साधारण कालामध्ये म्हणजे दरवर्ष आम्ही समर रिव्हिजन म्हणून करतो, साधारण रिव्हिजन करतो, त्यांच्यामध्ये आम्हाला पुरावा लागते, परंतु सखोल

0: पुनरीक्षणामध्ये त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासतो. कुठल्याही कारणामध्ये राहत नसेल तर म्हणजे स्थलांतर झाले तिथे राहत नाही किंवा मृत्यू झाले किंवा दुबार आहे कुठलेही कारण असेल तर आम्ही तिथे विचारून लिहू शकतो. उदाहरण म्हणून घेतलं सकल पुनरीक्षणामध्ये मृत्यूच्या ताकला चालते किंवा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तींनी सही केले यांच्या मृत्यू झाला एवढं पुरेसं आहे. समजा त्या सुद्धा मिळत नाही आम्ही पंचनामा करून करू शकतो. सखोल पुनरीक्षणाच्या महत्वाच्या आहेत की गणनापत्र सही करायला त्या व्यक्ती किंवा पुरोड व्यक्ती सही करत नसेल आम्ही वगळू शकतो. फक्त आम्ही कारण लिहिणार आहेत म्हणजे मृत्यूच्या सर्व नाव या मोहिमामध्ये वगळण्यात येतील जेणेकरून आपले यादी बिनचूक राहतील.
1: एसआर मोहिमेमध्ये डिजिटल सुविधांचा सुद्धा वापर केला जातोय. मग यामध्ये वोटर हेल्पलाईन नंबर आहे किंवा मग तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे NVSP पोर्टल आहे तर त्याचा वापर कसा केला जातोय?
0: आपल्याला पूर्ण बोलायचं असेल तर आमच्या हेल्पलाईन आहेत 1822 1950 1900221950 या नंबरवर

0: एसआर मोहिमेमध्ये डिजिटल सुविधांचा सुद्धा वापर केला जातोय. मग यामध्ये वोटर हेल्पलाईन नंबर आहे किंवा मग तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे एनव्हीएसपी पोर्टल आहे, तर त्याचा वापर कसा केला जातोय?
1: आपल्याला पूर्ण बोलायचं असेल तर आमच्या हेल्पलाईन आहेत 1822 1950 1900 22 1950 या नंबरवर आपण संपर्क साधू शकतात. तिथे आमच्या टीम आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. या व्यतिरिक्त की ECA नेट ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करू शकतात. तिथे आपल्याला काही अडीअडचण असेल तर ग्रीव्हन्स पोर्टलमध्ये आपण नोंद करू शकतात. आपल्याला डिजिटल माध्यमाबाबत फार ओळख नाही आहे. प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा ग्रामीण भागामध्ये प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयामध्ये आम्ही मदत केंद्र उघडलेलं आहे. तिथे जाऊन आपण विचार करू शकतात. आपल्या BLO त्यांना सुद्धा आपण संपर्क साधू शकतात. डिजिटल आणि फिजिकल दोन्ही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
0: यामध्ये मतदार आपले जे फॉर्म आहे ते ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात का?
1: गणना पत्र सुद्धा आपण ऑनलाईन भरू शकतात, परंतु तुमचं गणना पत्र दुसरा कोणी भरू नये म्हणून त्याला ईसाईनच्या सुविधा आहेत. ईसाईन झाल्याशिवाय ते पत्र स्वीकारण्यात येत नाही. ईसाईन साठी काय लागते? आपले आधार नंबर लागते. परंतु आपले आधार कार्डवर असलेले नाव आणि मतदार यादीमध्ये नावामध्ये फरक असेल तर आपण ईसाईन करू शकत नाही. परंतु सारखे असेल आपण ऑनलाईन गणनापत्र भरावे आणि त्यांच्यामुळे BLO सोपं होतील का? आपले पत्र भरले सही आहेत, फक्त आपण तिथे राहत आहे का एवढं तपासण्यासाठी येतील, 30 सेकंडमध्ये काम होतील, आपण हे वापरावे. दुसरा विषय आहे फॉर्म नंबर 6 आपण भरलेला आहे, फॉर्म नंबर 8 भरलेला आहे, त्यांची ऑनलाईन प्रक्रिया आपण आपल्या फॉर्म नंबर टाकला तर पाहू शकतात. BLO तपासणी केलेल्या आहेत, मतदार नोंदणी अधिकारी ते तपासलेले आहेत, अप्रूव्ह केलेले आहेत, नवीन कार्ड तुम्हाला मिळणार आहे, ते सर्व आपल्याला ऑनलाईन आहेत. फॉर्मच्या सर्व माहिती ट्रॅकिंग तुम्ही करू शकता. त्या व्यतिरिक्त आपल्याला मोबाईल नंबर दिला असेल, म्हणजे तुमच्या यादीमध्ये नाव अप्रूव्ह केले, मतदान ओळखपत्र यायला थोडा वेळ लागते, प्रिंट करणे, डिस्पॅच करणे, परंतु आपला मोबाईल नंबर असेल, त्या दिवशी मतदार नोंदणी अधिकारी तुमचं नाव मंजूर केले, त्या दिवस इलेक्ट्रॉनिक एपिक कार्ड डाउनलोड करू शकतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान ओळखपत्र आपण डाउनलोड करू शकतो.
0: मस्त. मतदार यादीची जी अचूकता आहे ही सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा उपाययोजना केल्या आहेत, कारण यामध्ये जर चुकीची माहिती किंवा बनावट माहिती भरली गेली तर सुद्धा कारवाई केली जाते.
1: आपल्या देशामध्ये कुठल्याही सार्वजनिक कार्यालयामध्ये किंवा शासकीय अधिकारीकडे चुकीचं स्टेटमेंट दिलं तर आमच्या RPA प्रमाणे कारवाई होऊ शकतात. नागरिकांनी हे काळजी घेणे गरजेचे आहे की मतदार यादीमध्ये एक ठिकाणी फर्स्ट नेम लास्ट नेम ठेवतात, दुसऱ्या ठिकाणी मिडिल नेम ठेवतात, त्यांच्यामुळे त्यांना त्रास होतात. आपल्याला विनंती आहे शासनाच्या प्रत्येक डेटाबेसमध्ये तुम्ही काही माहिती देताना नाव सारखे ठेवावे, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. चुकीच्या माहिती दिलं तर आपल्यावर कारवाई होणार आहे.
0: SIR मोहिमेमध्ये राजकीय पक्ष यांची सुद्धा किंवा स्थानिक लेवलचे प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा महत्वाची भूमिका असते, नागरिकांची महत्वाची भूमिका आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: मतदार यादी किंवा निवडणूक या प्रक्रियामध्ये निवडणूक आयोगांच्या सोबत सर्व पक्ष, पॉलिटिकल पार्टी, मीडिया आणि आपले मतदार हे महत्वाचे घटक आहेत. आमच्या सोबत प्रत्येक बूथला काम करण्यासाठी पक्षांनी बूथ लेवल असिस्टंट नियमणे अपेक्षित आहे. मला सांगायला खूप आनंद होते की आपल्या राज्याच्या प्रत्येक पक्षांनी बहुतेक ठिकाणी बूथ निहाय BLA असिस्टंट नियमलेले आहेत. म्हणजे आमच्या 1,00,000 BLO सोबत काम करण्यासाठी 3,00,000 BLA नियमणूक झालेल्या आहेत. त्यांच्या मोठा भाग आहे, त्यांच्यामुळे दोन फायदा होतात. एक आहे की बहुतेक ठिकाणी BLO त्या ठिकाणी रविवासी नाहीये, म्हणून त्यांना प्रत्येकांना ओळखत नाही, परंतु BLA आहे पक्षांनी नियमतात ते ओळखीचे असतात, म्हणून BLO त्यांना विचारू शकतात, या 4 व्यक्ती मला सापडत नाहीये, कुठे राहत आहे सांगा, कुठे शिफ्ट झालंय का, स्थलांतर झालंय का सांगा, असं विचारू शकतात, म्हणजे त्यांना मदत होतात. या मोहिमामध्ये मी आपल्याला सांगितलं होते की ते प्रारूप यादीमध्ये आता 18 जूनच्या यादीमध्ये असलेले कुणाच्या कुणाच्या नाव कमी झालेले आहे ते 4 कारणामुळे कमी होऊ शकतात. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी राहत नाही, स्थलांतरण झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे किंवा दुबार नाव आहे, या किंवा इतर कारणामुळे वगळलं असेल तर ही यादी BLA देण्यात येईल. ते चुकीचं असेल तर त्यांनी फॉर्म नंबर 6 करायला इतरांना सुचवू शकतात. नहरी भागामध्ये मेनली BC असू शकतात, परंतु BLO सुद्धा आपल्याला मदत करण्यासाठी

0: आलेले आहेत. आपल्याला विनंती आहेत पुनरीक्षणमध्ये बीएलओला मदत करावी. आपण या देशाच्या नागरिक आहेत. कॉन्स्टिट्यूशनमध्ये मतदानांचा अधिकार कायद्याप्रमाणे दिलेला आहे. तो अधिकार आपण वापरण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणे अपेक्षित आहे. आपले काही मतदारांना वाटते की माझ्याकडे मतदान ओळखपत्र आहे म्हणून मतदान करू शकतो, ते चुकीचे आहे. मतदान ओळखपत्र या पर्टिक्युलर पत्त्यामध्ये तुम्ही राहत होते त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी दिले, परंतु तुम्ही स्थलांतर झाला असेल तर तिथून यादीमधून वगळले असू शकतात. तुम्ही नवीन ठिकाणी नोंद करणे, नवीन मतदान ओळखपत्र घेणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्याला मतदानाचे हक्क चालू राहील. कायद्याप्रमाणे मिळाले हे हक्क आपण वापरण्यासाठी पुनरीक्षणमध्ये भाग घ्यावे.
1: यामध्ये सर आपण म्हणूया ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मग दिव्यांग बांधव असतील किंवा मग अतिदुर्गम भागात राहणारी सुद्धा लोक भरपूर आहे जिथे सहज पोहोचणं शक्य नाही, तर या सगळ्यांसाठी कशा पद्धतीनं एसआयआर तर्फे काम केलं जातं?
0: आमच्या बीएलओ प्रत्येक घराला गृहभेट देणार. ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आहेत त्यांच्या घरी इतरांसारखे आम्ही पोहोचणार आहे आणि घरी जाऊन सर्व माहिती भरायला, समजा त्यांना भरता येणार नाही, आम्ही आमच्या बीएलओ आणि इतर लोक मदत करणारच आहेत. काही घटक आहे त्यांच्याकडे कागदपत्र व्यवस्थित उपस्थित नसणार आहेत. आधी दुर्गम भागामध्ये आदिवासी, थर्ड जेंडर आहे, CSW आहेत, अशा घटकामध्ये काही ठिकाणी त्यांच्याकडे कागदपत्र नसू शकतात. त्याबाबत मतदान नोंदणी अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रावर तपासून मतदार यादीमधून त्यांचे नाव वगळणार नाही एवढं काळजी घेणार आहेत. त्यांचे नाव राहतील त्यांच्याबाबत आम्ही विशेष काळजी घेणार आहोत.
1: यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते?
0: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेले आहेत म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर आता नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेलं असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
1: यामध्ये नवीन मतदार जो आहे म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
0: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत. आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे तुमच्या 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद करून घ्यावे. आणखीन 1 वर्षामध्ये तुम्ही होत असेल त्याने सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात. तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्वाचा घटक आहात. प्रत्येक मतदारांचे अधिकार आहेत. आपल्या शासन कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहेत. म्हणून आपल्या नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असा तुम्ही मतदान देऊ शकता. हे लक्षात ठेवून आपल्या नाव नोंद करून घ्यावे.
1: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं योग्य माहिती, आवश्यक कागदपत्र ही वेळेत सादर केल्यास मतदार यादी ही अधिक अचूक म्हणूया किंवा विश्वासार्ह बनते, तसंच अद्ययावत होण्यासाठी सुद्धा मदत होते. याविषयी आज आपण दिलखुलास कार्यक्रमामध्ये ही माहिती जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 आपण ऐकू शकाल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक म्हणून गेलेल्या प्राध्यापिका निशा केळकर यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
2: सगळ्याच मुलांकडे त्या दर्जाची बुद्धिमत्ता ही नक्की आहे, पण या सगळ्या मुलांचा वेगळेपणा असा असतो की तो त्यांची चिकाटी आणि त्यांची एकाग्रता. आत्ता ज्या स्पर्धा परीक्षा होतात तर या सगळ्या MCQ बेस्ड परीक्षा आहेत, परंतु ऑलिम्पियाड ही या स्वरूपाची नाही. तिथे तुम्हाला सैद्धांतिक पेपर लिहायचा असतो आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचा भाग प्रयोग करता येणं आणि स्वतः विचार करून करता येणं, हा वेगळेपणा या मुलांकडे लागतो.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सादर करते विवेक वानखडे.
0: श्रोते हो, सकाळचे 7:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा प्रायोजित कार्यक्रम फर्निचर विषयी सर्व काही.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार जाधव सर.
7: नमस्ते.
6: फर्निचर मध्ये खूप सारी व्हरायटी उपलब्ध असते किंवा दर 5 वर्षांनी फर्निचरचा ट्रेंड बदलत असतो, फॅशन बदलत असते. या निमित्ताने लोकांना त्याची खरेदीही करावीशी वाटते, पण अडचण अशी असते की घरातलं जे फर्निचर असतं त्याचं काय करावं, कारण फर्निचर मध्ये एक्सचेंज ऑफर उपलब्ध नसतात. याबद्दलच आज बोलायचंय. काय नेमकं कारण असतं फर्निचर मध्ये एक्सचेंज का होत नाही?
7: याच्यामध्ये काय राहतं, मेन डिफरन्स तुम्ही बघाल तर एक्सचेंज तुमच्या गाड्यांमध्ये चालतो, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये एक्सचेंज चालतो. त्याचा रिझन आहे की त्याला समोर सेकंड हँड मार्केटमध्ये कस्टमर आहे. फर्निचरमध्ये तसं होत नाहीये. आणि फर्निचरचा प्रॉब्लेम काय आहे की व्हॉल्युम आहे. ज्याला नवीन घ्यायचंय त्याला जुन्या फर्निचरचा त्रास आहे, आणि ज्याला जुनं घ्यायचंय त्याला प्राईस आणि हँडलिंगचा त्रास आहे. ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा मिसमॅच होतात, त्यामुळे शक्यतो आम्हाला पण एक्सचेंज ऑफर काढणं अवघड पडतं. का तर नवीन मटेरियलचा स्टॉक ठेवायला आम्हाला गोडाऊन नाही पुरत आहे, तर आम्ही जुनं मटेरियल घेऊन कुठं स्टॉकला ठेवणार? आणि जरी घेतलं तरी त्याची प्रॉपर विल्हेवाट लागली पाहिजे, आणि ती जरी करायची जरी झाली तर त्याला कॉस्ट भरपूर लागते. या सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रॉपर एका याच्यामध्ये साच्यामध्ये बसत नाहीत, त्यामुळे शक्यतो फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर येत नाही. आता त्याला ऑप्शन आम्ही काय कस्टमरला सांगतो की तुमचं बेड तुम्हाला माहिती आहे चांगला आहे काय आहे, तर तो तुम्ही तुमच्या रेफरन्समध्ये कोण असेल तर त्यांना तुम्ही देऊन टाका, भले तुम्हाला कॉस्ट कमी मिळेल. तो शिफ्टिंग कॉस्ट, इन्स्टॉलेशन कॉस्ट तो बेअर करेल. आपण डिप्रिसिएशन कॉस्ट म्हणतो ना, त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट केलं तर 1-5 वर्षांमध्ये नील झाले. मग 7 वर्षांनंतर जर तुम्हाला काय तुमचं 35,000 रुपयाचा बेड आहे, तर तुम्ही एक्सपेक्ट अननेसेस त्याला 15-20,000 रुपये करून चालत नाही.
6: बरोबर.
7: त्याला तुम्हाला 5-7,000 रुपये मिळाले तरी भरपूर झाले.
6: राईट.
7: त्या प्राइसला तुम्हाला कोण मिळत असेल रेफरन्सला, तर तुम्ही तो देऊन क्लिअर करून नवीन गोष्टीकडे जाऊ शकता.
6: आणि म्हणूनच श्रोते हो, या सणासुदीच्या दरम्यान तुम्हाला सुद्धा घरामध्ये नवीन फर्निचर घ्यायचं असेल तर तुम्ही देखील हा पर्याय अवलंबू शकता. तुमचं जुनं फर्निचर काढू शकता आणि त्या जागी नवीन फर्निचर घेऊ शकता. अर्थातच या नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी आणि उत्कृष्ट क्वालिटीसाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, हंडेवाडी चौक पुणे आणि सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे सुद्धा. संपर्क 91 56 77.

0: 7703 9156 77703 9156777703। जाधव सर, जसं तुम्ही आता म्हणालात की खूप एक्सपेक्टेशन ठेवणं जुन्या फर्निचरच्या बाबतीत हे चुकीचं आहे, कारण एकदा युज करून झाल्यानंतर ते ज्या किमतीला येईल त्या किमतीला काढावं आणि मग नवीनचा विचार करावा। हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला एक नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये असतं की आधी नवीन फर्निचर बुक करावं का आधी जुनं फर्निचर काढावं, याबद्दल काय सांगाल?
1: त्याच्यामध्ये तुम्ही नवीन फर्निचर बुक करा, नाही बुक केलं की तुम्हाला कन्फर्मेशन झालं की माझं जुनं काढलं तरी माझ्या नवीन मटेरियल येणार आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही जुन्या फर्निचर कोणाला देता येईल तो त्याचा शोध घ्या। नाही झालं तर नॉर्मली काही वेबसाईट पण आहेत की ज्या जुन्या फर्निचरसाठी काम करतात, त्याच्यावरती तुम्ही त्याचे फोटो अपलोड केले तर ते मे बी तुम्हाला सेल आउट करून देतात, मग तो एक ऑप्शन आहे। अदरवाईज तुमच्या कलिग्ज मध्ये तुमच्या रेफरन्स मध्ये कोणाला असेल ज्याला गरज आहे त्याला तुम्ही ते देऊन क्लिअर करू शकता, ज्या दिवशी तो घेऊन जाईल सेम डे तुमचं नवीन फर्निचर पण येईल।
0: बरोबर।
1: प्रॉब्लेम ह्यात हाच राहतो की जुनं नेलं, समजून जरा माझा बेड जुना घेऊन गेला आणि मला नवीन बेड यायला 4 दिवस लागणार आहे, तर तो 4 दिवसाचा मला खाली झोपता येत नाही। मग त्याच्यामध्ये प्लॅनिंग तुम्ही असं करू शकता की नवीन फर्निचर बुक करा आणि तुमच्या जुन्या फर्निचर साठी कस्टमर बघायला चालू करा, ते ज्या दिवशी घेऊन जाईल त्या दिवशी तुम्ही दुसरं नवीन फर्निचरचा प्लॅन करू शकता।
0: इतक्या सहज आणि सोप्या होणाऱ्या या गोष्टी आहेत आणि याच द्वारे आपण आपलं नवीन फर्निचर आपल्या घरामध्ये घेऊ शकतो। अर्थातच या नवीन फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्कृष्ट क्वालिटीसाठी, टॉपमोस्ट ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सांगली कोल्हापूर रोड सांगली आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा। संपर्क 9156777703 9156777703 9156777703। पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्ते।
2: प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा फर्निचरविषयी सर्व काही हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेली रवींद्र आवटी यांची ही गीतरचना, संगीतकार अशोक पत्की।

कार्यक्रमात आता ऐकूया चंद्रशेखर सानेकर यांची ही गीतरचना, गायक कलाकार आणि संगीतकार अवधूत गुप्ते

भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया प्राजक्ता जोशी रानडे यांनी गायलेली संदीप खरे यांची ही गीतरचना, संगीतकार सलील कुलकर्णी.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राष्ट्रपतींची मंजुरी. देशातल्या भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीनमधला व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी. आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर दिली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की शिवीगाळ आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर त्यांना आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून जारी केलेल्या ध्वनीचित्र संदेशात व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं अलीकडेच घडलेल्या घटनेचा उल्लेख करत त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या दिवंगत मातेविरुद्ध अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आलेल्या वर्तनाबद्दल समाजात निर्माण झालेला राग आणि निराशा आपण समजू शकतो, मात्र या तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांच्याशी संवाद साधून त्यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण आणि जनसंपर्क यासारख्या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करण्यावर आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत सहमती दर्शवली असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुक संदेश सेवा मर्यादित केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं मेटा कंपनीला याबाबत विचारणा केली आहे. पुढील आठवड्यात मेटा कंपनीच्या सदस्यांची संसदीय समितीसमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या एकदिवसीय दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात आंध्र प्रदेशमधल्या विजयनगरम जिल्ह्यातील भोगपुरम इथं 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसंच कर्नाटकातल्या म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. काल रात्री ते पुण्यात दाखल झाले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्कराला या आठवड्याच्या शेवटी इराणवर नव्यानं हल्ला करण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कारवाईचा उद्देश इराणवर शरणागती

ती पत्करण्यासाठी दबाव आणणं हा असून इराणच्या ऊर्जा सुविधा, वीज केंद्र आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हल्ल्या होण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या तथाकथित निवडणुका म्हणजे पाकिस्तानी व्यवस्थेचा झालेला अपमानजनक अस्वीकार आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाकिस्तानी यंत्रणा पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरिकांविरुद्ध निर्दयीपणानं बळाचा वापर करत असून यामध्ये 40 अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हिंसक कारवाईची आंतरराष्ट्रीय समुदायानं चौकशी करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि चीनमधला सीमावर्ती व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू होत आहे. यामुळे या दोन्ही शेजारी देशांमधील एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचं पुनरुज्जीवन होणार आहे. या व्यापारामुळे कोविड-19 संकट काळात 2020 पासून लागू झालेली 6 स्थगिती संपुष्टात आली आहे. या व्यापारामुळे वाणिज्यिक व्यवहारांना चालना मिळणार असून व्यापारी, वाहतूकदार आणि संबंधित व्यवसायांना लाभ होणार आहे. 4 अधिक काळ बंद राहिल्यानंतर नथुला मार्गावरील व्यापार यापूर्वी 2006 पुन्हा सुरू करण्यात आला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. व्यावसायिक जहाजं आणि खलाशांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये याविषयी भारताच्या ठाम भूमिकेवर त्यांनी भर दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणार आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल घाटकोपर इथल्या चिरागनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय, स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. दिल्ली सरकारनं आपल्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळवण्यासाठी पिंक सहेली स्मार्ट कार्डचा वापर अनिवार्य करण्याच्या मुदतीत 16 पर्यंत वाढ केली आहे. सुधारित निर्णयानुसार वाहक 15 पर्यंत अशी गुलाबी तिकीटं देणं सुरूच ठेवतील. स्मार्ट कार्ड आधारित प्रणालीकडे सुरळीतपणे संक्रमण करण्यासाठी आणि या बदलाच्या काळात कोणत्याही पात्र प्रवाशाची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं दिल्लीचे परिवहन मंत्री डॉ पंकजकुमार सिंग यांनी सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर सिंग यांनी सुवर्ण पदक पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्य पदक पटकावलं. तसंच बालाफेक स्पर्धेत धीरज चोप्रानं रौप्य पदक आणि यशवीर सिंगनं कांस्य पदक पटकावलं. आतापर्यंत 5 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकांची कमाई करत भारत 23 पदकांसह पदक तालिकेत 10 स्थानावर आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉन प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खेळाडू तेजस्विन शंकर याचं अभिनंदन केलं आहे. त्याची ही कामगिरी म्हणजे भारतीय अॅथलेटिक्ससाठी एक ऐतिहासिक पहिली घटना आहे असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तो यशाची नवनवीन शिखरं सर करत राहील आणि देशाला अधिक गौरव मिळवून देईल असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला आहे. ओडिशामधली पूरस्थिती गंभीर असून राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे शेकडो गावं अजूनही पाण्यानं वेढलेली आहेत. मुख्यमंत्री मोहनचरण माझी आज पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी करणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बचाव, मदत आणि पूर्ववत करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतील. हिराकूड जलाशयातील पाणी पातळी 625.47 फुटांपर्यंत पोहोचली असून पाण्याची आवक नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 22 दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान उद्या सकाळपर्यंत ओडिशातल्या 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, गोवा आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडील काही राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 4-5 दिवसातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसानं अनेक भागात नुकसान झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राष्ट्रपतींची मंजुरी. देशातील भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती
आणि राष्ट्रहित

0: समाजाच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीन मधला व्यापार आज सिक्कीम मधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 8:40 झालेली आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: आकाशवाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकमान्यांना उमगलेली गीता, अर्थात गीता रहस्य. लेखन प्राध्यापक दीपक जोशी.

0: गीता रहस्य हा अलौकिक ग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाची सगळी वैशिष्ट्य या ग्रंथात दिसून येतात. गीतेसारख्या ग्रंथावर भाष्य करावं असं टिळकांना वाटलं. त्याचं कारण त्या ग्रंथात आपल्या देशासमोरील प्रश्नांची उत्तरं मिळतील असं टिळकांना वाटलं असावं.
1: लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्याचा सूर्य पाहता आला नाही, पण त्याचा सुगावा त्यांना अगोदरच लागला होता. गीता रहस्य या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारताला कर्मयोगाचं महत्त्व विशद करण्याचा प्रयत्न केला.
0: टिळक हे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले युगपुरुष होते. गणितज्ञ, ज्योतिषी, राजकारणी, अभ्यासू ग्रंथकार, विद्वान असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. भारतीय असंतोषाचे जनक, तेला तांबोळ्यांचे पुढारी, निर्भय राजकारणी, केसरी मराठा या वृत्तपत्रांचे संपादक, पंचांगकर्ते अशी अनेक बिरुदं त्यांना चिकटलेली होती.
1: गीता रहस्यकार टिळक म्हणून ते ओळखले जातात. मंडालेच्या तुरुंगात प्रतिकूल परिस्थितीत या महान ग्रंथाचा जन्म झाला. कर्मयोगाचं स्वरूप कसं असतं ते या ग्रंथाद्वारे त्यांनी जगाला दाखवून दिलं. कर्म करताना कष्ट होतात, निराशा येण्याचा संभव असतो, पण निष्काम कर्मयोग करून म्हणजेच फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याची प्रेरणा देण्याचं महान कार्य टिळकांनी या ग्रंथाद्वारे केलं आहे.
0: या ग्रंथात लोकमान्यांनी गीता उलगडून सांगताना कर्माला अधिक महत्त्व दिलेलं आहे असं दिसून येतं. मोक्ष अथवा संन्यास याहीपेक्षा माणसानं सतत चांगलं कर्म करत राहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. चांगलं कर्म करीत राहिल्यानं मोक्षासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही असंही प्रतिपादन या ग्रंथात त्यांनी केलेलं आहे. माणसानं आयुष्यभर निष्काम कर्म करीत राहावं. कर्म केल्यानं कोणतं अपेक्षित फळ मिळेल याची आकांक्षा न करता सत्कर्म करीत राहावं असा टिळकांचा दृष्टिकोन आहे.
1: या ग्रंथाला दिलेलं गीता रहस्य हे नाव सूचक आहे. गीतेत सांगितलेलं रहस्य किंवा गूढ विचार उलगडून सांगणं असा याचा अर्थ होतो. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला, त्यात त्यांना मंडालेच्या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यात मंडालेचं हवामान अतिशय उष्ण, खराब आणि प्रतिकूल होतं. त्यात पुन्हा टिळकांना मधुमेहाचा त्रास होता. असं असतानाही त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्णही केला. आजही या ग्रंथाची प्रत पुण्यामधल्या केसरीच्या कार्यालयात पाहायला मिळते.
0: मंडाले इथं संदर्भ ग्रंथ मिळणं अवघड होतं, पण टिळकांनी महत्प्रयासानं ते ग्रंथ भारतातून आणि परदेशातून मिळवले. 350 ते 400 संदर्भ ग्रंथ अभ्यासून त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ संपन्न केला आहे. भारतीय तत्वज्ञानाचे, तत्वज्ञान विचाराचे ग्रंथ तसंच विदेशातील कांट, हेगेल, मिल, स्पेन्सर या पाश्चात्य विचारवंतांच्या ग्रंथांचा त्यांनी संदर्भ घेतला आहे.
1: महाभारत, रामायण, वेद, उपनिषद,

0: पुराण अशाही ग्रंथांचा संदर्भ म्हणून वापर केला आहे. आपलं तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान या दोन्हींचे विचार मांडून त्यांची तुलना केली आहे. तसंच महाराष्ट्रातील ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, समर्थ रामदास यांचे ग्रंथ याचेही दाखले त्यांनी वेळोवेळी दिलेले आहेत.
1: श्रीमद भगवद्गीता हा महाभारताचाच एक भाग आहे. आपल्या मराठी सारस्वताचं भाग्य म्हणून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतली ही गीता मराठी भाषेत आणली. त्यांनी गीतेवर भाष्य करून एक अलौकिक ग्रंथ मराठी भाषेत आणून खूप महान कार्य केलेलं आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. त्यानंतर 20व्या शतकात लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आणि गीतेमध्ये जे अनेक विषय आलेले आहेत त्याची चर्चा घडवून आणली. ज्ञान, कर्म, भक्ती, अध्यात्म, सुखदुःख, व्यवहार, नीती, धर्म असे अनेक विषय त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्यानं आपल्या समोर ठेवले.
0: गीता रहस्य लिहून पारतंत्र्यात खितपत पडलेल्या भारतीयांना कर्माचा उपदेश टिळकांनी केला आणि या ग्रंथाची निर्मिती केली. लोकमान्य टिळकांचं हे दृष्टेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या कारागृहात लिहिला. 8 जून 1914 रोजी लोकमान्यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. ब्रिटिशांनी टिळकांनी लिहिलेल्या हस्तलिखिताच्या वह्या जप्त केलेल्या होत्या, परंतु त्या वह्या सरकारकडून परत मिळण्याचं चिन्ह काही दिसेना. वह्या परत करण्याचा सरकारचा इरादा नाही असं कुणीतरी म्हणलं. यावर टिळक म्हणाले,
2: सरकारनं वह्या जप्त केल्या आहेत, माझं डोकं नाही, भिण्याचं काही एक कारण नाही. वह्या सरकारच्या ताब्यात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे. फुरसतीच्या वेळी सिंहगडावर बसून ग्रंथ जसाच्या तसा मी लिहून काढीन.
0: पण सुदैवानं पुढं लवकरच सरकारकडून सर्व वह्या सुरक्षित मिळाल्या. या ग्रंथाची एकूण 15 प्रकरणं आहेत. त्यात विषय प्रवेश, कर्मजिज्ञासा, कर्मयोगशास्त्र, आधिभौतिक सुखवाद, सुखदुःख विवेक, अध्यात्म, संन्यास आणि कर्मयोग, भक्तिमार्ग आणि उपसंहार यांचा समावेश आहे.
1: या ग्रंथाला लोकमान्य टिळकांनी जी प्रस्तावना लिहिली आहे ती खूप सुंदर आहे. त्यात ते म्हणतात, मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे. किंबहुना गीतेत योग हा एकेरी शब्द कर्मयोग या अर्थी योजिलेला आहे. प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील काही ओळी त्यांनी लिहिल्या आहेत. त्या अशा, संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे, कायम्या पामरे जाणावे हे. टिळकांची विनम्र वृत्ती इथं दिसून येते.
0: तसंच या ग्रंथात काही दोष असल्यास वाचकांनी सांगावेत असं देखील ते म्हणतात. वाचकांनी जाग व्हावं, उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरांनी बोधत आणि गीता तत्व समजून घ्यावं असं ते सांगतात. टिळक म्हणतात, केल्याविण काही होत नाही हा सृष्टीचा नियम लक्षात घेऊन करते व्हा म्हणजे झालं. संसार सोडण्याची गरज नसून संसार मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे हे सांगणारी ही गीता आहे. या प्रस्तावनेत टिळकांची कृतज्ञता बुद्धी, विद्वत्ता यांचा परिचय होतो.
1: विषय प्रवेश या प्रकरणाच्या सुरुवातीलाच एक संवाद दिलेला आहे. अर्जुन श्रीकृष्णाला विनंती करतो,
3: युद्धारंभी तुम्ही केलेला उपदेश मी विसरलो, मला तो कृपा करून फिरून सांगा.
1: तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात,
3: सदरुपदेश त्याप्रसंगी अत्यंत योगयुक्त चित्तानं केला असल्यामुळं तो पुन्हा तसाच सांगणं मलाही अशक्य आहे.
1: यावर टिळक म्हणतात, वास्तविक पाहिलं तर भगवंताला अशक्य असं काहीच नाही, पण त्यांनी सुद्धा गीता पुन्हा सांगणं अशक्य म्हणावं. यावरून या गीतेची थोरवी केवढी आहे हे मात्र चांगलं व्यक्त होतं.
0: कर्मजिज्ञासा या प्रकरणात त्यांनी महाभारताचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. महाभारतात जे आहे ते इतर ठिकाणीही आहे आणि यात जे नाही ते इतर कुठंही नाही.

0: असा हा अनन्य साधारण ग्रंथ आहे.
1: कर्मयोगशास्त्र या प्रकरणात महाभारतातील एका प्रसंगाचा टिळकांनी उल्लेख केलेला आहे. कर्णाच्या रथाचं चाक पृथ्वीनं गिळलं तेव्हा अर्जुन कर्णाला मारण्यासाठी धनुष्यबाण सरसावतो तेव्हा कर्ण म्हणतो, शत्रू निशस्त्र असता त्याला मारणं हा युद्धधर्म नव्हे. तेव्हा श्रीकृष्णानं द्रौपदीचं वस्त्रहरण किंवा सर्वांनी मिळून एकट्या अभिमन्यूचा केलेला वध या गोष्टींची आठवण करून दिली. तसंच मोरोपंतांच्या कवितेतील ओळी, तेव्हा गेला होता कुठे राधासुता तुझा धर्म, अशा ओळी टिळक लिहून जातात. अधर्म करणाऱ्यास जशास तसं या न्यायाने शासन करणंच योग्य असं टिळक सांगतात.
0: आधिभौतिक सुखवाद या प्रकरणात टिळकांनी चार्वाक या लेखकाची चर्चा केली आहे. चार्वाक म्हणतात, ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. परंतु टिळकांना अशा प्रकारचा चंगळवाद मान्य नाही हेही त्यांनी इथं नमूद केलं आहे. याच प्रकरणात टिळकांनी तुकारामांच्या एका अभंगाचा उल्लेख केला आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे. संत जगाच्या कल्याणासाठी कष्ट सहन करतात. गीतेत सुद्धा सर्व भूतहिते रताः म्हणजेच सर्व प्राणीमात्रांचं कल्याण हाच विचार मांडला आहे.
1: याच संदर्भात ते म्हणतात, परोपकाराय पुण्याय पापाया परपीडनम. परोपकार करणं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे. तसंच प्रेय म्हणजे इंद्रियाला प्रिय वाटणारं आणि श्रेय म्हणजे आत्म्याचं कल्याण या दोन्हीतून निवड करण्याची झाल्यास श्रेयाची निवड करावी असंही टिळक पुढे म्हणतात. सुखदुःख या प्रकरणात टिळक म्हणतात, आपलं खरं सुख कशात आहे हे मनुष्य मात्राला समजत नसल्यामुळं आज नाही तर उद्या सुख मिळेल या आशेवर मनुष्य आयुष्याचे दिवस कंठत असतो. सुखदुःखाचं स्वरूप सांगताना अनुकूल ते सुख आणि प्रतिकूल ते दुःख असं दिसून येतं. सुखदुःखाचे तीन प्रकार आहेत, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक असे हे तीन प्रकार.
0: या जगात सुख आणि दुःख यांचं मिश्रण दिसून येतं. म्हणून समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधूनी पाहे. याचाच एक वेगळा अर्थ असा होतो, विचार करणाऱ्या माणसालाच सुखदुःखाचं नेमकं स्वरूप कळतं. टिळकांनी यावर चर्चा केलेली दिसून येते. तसंच सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम म्हणजे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख असंच जगातलं सुखदुःखाचं स्वरूप आहे. एकच अवस्था सतत नसते, कोणालाही नेहमीच सुख किंवा नेहमीच दुःख अशी स्थिती येत नसून सुखदुःखाची दशा चाकाच्या धावेप्रमाणे एकसारखी खालीवर होत असते.
1: टिळक म्हणतात, आज एक इच्छा सफल झाली तर उद्या त्या जागी नवी इच्छा उत्पन्न होऊन ती इच्छा सफल करून घ्यावी असं वाटू लागतं. कितीही सुख मिळालं तरीही मनुष्य पुन्हा असंतुष्टच असतो. विषयवासना सतत वाढत जाते. दररोज नवीन सुख मिळाली तरी पूर्वीची सुख पुन्हा पुन्हा भोगावी असं वाटून मनाची हाव काही केल्या आवरत नाही. इथं टिळकांनी ययाती राजाचं उदाहरण दिलेलं आहे. ययाती वृद्ध झाल्यावर त्यांना शुक्राचार्याकडून वर मिळतो आणि ते तरुण होतात. ययातीचा मुलगा पुरु याचं तारुण्य घेऊन ते एकसारखे उपभोग घेतात तरीही त्यांची विषयवासना पूर्ण होत नाही.
0: न जातू कामहा कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. सुखाचा उपभोग घेतल्यानं विषयवासनेची तृप्ती न होता हवन द्रव्यानं जसा अग्नी प्रज्वलित होतो तसं उपभोगानं विषयवासना अधिकाधिक वाढते. यासाठी लोकमान्य टिळकांनी जर्मन पंडित शोपेनहावर यांचा संदर्भ दिला आहे. त्यांच्या मते मनुष्य पूर्ण सुखी होण्याची आशा बाळगणं व्यर्थ आहे. माणसाच्या सर्व इच्छा आकांक्षांची पूर्तता होणं हे शक्य नाही. म्हणून आपल्याकडं थोडक्यात समाधानी राहावं असं सांगितलं आहे.
1: अध्यात्म या प्रकरणात मीपणाचा म्हणजे अहंकार

0: संसाराचा नाश झाला तर मनुष्य ब्रह्मपदाला पोहोचतो. त्याकरिता टिळकांनी संत तुकाराम यांच्या अभंगाचा एक दाखला दिलेला आहे, तो असा: आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. भक्त अशा स्थितीला येऊन पोहोचतो तेव्हा त्याला अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे अशी अनुभूती येते. मोक्ष या संकल्पनेबद्दल टिळक म्हणतात, मोक्ष म्हणजे अमुक एका ठिकाणी ठेवलेली वस्तू नसून आपल्यातील अज्ञानाचा नाश होणं किंवा आत्मज्ञान होणं ही अवस्था म्हणजे मोक्ष होय.
1: संन्यास आणि कर्मयोग या प्रकरणात टिळकांनी ईशावास्योपनिषदातील ईशावास्यम इदं सर्वम या सूत्राचा उल्लेख केला आहे. या जगातील सर्व गोष्टी या ईश्वर निर्मित अथवा ईश्वराच्याच आहेत. माणसानं कर्म करत 100 वर्ष जगण्याची इच्छा धरावी. ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केली तर त्याचा लेप अथवा बंधन लागत नाही, हाच जगण्याचा खरा मार्ग सांगितलेला आहे.
0: माणसानं ज्ञान, कर्म अथवा भक्ती यापैकी कोणत्याही मार्गानं गेल्यास मोक्ष मिळतो असं गीता सांगते. श्रीकृष्ण सांगतात की त्यांना स्वतःला काहीही मिळवायचं नव्हतं. ज्ञानप्राप्तीनंतर काही एक कर्तव्य उरलं नसतानाही ते कर्तव्य करत राहिले. कोणतीही वस्तू मिळवायची नव्हती तरीही ते कर्म करत राहिले. आदर्श जीवन जगण्याची हीच रीत आहे. परमेश्वराचं ज्ञान प्राप्त झाल्यावर पुढे केवळ लोकसंग्रहार्थ निष्काम कर्म करीत राहणं हाच आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे असा गीतेचा सिद्धांत आहे.
1: पुढं भक्ती मार्ग या प्रकरणामध्ये सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण उव्रज असं गीतेत म्हणलं आहे. याचा अर्थ इतर सर्व मार्ग सोडून तू मला शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन असं परमेश्वर आपल्या भक्तांना सांगत आहेत. आपण जे कर्म करतो ते सर्व परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे असं गीता सांगते. टिळकांनी संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा इथं उल्लेख केलेला आहे. दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी, म्हणजेच आपलं वर्तन हे आपल्या अपत्याप्रती आणि घरातील नोकर चाकर या सर्वांची एकसारखं समान असलं पाहिजे.
0: लोकमान्य टिळकांनी समर्थ रामदास यांच्या दासबोधाचा उल्लेख केलेला आहे. शहाणे करून सोडावे बहुत जन किंवा शहाणे करून सोडावे सकल जन, केल्याविना काही होत नाही असं सांगून समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपल्या कामाला किंवा आपल्या कार्याला परमेश्वराचं सहाय्य असलं पाहिजे असा गीतेचा अभिप्राय आहे. संसार दुःखप्रधान असला तरीही शहाण्या पुरुषानं संसार न सोडता लोकांचं होईल तेवढं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं गीता सांगते.
1: या ग्रंथात लोकमान्य टिळकांनी गीतेत मांडलेल्या सर्व संकल्पनांचा उहापोह केलेला आहे. योग कर्मसु कौशलम असं गीता सांगते. कामातली कुशलता यालाच योग म्हणावं. ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यापैकी कुठल्याही मार्गानं गेलं तरी जीवन सुंदर होईल यात शंकाच नाही. पण ज्याला या तिन्हींचा समन्वय साधून पुढं जाता येईल त्याचं जीवन सार्थक होईल हाच लोकमान्य टिळकांचा दृष्टिकोन या ग्रंथातून प्रतीत होतो.
0: लोकमान्य टिळकांनी गीतेचा कर्मयोगपर अर्थ लावून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांना प्रवृत्त तर केलंच, पण स्वतःसुद्धा तसं आचरण करून एक आदर्श वस्तुपाठ लोकांच्या समोर ठेवला. कर्म करताना अनासक्त होऊन ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करायला हवं. पाण्यात असलेल्या कमलपत्राप्रमाणे अलिप्त होऊन कर्म करावं. श्रीमद भगवद्गीता आणि लोकमान्य टिळक यांनी सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाच्या मार्गानं जीवन जगणं हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
2: कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ.
3: आताच आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम ऐकलात. लोकमान्यांना उमगलेली गीता अर्थात गीता रहस्य, लेखन प्राध्यापक दीपक जोशी, निवेदन सहभाग आणि निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर, निवेदन सहभाग आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर, ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्र

0: प्राचीन निर्मिती होती.
1: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्यांना उमगलेली गीता अर्थात गीता रहस्य हा समन्वित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अकेले हम अकेले तुम या चित्रपटासाठी उदित नारायण, आदित्य नारायण आणि सहकलाकार यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना. संगीतकार अनु मलिक.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: कार्यक्रमात आता ऐकूया तुमसे अच्छा कौन है. या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार नदीम श्रवण.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9:30 वाजता आपण ऐकू शकाल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक म्हणून गेलेल्या प्राध्यापिका निशा केळकर यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
1: सगळ्याच मुलांकडे त्या दर्जाची बुद्धिमत्ता ही नक्की आहे, पण या सगळ्या मुलांचा वेगळेपणा असा असतो की तो त्यांची चिकाटी आणि त्यांची एकाग्रता. आता ज्या स्पर्धा परीक्षा होतात तर या सगळ्या MCQ बेस्ड परीक्षा आहेत, परंतु ऑलिम्पियाड ही या स्वरूपाची नाही. तिथे तुम्हाला सैद्धांतिक पेपर लिहायचा असतो आणि दुसरं म्हणजे महत्वाचा भाग प्रयोग करता येणं आणि स्वतः विचार करून करता येणं, हा वेगळेपणा या मुलांकडे लागतो.
0: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया दिलवाले या चित्रपटासाठी कुमार सानू आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार नदीम श्रवण.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:35 लोकसंगीत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अंधश्रद्धा निर्मूलन या आख्यानविषानुषंगानं हरिभक्ती परायण आरती गोडसे यांचं कीर्तन. त्यांना तबला साथ केली आहे अमे भिडे यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे अशोक गोडसे यांनी. निर्मिती सहाय्य रेडिओ सखी पौर्णिमा साठे यांचं, सादर करते विवेक वानखडे. अवश्य ऐका आज संध्याकाळी 6:35 हे कीर्तन आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आज संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात युवा प्रतिभा या कार्यक्रमात नीट परीक्षा उत्तीर्ण सई देसले या युवा मैत्रिणीशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेल्या गप्पा आपण ऐकणार आहोत. निवेदन दशरथ गुजराती यांचं, तसंच नेहा पवार यांचं, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात थॅलेसिमिया आणि रक्तदाब याविषयी डॉक्टर सई नेमाडे यांच्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. आणि त्यानंतर लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयी धोरण आणि भूमिका हे रूपक आपण ऐकणार आहोत. लेखिका संगीता नेवे, सादर करते विजय भुयार. त्यापूर्वी 11:40 अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पोवाडा गायन यावर आधारित कार्यक्रम शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. लेखन सोनिका मुजुमदार यांचं, सादर करते विजय भुयार. वनिता मंडळ आणि हा समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा ऐकत राहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया कुछ खट्टी कुछ मीठी या चित्रपटासाठी अलका याज्ञिक, कुमार सानू आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार अनु मलिक.

कुछ खट्टी कुछ मीठी या चित्रपटासाठी अलका याज्ञिक, कुमार सानू आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. आज या कार्यक्रमात भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शिका म्हणून गेलेल्या प्राध्यापिका निशा केळकर यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. सादर करते विवेक वानखडे. ऐकूया कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: येतात आमच्याशी संपर्क होऊ नये याकरिता. आणि त्याचं दुसरं कारण असं की जे स्पर्धेचे पेपर्स असतात ते आम्हाला दाखवले जातात त्याच्यावर चर्चा व्हावी म्हणून. आणि त्यात काही राहून गेलं असेल तर चर्चा होऊन तो पेपर निश्चित होतो. तर त्या दरम्यान मग मुलांपर्यंत ते जाऊ नये याची काळजी म्हणून हा भाग असतो. आणि नंतर आमचं काम असं होतं की सिद्धांतिक पेपर असेल किंवा प्रयोगाचा पेपर असेल तो तपासणं, त्याच्यावर सविस्तर चर्चा करणं आणि मग तो पेपर फायनल करणं.
1: अच्छा, म्हणजे पेपर तुम्हाला आधी दाखवला जातो? आम्हाला मार्गदर्शक असतात,
0: मार्गदर्शक असतात त्यांना आधी दाखवला जातो. त्यात काही थोडेफार काठिण्य पातळीत कमी जास्त करायचं असेल तर, कारण देशादेशानुसार थोडं कधीतरी असं होतं की काठिण्य पातळी कमी जास्त होते, त्यामुळे त्याच्यावर चर्चा होते आणि ती चर्चा झाल्यानंतर पेपर निश्चित केला जातो. आणि दुसरी अशी एक सुविधा आहे की इथे तुम्हाला तुमच्या भाषेत पेपर मिळायची संधी आहे.
1: अच्छा,
0: भारत देश इंग्लिश भाषेतच या स्पर्धेला सामोरा जातो, पण अन्य असे काही देश आहेत की जी आपली भाषा ते वापरतात, त्यामुळे ट्रान्सलेशन करायचं असतं आणि ते काम जे सोबत जातात मार्गदर्शक तेच करतात, त्यामुळे त्यांना पेपर दाखवला जातो. आम्ही त्या पेपरवर चर्चा करतो. पेपर सेट करायची जबाबदारी ही जो देश ती स्पर्धा घेतो तिथल्या अकॅडमिक टीमकडे असते. त्यांनी तयार केलेला पेपर आम्ही जी मंडळी जातो त्यांचं एक इंटरनॅशनल बोर्ड तयार होतं, म्हणजे आम्ही सगळे, तर आम्हाला सगळ्यांना तो दाखवला जातो, त्याच्यावर चर्चा घडते आणि मग त्यात काही कमी जास्त करायचं असेल तर ते होऊन तो निश्चित केला जातो.
1: अशी किती देशातली आणि किती मुलं आलेली होती स्पर्धेमध्ये?
0: यावर्षी या स्पर्धेत 85 देशातून मुलं सहभागी झाली होती. 381 मुलं होती स्पर्धेकरता आलेली. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की तुम्हाला नुसते ऑब्झर्वर म्हणून पण सहभागी होता येतं. यावर्षी 2 ऑब्झर्वर म्हणून आले होते, जे कदाचित पुढच्या वर्षीपासून आपली मुलं घेऊन येतील. भूतान सारखा देश होता आपल्या बाजूचा, तो यंदा ऑब्झर्वर म्हणून आला होता. आता थोडंसं मी नेमकी स्पर्धा कशी झाली ते सांगते. मुलांना स्पर्धा परीक्षा देत असताना सलग पेपर सोडवणं अपेक्षित असतं. एक दिवस त्यांची पूर्णपणे 5 प्रयोगाची परीक्षा झाली, त्यानंतर 1 त्यांना सुट्टी होती, तिथे अधेमध्ये त्यांना आजूबाजूला फिरवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची परत एकदा 5 सलग थिअरी किंवा सिद्धांतिक विषयाची परीक्षा झाली. परीक्षा देताना सलग द्यायची असते, म्हणजे एका वेळेला 5 काम करणं हे अपेक्षित असतं. आणि स्पर्धा झाल्यानंतर थोडंसं असं असतं की मुलांचं काम तिथे संपतं. मार्गदर्शक म्हणून आम्ही जे जातो, ज्यांना लीडर आणि ऑब्झर्वर्स म्हणतात, तर आमचं काम हे स्पर्धेच्या पूर्वी म्हणजे पेपर फायनल करणं इथपासून सुरू होतं. ते मुलांनी पेपर देऊन झाल्यानंतर आम्ही आमच्या मुलांचे पेपर तपासतो आणि त्याचबरोबर ज्या देशाने स्पर्धा आयोजित केली आहे तिथली मार्गदर्शक मंडळी, ज्यांना ग्रेडर्स म्हणतात, ते सुद्धा सर्व मुलांचे पेपर्स तपासतात. आणि त्यानंतर त्यांचे मार्क आणि आम्ही आमच्या मुलांना दिलेले मार्क यांची तुलना होऊन मॉडरेशनचा भाग, ज्याला आपण म्हणतो की जे काही गुण दिलेले आहेत त्या गुणांवर एकवाक्यता होणं, हे काम अतिशय महत्त्वाचं असतं जे आमच्या बाजूने आम्ही करतो. ते करत असताना यावेळी ते काम थोडं सोपं झालं. याचं कारण असं, आपल्या मुलांनी सैद्धांतिक परीक्षेत जवळपास पूर्ण गुण मिळतील अशा स्वरूपाचं काम केलं होतं आणि प्रयोग परीक्षेतही त्यांचं जे काम होतं ते अतिशय चांगलं होतं. त्यामुळे थोडेफार कुठेतरी नजरचुकीने राहून गेलेले आहेत मार्क द्यायचे. कारण होतं असं की 5 परीक्षा आहे, मुलांचे डिस्क्रिप्टिव्ह पेपर हे 25-25, 30-30 पानी असतात आणि एवढा मोठा पेपर तपासणं हेही थोडं किचकट आणि चिकाटीचं काम आहे. तर अशा वेळी कधीतरी असं होतं की काही गोष्टी राहून जातात. मग तसं जर घडलं असेल तर ते मार्क जे मुलांचे हक्काचे आहेत ते मिळवून देणं. तर यावेळी फक्त तेवढंच घडलं होतं, मुलांचं काम चांगलं होतं त्यामुळे ते कुठेतरी बारीक सारीक राहून गेलेले मार्क हे त्या मुलांना मिळतील असं आम्ही बघितलं. पण आमचं काम हे स्पर्धेच्या आधीपासनं स्पर्धेचा शेवटचा दिवस म्हणजे अगदी रिझल्ट फायनल होईपर्यंत चालू असतं.
1: अच्छा, आणि या स्पर्धेत आपल्या मुलांनी कशी कामगिरी केली?
0: आपल्या मुलांनी अतिशय चांगली कामगिरी केली, त्यामुळेच आपल्या सर्व मुलांना 5 सुवर्णपदकं आहेत.
1: आपण जे म्हणतो की यंदा आपल्या मुलांनी 5 सुवर्णपदकं मिळवलेत, पण म्हणजे ती कशाच्या अनुषंगाने मिळवलीत, त्याचा काय क्रायटेरिया आहे?
0: स्पर्धा होत असताना जरी आपण इथून संघ म्हणून गेलो तरी स्पर्धेतला सहभाग हा वैयक्तिक असतो. म्हणजे तिथे मूल वैयक्तिक स्वरूपाने काम करतं. सगळी मुलं थिअरी पेपर देतात, सगळी मुलं एक्सपेरिमेंटलचा भाग सोडवतात आणि जे सुवर्ण पदक ठरतं किंवा कुठलंही पदक ठरतं हे मुलाने सैद्धांतिक पेपर आणि प्रयोग पेपर याच्यात केलेल्या कामावरून मिळालेले गुण एकत्रितपणे 50 होते ते यावर्षी, तर त्या एकत्रितपणे त्याने मिळवलेले गुण याच्यावरनं दरवर्षीचा एक कट ऑफ ठरतो. म्हणजे सगळ्यात जास्त मार्क कोणाला मिळालेत याच्या अनुषंगाने तो ठरवला जातो. आणि त्या याने आपल्या मुलांचं काम, सगळ्या मुलांचं, 5 मुलांचं काम हे सुवर्णपदकाच्या

0: कामगिरीत बसेल असं होतं, आणि त्यामुळे वैयक्तिक स्वरूपाचं पदक हे आहे, प्रत्येकाला सुवर्ण पदक आहे आणि ते ठरलं आहे त्यांचा दोन्ही इथली कामाचं मोजमाप करून.
1: म्हणून मग आपण असं म्हणतो की या पाचही मुलांनी सुवर्ण पदक मिळवून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं.
0: हो,
1: मग अशा प्रत्येक देशांना जे काही पदकं मिळाले त्याच्यानुसार त्यांचं स्थान ठरतं.
0: हो, यंदा आपलं स्थान हे एक नंबरचं आहे. आपल्यासोबत चीन, रशिया, कझाकस्तान, दक्षिण कोरिया, तैवान असे 5 देश आहेत. आपण हे 6 देश मिळून संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहोत. आणि पहिलं स्थान ठरवत असताना तो जो संघ सहभागी झालेला आहे त्यातल्या सगळ्यांना सुवर्ण पदक मिळालं की तो देश पहिल्या स्थानावर जातो. तर अशा प्रकारे आपण यावर्षी संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहोत.
1: वा, अभिनंदन खूप तुमचं आणि आपल्या सगळ्या मुलांचं, खूप कौतुक आहे. असं आम्ही ऐकलं की या मुलांना आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं, तर तो कसा अनुभव होता?
0: हो, यावर्षी असं झालंय की 5 सुवर्ण पदकं मिळाली. हा आत्तापर्यंतच्या इतिहासातला दुसऱ्यांदा घडलेली गोष्ट आहे. आपला यावर्षीचा सहभाग हा या ऑलिम्पियाड स्पर्धांमधला भौतिकशास्त्रासाठीचा 27वा सहभाग होता. यापूर्वी 2018 साली आपल्याला 5 सुवर्णपदकं मिळाली होती आणि त्यानंतर यावर्षी ही घटना घडली. त्यामुळे सर्वच स्तरातनं याची दखल घेतली गेली. विशेष करून माननीय पंतप्रधान त्यांनी ट्विटरवर आपल्या संघाचं अभिनंदन केलं आणि यामुळेच फारच प्रसिद्धी मिळाली या सगळ्या गोष्टीला. आणि जसं आपण म्हणतो की व्हायरल होणं, तसं थोडंसं घडलंय.
1: पण ती चांगली गोष्ट,
0: चांगली गोष्ट आहे, नक्की चांगली गोष्ट आहे.
1: बाकीच्यांना कळेल की अशी स्पर्धा असते आणि आपण ह्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे, नाही का? या बाबतीत मला असं पण विचारावं असं वाटतं की आपल्याकडे अजूनही कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेणं हे तितकंसं कॉमन नाही आहे, तर त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते, हे तर नक्कीच आहे. पण काय करायला पाहिजेत प्रयत्न मुलांनी याच्यासाठी?
0: मेहनत घेणं हे एक भाग आहेच. आणि कुठेतरी असं असतं की आपण सगळ्या वेळी मिळणारं यश हे त्यानंतर मला त्याच्यातून काय मिळेल याला जोडायला जातो. थोडंसं या स्पर्धांचं असं आहे की आपण देशाचं प्रतिनिधित्व केलं, पदक मिळालं की त्यानंतर या स्पर्धेचा भाग खरं तर संपतो. पण ही जी कधीतरी मानसिकता असते की ठीक आहे, हे झालं, मग ह्याच्यानंतर मला जर ह्यातनं काही मिळणार नसेल तर कशासाठी करायचं, तर हा भाग जर थोडासा बाजूला केला आणि आपल्याला असं काम करता येईल आणि देशाचं नाव उंचावता येईल अशा प्रकारे विचार करून आणि आपल्या विषयाच्या बाजूने होणारी सुधारणा, म्हणजे या मुलांची सुद्धा जेव्हा आम्ही गप्पा करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनी मोकळेपणाने आम्हाला सांगितलं की आम्ही आतापर्यंत फक्त थिअरी किंवा सिद्धांतिक भाग याच्यावरच भर दिला होता, पण प्रयोग कसे करायचे किंवा त्यात कशी सुधारणा हवी हे या सगळ्यात सहभागी झाल्यानंतर कळलं. तर अशा पद्धतीने जर विचार होत असेल तर मग स्पर्धेत सहभागी होण्याची जी मानसिकता आहे ती तयार होईल आणि परिश्रम घ्यावे लागतील. तर ही सगळी मानसिकता असेल तर त्यातनं मुलं अधिकाधिक स्पर्धेत या सहभागी होतील आणि ती मानसिकता कुठेतरी आपण सगळ्यांनीच, म्हणजे शिक्षक म्हणून आम्ही सुद्धा वाढवली पाहिजे मुलांची, पालकांनीही वाढवली पाहिजे.
1: नक्कीच, अगदी तुम्ही म्हणताय ते अगदी पटतंय, कारण बेसिक सायन्सकडे वळण्याची मुलांची वृत्ती किंवा मुलांचं प्रमाण कमी झालेलं आज दिसतंय, तर ते वाढल्याशिवाय ह्याच्या सगळ्यामध्ये वाढ होणार नाही. आणि ते आपल्या देशासाठी खूप गरजेचं आहे, कारण बेसिक सायन्समधनंच आपण वेगवेगळे शोध लावत असतो किंवा वेगवेगळे देशासाठी उपयोगी असलेली तंत्रज्ञान आपण विकसित करत असतो. तर आपण काय सांगाल याबद्दल?
0: असं आहे की आत्ता सध्याचा हा ट्रेंड झालाय की बेसिक सायन्सकडे मुलं येत नाही आहेत किंवा कमी झाली आहेत. थोडं त्याचं कारण कदाचित असं देता येईल की पुढे त्यांना रोजगाराच्या संधी दिसत नाही आहेत. संशोधनाचं क्षेत्र हे असं आहे की तिथेही फार चिकाटी लागते आणि त्यातून मिळणारा मोबदला, म्हणजे सगळं मोबदल्याच्या स्वरूपात मोजमाप जेव्हा होतं तेव्हा तो त्यांना दिसत नाही. आणि आत्ताची सध्याची जी अप्लाईड फील्ड्स आहेत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग सारख्या गोष्टी असतील, पण ह्याची कुठेतरी सुरुवात ही बेसिक सायन्समधनंच होते. हे मुलांपर्यंत पोचत नाही आहे. ज्याला आपण लॉंग टर्म इफेक्ट म्हणतो त्याचा विचार केला किंवा लॉंग टर्म गोल्स ज्याला म्हणतो त्याचा विचार केला तर बेसिक सायन्समध्येच काम करणं गरजेचं आहे. त्यातूनच आपली प्रगती होतीये. तुम्ही म्हणालात तसं की संशोधन त्यात होतं आणि मग त्यातूनच आपलं तंत्रज्ञान विकसित होतं, तर हे कुठेतरी मुलांना पटवून द्यायला हवंय शाळेच्या आपल्या स्तरापासनं. आणि तसं जर झालं तर मग फार अप्लाईड किंवा नवीन गोष्टी आहेत त्याच्यामागे न लागता मुलं बेसिक सायन्सकडे वळतील.
1: नक्कीच. तर मॅडम, आपण आता आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना असा एक प्रश्न विचारावा असा वाटतो की या अशा आंतरराष्ट्रीय स्तरांच्या स्पर्धांबद्दल, त्याच्यातल्या सहभागाबद्दल आणि मुलांनी जी काही तयारी करायची असते या एकंदरीत त्या स्पर्धांबद्दल आपण काय सांगाल?
0: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धा या सगळ्या विषयात होतात हे मी आवर्जून नमूद करेन. म्हणजे भौतिकशास्त्र असेल, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स. तर याची तयारी

0: तुम्ही शाळेत असल्यापासून करू शकता. तुमच्या विषयातलं सखोल ज्ञान मिळवणं आणि त्यातनं प्रयोग करत राहणं, प्रयोगाकडेही तेवढ्याच गांभीर्याने बघणं, आणि त्यातूनही अनेक गोष्टी कळतात, शिकतात. किंबहुना थिअरीत काही वेळा असं होतं की पाठांतर करून गोष्टी कळल्यात असं स्वतःला आपण पटवून देऊ शकतो, परंतु जेव्हा आपण हाताने प्रयोग करतो आणि गोष्टी कळतात त्या कायमस्वरूपी लक्षात राहतात.
1: बरोबर, कारण आपण
0: स्वतः केलेल्या असतात. आणि विषय अधिकपणे नीटपणे समजतो जेव्हा आपण प्रयोग करून बघतो. त्यामुळे मुलांनी तयारी करत असताना प्रयोगापासनं आणि प्रयोग आणि थिअरी दोन्ही एकत्र करून याची तयारी करावी, आणि स्पर्धेत सहभागी व्हायची इच्छा वाळवून करावी. आणि थोडं असं आहे की या स्पर्धेत यश मिळाल्यानंतर पुढे काय, त्यातनं मोबदला काय, असा विचार न करता करावी. म्हणजे आपल्याला ह्याच्यात सहभागी होता येईल आणि ह्यातून मला विषयाचं ज्ञान मिळवायचं आहे हे जर साध्य करायचं असेल तर मग दुसरं कुठलं त्यातनं मोबदला हा विचारच मनात येणार नाही. विषयाचं ज्ञान मिळवणं ह्याच्यापेक्षा दुसरा मोबदला असू शकत नाही.
1: अगदी नक्की.
0: त्यामुळे अशा पद्धतीने जर विचार केला तर या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची जी काही मुलांना ओढ म्हणावी तर ती होईल. आणि मग विषयाचं ज्ञान वाढलं की हळूहळू मुलं आपणच बेसिक सायन्सकडे वळायचं का हा विचार करतील.
1: नक्कीच मॅडम, खूप छान आम्हाला तुम्ही समजावून सांगितलं की ही स्पर्धा म्हणजे काय असतं, ऑलिम्पियाड म्हणजे नक्की काय. तर श्रोते हो, आज भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडविषयी आपण खूप माहिती आपण निशा केळकर मॅडम यांच्याकडनं जाणून घेतली. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना ही सगळी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम, आकाशवाणीने ही संधी दिली मला, याबद्दल मीही आकाशवाणीचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

आत्ताच आपण कार्यक्रम ऐकला इंद्रधनुष्य. आज या कार्यक्रमात भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शिका म्हणून गेलेल्या प्राध्यापिका निशा केळकर यांची रेडिओ सखी मंजिरी गोखले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10 वाजलेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पैसा पैसा या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते आणि सहकलाकार यांनी गायलेलं श्रीरंग गोडबोले यांचं हे गीत, संगीतकार सोहम अजय पाठक.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: कमी वेळा जास्त नफा,
3: बस एका क्लिक वर कमाल.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

आता ऐकूया एक निवेदन. गेल्या 2 आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 आंबाघाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. रस्ता खचण्याची शक्यता असून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आंबाघाटातून जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज जिंदाल यांनी दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या मार्गावर चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. आंबाघाट हा तीव्र उतार, खोल दऱ्या आणि अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्यासाठी संवेदनशील भाग असा आहे. सततच्या पावसामुळे 69.57 ते 69.67 दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्याचं निदर्शनास आलं आहे. या ठिकाणी 100 मीटर खोल दरी असल्याने रस्ता खचून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता NHAI अहवालात वर्तवण्यात आली होती. त्यामुळे तातडीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 31 जुलै 2026 पुढील आदेशापर्यंत आंबाघाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनं आणि हलकी प्रवासी वाहनं नियंत्रित वेगाने आणि खबरदारी घेऊन या मार्गावरून

प्रवास करू शकतील. अवजड वाहनांसाठी रत्नागिरी, हातकंबा, पाली, अणुस्कुरा घाट, राजापूर, कोल्हापूर हा पर्यायी मार्ग घोषित करण्यात आला आहे. तसंच भुईबावडा किंवा फोंडा घाटाचाही पर्याय स्थानिक प्रशासनानं सुचवला आहे. या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना आंबा घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवरती म्हणजे चेकपोस्टजवळ आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. NHAI आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला बाधित ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलक, रिफ्लेक्टिव्ह बॅरिकेड्स आणि रात्रीच्या वेळी ब्लिंकर्स बसवण्याचे निर्देश देण्यात आले असून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्राधान्यानं पूर्ण करण्यास सांगण्यात आलं आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवरती किंवा वाहनावरती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. निवेदन संपलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया पिंडदान या चित्रपटासाठी आनंदी जोशी आणि सहकलाकार यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं हे गीत, संगीतकार सागर धोत्रे.

श्रोतेहोता ऐकूया. सहआयुक्त मत्स्यव्यवसाय सागरी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आलेलं हे निवेदन. महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांसाठी मत्स्यव्यवसाय विभागाने मासेमारीच्या नियमाबाबत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून म्हणजे आजपासून किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपुढील विशेष आर्थिक क्षेत्रात म्हणजेच खोल समुद्रात मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत 15 ऑगस्ट 2026 पर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार आहे. पावसाळ्याचा काळ हा सागरी माशांच्या प्रजननाचा हंगाम असतो. या कालावधीत मत्स्यसंपत्तीचं संवर्धन आणि पुनरुत्पादन व्हावं, जेणेकरून भविष्यात माशांची संख्या वाढण्यास मदत होईल आणि सागरी परिसंस्थेचं संरक्षण होईल या उद्देशाने दरवर्षी मासेमारीवरती बंदी घातली जाते. यंदा केंद्र सरकारने पश्चिम किनाऱ्यापट्टीवरील विशेष आर्थिक क्षेत्रात 31 जुलैपर्यंत म्हणजेच 61 दिवसांची बंदी लागू केली होती. त्यामुळे 1 ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारी पुन्हा सुरू होत आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाने राज्याच्या प्रादेशिक जलक्षेत्रात 1 जून ते 15 ऑगस्ट या 76 दिवसांच्या कालावधीसाठी मासेमारी बंदी लागू केली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारी करताना 12 सागरी मैलांच्या मर्यादेचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांना लागू असलेल्या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं असून बंदीच्या कालावधीत प्रादेशिक जलक्षेत्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवरती महाराष्ट्र सागरी मत्स्यव्यवसाय नियमन अधिनियमांतर्गत कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. सहआयुक्त मत्स्यव्यवसाय सागरी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आलेलं निवेदन आत्ताच आपण ऐकलं. आता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जर्नी प्रेमाची. या चित्रपटासाठी जावेद अली, ॲनी चटर्जी आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे गीत गीतकार आणि संगीतकार विमल कश्यप.

श्रोते हो, आज सकाळी 11:40 अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पोवाडा गायन यावर आधारित कार्यक्रम शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज, लेखन सोनिका मुजुमदार यांचं, सादरकर्ते विजय भुयार. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 11:40. दरम्यान 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. आज दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात थॅलेसिमिया आणि रक्तदाब याविषयी डॉक्टर सई नेमाडे यांच्याशी सारिका दांडगे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. तसंच लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयीचे धोरण आणि भूमिका हे रूपक लेखिका संगीता नेवे, सादरकर्ते विजय भुयार. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम या सभेत आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आज संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात युवा प्रतिभा या कार्यक्रमात नीट परीक्षा उत्तीर्ण सई देसले या युवा मैत्रिणीशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेल्या गप्पा आपण ऐकणार आहोत. निवेदन दशरथ गुजराती आणि नेहा पवार यांचं, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. आज संध्याकाळी 6:35 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अंधश्रद्धा निर्मूलन या आख्यान विषयानुषंगानं हरिभक्ती परायण आरती गोडसे यांचं कीर्तन. निर्मिती सहाय्य रेडिओ सखी पौर्णिमा साठे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून संध्याकाळी 6:35 कीर्तनाचा हा कार्यक्रम. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया नेहा राजपाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं मराठी टायगर या चित्रपटातलं प्रवीण कुवर यांचं हे गीत, संगीतकार स्वप्नील एच दिघे.

0: मराठी टायगर या चित्रपटासाठी नेहा राजपाल यांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहो, आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मधुसूदन कानेटकर यांचं गायन. आजच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेला राग जौनपुरी आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

श्रोतेहो, आता नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मधुसूदन कानेटकर यांचं गायन. आजच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेला राग जौनपुरी आम्ही आता प्रसारित करीत आहोत. विलंबित झुमरा तालात तर द्रुत त्रितालात निबद्ध आहे. त्यांना सत्संगत अशी आहे हार्मोनियम साथ भाल रानडे यांची, तर तबला साथ केली आहे विकास पुरंदरे यांनी. ऐकूया मधुसूदन कानेटकर यांनी गायलेला राग जौनपुरी.

नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मधुसूदन कानेटकर यांनी गायलेला राग जौनपुरी आत्ताच आपण ऐकला. विलंबित झुमरात आलात तर द्रुत त्रितालात निबद्ध होता. त्यांना सातसंगत अशी होती हार्मोनियम साथ भाल रानडे यांची, तर तबला साथ केली होती विकास पुरंदरे यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर म्हणजे 11 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.

श्रोते हो, आज 1 ऑगस्ट 1 ऑगस्ट 1933 या दिवशी मीना कुमारी, त्यांचं मूळ नाव होतं महेजबीन बानो, या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री, गायिका आणि कवयित्री असलेल्या अभिनेत्रींचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव अली बख्श आणि आईचं नाव प्रभावती देवी. लेखनासाठी त्यांनी टोपण नाव जे घेतलं होतं ते नाव होतं नाज. मीना कुमारी यांनी आपल्या बालपणीच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी बच्चों का खेल या चित्रपटात त्या मुख्य नायिका बनल्या. आजच्या कार्यक्रमात मीना कुमारी यांच्याविषयी आणि त्यांच्यावर चित्रित झालेली काही गीतं.

0: दिल एक मंदिर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर आणि सहकलाकार यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन.
1: दोनशे वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
0: श्रोते हो, विरह, व्याकुळता, सोशिकता, शालीनता अशा सर्व भावभावनांचं मूर्तिमंत स्वामिनी असलेलं असं जे व्यक्तिमत्व, त्या म्हणजे हिंदी अभिनेत्री असलेल्या मीना कुमारी. त्यांचा नियमित उल्लेख केला जातो, त्या म्हणजे त्या ट्रॅजेडी क्वीन असा उल्लेख केला जातो. मीना कुमारी यांनी हिंदी सिनेसृष्टीच्या ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जातात. त्याचं कारण रुपेरी पडद्यावरती दुःखद आणि ट्रॅजिक अशा भूमिका त्यांनी केल्या आणि दमदार अभिनय करून आपली ओळख युगायुगांपर्यंत कायम ठेवली. मीना कुमारी नृत्यकलेत पारंगत होत्या. मीना कुमारी यांना कलेचा वारसा आईवडिलांकडूनच मिळाला होता. त्यांचे वडील हे चित्रपट तसेच पारसी रंगभूमीवरील कलाकार म्हणून कार्यरत होते. काही चित्रपटात त्यांनी संगीतकार म्हणूनही त्याकाळी काम केलं होतं. आई पूर्वाश्रमेच्या प्रभावती देवी ह्या एक प्रसिद्ध नृत्यांगना होत्या. कामिनी या नावाने त्या रंगभूमीवरती अभिनय करत असत. पंडित रवींद्रनाथ टागोर यांच्या परिवाराशी त्यांचे जवळचे नातेसंबंध होते. मीना कुमारी यांना परिवारात मुन्ना या नावानं संबोधलं जात होतं. 4th वर्षापासूनच त्यांच्या अभिनय प्रवासाला त्यांची सुरुवात झाली. विजय भट्ट यांचा लेदर फेस हा त्यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट. खरं तर त्यांना शिकायची खूप इच्छा होती, पण चित्रपटात अभिनय करून त्यांनी लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. अधुरी कहाणी, फर्जत ए हिंद, लाल हवेली, अन्नपूर्णा, तमाशा यासारख्या 20 चित्रपटात त्या बालकलाकार बेबी मीना म्हणून चमकल्या.

0: लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटासाठीचं शैलेंद्र यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
0: श्रोते हो, नायिका म्हणून अभिनय केलेला बच्चों का खेल हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर बैजू बावरा, आझाद, कोहिनूर अशा काही चित्रपटातून मीना कुमारी यांचं लोभस दर्शन प्रेक्षकांना घडलं होतं. छोट्याशा चणीची निरागस, खट्याळ, प्रेमळ, त्यागी, रूपात विलक्षण गोडवा असलेल्या मीना कुमारी पडद्यावरती वेगवेगळ्या

रूपात अनुभवायला मिळाल्या. काही निखळ विनोदी भूमिकाही त्यांच्या वाट्याला आल्या होत्या, पण पडद्यावर त्यांनी साकारलेल्या शोक नायिकेलाच प्रेक्षकांनी उचलून धरलं. चित्रलेखा, बहु बेगम, गझल, प्रीत अपने, दिल अपना और प्रीत पराई, मैं चूप रहूंगी, शारदा, काजल अशा अनेक चित्रपटातून मीना कुमारी यांनी दर्जेदार अभिनयाने स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं. 30 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास 90 पेक्षा जास्त सिनेमात काम केलं. यामधील सर्वाधिक सिनेमे क्लासिकल मानले गेले.

बैजू बावरा या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं शकील बदायूनी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते नौशाद. श्रोते हो, फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मीना कुमारी ह्या पहिल्या अभिनेत्री. 1953 साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी बैजू बावरा आणि परिणीता या चित्रपटातील भूमिकांसाठी त्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या होत्या. पुढे साहिब बीवी और गुलाम आणि काजल चित्रपटातील भूमिकांसाठी असे एकूण 4 फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले होते. 10व्या फिल्मफेअर पुरस्कारावेळी

मैं चूप रहूंगी, आरती आणि साहब बीवी और गुलाम या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट नायिकेच्या पुरस्कारासाठीची नामांकन मीना कुमारी यांनाच मिळाली होती।

आशा भोसले, मोहम्मद रफी आणि सहकलाकार यांनी गायलेलं बहू बेगम या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते रोशन. कार्यक्रमात आता ऐकूया आरती या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची ही गीत रचना. संगीतकार रोशन.

श्रोते हो, दर्द भरी अजीब दास्ता मीना कुमारी की अमर कहानी या चित्रपटात मांडण्यात आली होती. मीना कुमारी यांचं 31 मार्च 1972 रोजी निधन झालं. त्यांच्या स्मृतींना आमचं विनम्र अभिवादन.

लता मंगेशकर यांनी गायलेली पाकीजा या चित्रपटातली कैफे आजमी यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते गुलाम मोहम्मद. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजच्या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 11:40 अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, तो आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

प्रतिभेचं आजच्या औपचारिक शिक्षणा वाचून तरी कुठे अडतं? विश्वाच्या शाळेतील उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या व्यवहारातून शिकलेले पाठच तिला भावतात, पावतात. आजच्या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवन कार्याचा, साहित्य संपदेचा आणि सामाजिक योगदानाचा वेध त्यांचीच लेखन कला म्हणजेच पोवाडा गायन यातून घेणार आहोत. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, ते लोकशाहीर, समाज जागृती करणारे क्रांतिकारक लेखक, कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज आणि परिवर्तनाचे अग्रदूत होते. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून समाज

समाजातील उपेक्षित, शोषित आणि वंचित घटकांना अभिव्यक्ती दिली. अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे झाला. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आलं नाही. लहानपणीच त्यांचं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं. गिरगावातील कामगार वस्त्या, झोपडीतील जीवन आणि श्रमिकांचे हाल त्यांनी अगदी जवळून अनुभवले. याच अनुभवांनी त्यांच्या साहित्याला वास्तववादी आणि जनतेच्या जीवनाशी जोडलेलं स्वरूप दिलं. श्रोते हो, आता ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्माविषयी पोवाडा. सादर करतायत शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी.

कामगार चळवळ, शेतकरी प्रश्न, सामाजिक न्याय आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या शाहिरीने आणि लोकनाट्यांनी जनतेत स्वाभिमान, संघटन आणि परिवर्तनाची प्रेरणा जागवली. जनतेच्या दुःखाला शब्द देणारे, श्रमिकांच्या संघर्षाला आवाज देणारे आणि सामाजिक समतेचा संदेश आपल्या साहित्य, शाहिरी आणि पोवाड्यातून जनमानसात पोहोचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाज प्रबोधनाच्या संदेशाचा प्रभावी आविष्कार या पोवाड्यातून अनुभवता येईल.

अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला मोठी देणगी दिली. त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य आणि प्रवास वर्णनं लिहिली. त्यांच्या प्रमुख साहित्यामध्ये फकीरा, वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, संघर्ष, आवडी यांचा समावेश होतो. त्यांच्या कथांमध्ये बरबाद्या कंजारी, स्मशानातील सोनं आणि कृष्णाकाठच्या कथा विशेष उल्लेखनीय आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये फकीरा या कादंबरीला विशेष स्थान आहे. अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला, स्वाभिमानासाठी झगडणारा आणि समाजातील दुर्बल घटकांचं प्रतिनिधित्व करणारा नायक फकीरा मराठी साहित्याचा अविस्मरणीय नायक ठरलाय. या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. आजही ही कादंबरी सामाजिक न्याय, समता आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश देत राहते. शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी सादर करत आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याविषयीचा हा पोवाडा.

अण्णाभाऊ साठे यांनी लोककलेचा प्रभावी वापर करून समाज जागृती केली. पोवाडे, लावण्या, शाहिरी आणि लोकनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या कार्यक्रमांना हजारो श्रोते उपस्थित राहत. त्यांच्या प्रभावी आवाजाने आणि ओजस्वी सादरीकरणाने अनेकांना सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरित केलं. अण्णाभाऊ साठे यांचं एक प्रसिद्ध विधान आजही प्रत्येकाला प्रेरणा देतं. ते म्हणतात, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. या एका वाक्यात त्यांनी श्रमिकांच्या कष्टाचं आणि मानवी श्रमाच्या मूल्याचं महत्व अधोरेखित केलं. आजच्या समाजात समानता, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्य आणि मानवी प्रतिष्ठा यांचा विचार करताना अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य अधिकच महत्वाचं ठरतं. त्यांच्या लेखणीतून व्यक्त झालेली माणुसकी, समता, बंधुता आणि परिवर्तनाची प्रेरणा नव्या पिढीसाठीही तितकीच मार्गदर्शक आहे. अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे लेखक नव्हते, ते संपूर्ण मानवतेचे साहित्यिक होते. त्यांनी उपेक्षितांच्या वेदनांना शब्द दिले, कष्टकऱ्यांच्या जीवनाला प्रतिष्ठा दिली आणि साहित्याला सामाजिक परिवर्तनाचं प्रभावी साधन बनवलं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना त्यांच्या विचारांचं स्मरण ठेवणं आणि सामाजिक समतेचा संदेश पुढे नेणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

0: श्रोते हो, आत्ताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा गायनावर आधारित कार्यक्रम ऐकत होतात. शब्दांचा शाहीर, जनतेचा आवाज. सहभाग शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकाऱ्यांचा होता. निवेदन सुनीका मुजुमदार. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भोयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, अवश्य ऐका.
2: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा समन्वित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

ठरवणारा हा कार्यक्रम प्रत्येक महिलेच्या मनाला नवी दिशा देणारा ठरतो. चला तर मग सखींनो, आजच्या या ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया एका छानशा गीतानं.

0: सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आज आपण अनुभवणार आहोत ज्ञान, प्रेरणा आणि इतिहासाची उज्ज्वल परंपरा. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या कर्तृत्वानं अनेकांना प्रेरणा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सई नेमाडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. विषय थॅलेसेमिया आणि रक्तदान. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, समाजात काही व्यक्ती आपल्या व्यवसायाला केवळ उपजीविकेचे साधन न मानता त्याला समाजसेवेचे व्रत म्हणून कार्य करतात. अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत. थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या जनजागृती, तपासणी, रक्तदान, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी मदत, तसंच कोसला फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर सई नेमाडे यांनी हजारो कुटुंबांना नवीन आयुष्य दिलंय. त्यांच्या या सेवा कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली असून त्यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते सुद्धा करण्यात आलाय. आज त्यांच्या सेवा प्रवासाविषयी, थॅलेसेमियाबाबतची जनजागृती आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीची भूमिका याविषयी त्यांच्याशी मनमोकळा संवाद आज आपण साधणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, स्वागत करूया डॉक्टर सई नेमाडे यांचं. मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: ताई, सुरुवातीला आम्हाला सांगा, सुरुवातीपासून या प्रश्नाला आपण सुरुवात करूया की सर्वप्रथम आपल्या वैद्यकीय प्रवासाबद्दल आणि थॅलेसेमियाच्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
1: खरं तर मी व्यवसायाने MD पॅथॉलॉजिस्ट आहे आणि माझी स्वतःची पॅथॉलॉजी लॅब आहे. पण खरं तर शिक्षणाने मला एक निदान करण्याचं शिकवलं, रोगांचं निदान करण्याचं शिकवलं. पण थॅलेसेमियाग्रस्त मुलांनी मला खरं तर जीवन जगायला शिकवलं. आणि रक्तपेढीमध्ये काम करत असताना मी दर 15 ते 20 दिवसांनी ही येणारी बालकं ही अतिशय धैर्याने ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी येतात. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात येत होती की आई वडील मात्र अतिशय हतबल, निराश, चिंताग्रस्त. आणि कुठेतरी मला असं वाटलं की ब्लड ट्रान्सफ्युजन, त्यांना लागणाऱ्या गोळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी यंत्रणा विस्कळीत आहे आणि त्यामुळे त्यांना अतिशय म्हणजे हेलपाट्या मारणं म्हणा किंवा वारंवार फेऱ्या मारणं, ब्लड नाही म्हणून परत जात होती मुलं आणि वेळेवर न येणं, हे गोष्ट लक्षात आल्यानंतर मी ठरवलं की ह्या मुलांसाठी आता लढलं पाहिजे आणि ही जी यंत्रणा आहे ही कुठेतरी आपण व्यवस्थित केली पाहिजे. आणि त्यांच्याकडूनच खरं तर मला ही प्रेरणा मिळाली की ह्यापुढे एकही मूल थॅलेसेमियाग्रस्त जन्माला येणार नाही ह्या ध्येयाने मी काम करायला सुरुवात केली.
0: बरं ताई, आता थॅलेसेमिया म्हणजे नेमका कोणता आजार आणि त्याची लक्षणं काय सामान्य श्रोत्यांना आपण सोप्या भाषेत सांगाल का?
1: थॅलेसेमिया हा रक्ताचा अनुवंशिक आजार आहे. जसं आई वडिलांकडून आपल्याला रंग, उंची, इतर गुणधर्म प्राप्त होतात, काही आजार आपल्याला आई वडिलांकडून येतात. जसं की BP आहे, शुगर आहे. आजकाल आपल्याला प्रत्येक घरामध्ये माहिती आहे की ब्लड प्रेशर काय आहे, शुगर काय, कॅन्सर काय. परंतु थॅलेसेमिया हा आजार फारसा लोकांना माहिती नाही आहे आणि हा अनुवंशिक आजार आहे, आई वडिलांकडूनच आपल्यामध्ये येतो. तर याचे थोडक्यात सांगते तर दोन थॅलेसेमियाचे प्रकार आहेत, एक तर थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजर. थॅलेसेमिया मायनर म्हणजे हिमोग्लोबिनचे जे दोन जीन्स असतात त्यापैकी एक जीन बाधित असतो त्या व्यक्तीला आपण थॅलेसेमिया मायनर म्हणतो. आणि दुसरा जो जीन आहे त्याच्या शरीरातला तो हिमोग्लोबिन बनवण्याकरता सुरळीत काम करतो. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला माहीत नाही आहे की आपण थॅलेसेमिया मायनर आहोत. आणि अशा व्यक्तीचं जर लग्न थॅलेसेमिया मायनर बरोबरच जर झालं तर त्यांना होणारं जे बाळ आहे त्याच्या दोन्ही जीन्समध्ये हे बाधित जीन्स येणार आहेत आणि त्या बाळाला थॅलेसेमिया मेजर होणार आहे.
0: बरं,
1: थोडक्यात हा अज्ञानामुळे होणारा आजार ज्याच्यामध्ये व्यक्तीला थॅलेसेमिया मायनर आपण आहोत हे माहीत नाही आणि त्याचं लग्न थॅलेसेमिया मायनर व्यक्तीशीच झालं तर त्या बाळाला होणारा आजार हा थॅलेसेमिया मेजर आहे.

0: मग थॅलेसिमिया मेजर होणाऱ्या बाळामध्ये काय होतं तर हिमोग्लोबिन तयारच होत नाही कारण त्याचे दोन्ही जीन्स बाधित आहेत. त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयारच होत नाही. जन्मतः साधारण महिन्या 3 ते 4 महिन्याचे बाळ झाल्यानंतर त्याला हे रक्त चढवावं लागतं. दर 15 ते 20 दिवसांनी त्याला रक्त हे द्यावंच लागतं. म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर ते बाळ दुसऱ्याच्या रक्तावर अवलंबून आहे आणि हे पण त्याचा जीवन प्रवास जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत दर 15 दिवसांनी त्याला ते ब्लड घ्यायचं आहे.
1: बरं, मग मॅडम आता हे जन्मापासून निदान होतं का?
0: साधारण 3 ते 4 महिन्यापर्यंत हे समजत नाही कारण की तोपर्यंत आईचं रक्त त्या बाळाच्या शरीरात असतं त्याच्यामुळे काही डायग्नोसिस होत नाही. पण 3 ते 4 महिन्याचे झाल्यानंतर साधारण बाळ पांढरट दिसतं कारण हिमोग्लोबिन नाही म्हणजे ते पांढरट दिसतं. त्याच्या हालचाली थोड्या कमी होतात. सतत वारंवार आजारी पडून हॉस्पिटलायझेशन व्हायला लागतं. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याला डायरिया होणं, पोट फुगणं, त्यामुळे लक्षात येतं की सतत जर हॉस्पिटलायझेशन झालं, पांढरट बाळ आहे, तर हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिसची थॅलेसिमियाची तपासणी आहे ती केली जाते. आणि लक्षात येतं की बाळाला थॅलेसिमिया मेजर आहे. आणि उलट तपासणी केल्यावर लक्षात येतं की आई वडील दोघेही थॅलेसिमिया मायनर आहेत म्हणून हे बाळाला झाले आहे.
1: मॅडम आता या आजाराबाबत हा जो थॅलेसिमिया आजार आहे समाजामध्ये अजूनही याबद्दल कोणते गैरसमज आहेत?
0: खरं तर थॅलेसिमिया मायनर हा आजार नाही. पहिल्यांदा जेव्हा आपण जनजागृती करतो आणि रक्त तपासणी करून देतो तेव्हा आपण त्यांना थॅलेसिमिया मायनर असं आपण त्यांना रिपोर्ट देतो. तर एक तर पहिली भीती वाटते की मला काहीतरी मोठा आजार आहे आणि माझं आता लग्न ह्यापुढे होणार नाही, ही एक तर पहिली भीती आहे. आणि काहींना वाटतं की हा काही विशिष्ट कुटुंबांनाच होतो, बाबा माझ्या घरी तर काही झालं नाही आहे, असं परंपरा काही माझ्याकडे नाही, बाजूच्या घरात काहीतरी आहे, बाळ सतत जात असतो हॉस्पिटलला, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा थोडं निगेटिव्ह ह्याच्यातून बघतात की समजा संसर्गजन्य तर नाही ना, ही एक भीती असते. परंतु हा फक्त अनुवंशिक आजार आहे. थॅलेसिमिया मायनर हे फक्त एक वाहक स्थिती आहे. जर व्यक्ती थॅलेसिमिया मायनर असेल तर काळजी काय घ्यायची आहे, तर त्यांनी थॅलेसिमिया मायनर व्यक्तीबरोबर लग्न टाळायचं आहे. आणि जर असं झालं की दोघेही थॅलेसिमिया मायनर आहेत, आता आमच्या कॅम्पिंगमध्ये असं लक्षात येतं की कधीही टेस्ट केली नाही आणि दोघेही थॅलेसिमिया मायनर निघाले, तर आपण त्याच्यापुढे गर्भजल तपासणीचं त्यांना आपण समुपदेशन करत असतो.
1: बरं, आणि आता तुम्ही सांगितलं जसं की जन्मापासून बाळ आजारी असतं सतत, त्यावरनं त्याची ती हिमोग्लोबिन टेस्ट केली जाते, आणि मग हा जो थॅलेसिमिया आजार आहे हा फक्त वंश परंपरागत असतो किंवा नंतर मोठं झाल्यावरही होतो, याबाबत काय सांगाल?
0: नाही, हा वंश परंपरागतच आहे आणि हा जनरली जन्मतःच होतो. अगदी फार इंटरमिडिया ज्या केसेस असतात म्हणजे मेजर, मायनर आणि एक मधली स्थिती म्हणजे इंटरमिडिया, ही फार क्वचित अशी होते की बाळ 13-14 वर्षाचं झाल्यानंतर ते लक्षात येतं. पण मेजॉरिटी थॅलेसिमिया मेजर ही बाळ जन्मतःच 3 ते 4 महिन्यातच ते बाधित झालेले असतात.
1: मॅडम आता कोसला फाउंडेशनची स्थापना तुम्ही केली आहे, मग याची स्थापना करण्यामागची नेमकी भूमिका काय होती तुमची?
0: खरं तर जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही रक्तपेढीत काम करत होते तर असं लक्षात आलं की जळगाव जिल्ह्यामध्ये थॅलेसिमियाची रजिस्ट्री नाही आहे, रजिस्ट्री नव्हती. आणि लक्षात येत नव्हतं की नक्की मुलं किती आहेत, बाधित मुलं किती आहेत, त्यांचे ब्लड ग्रुप काय आहेत, ब्लड अवेलेबल आहे की नाही ब्लड बँकमध्ये, किंवा त्यांना लागणारे जे आयन चिलेशन्स म्हणतो की वारंवार रक्त दिल्यामुळे शरीरामध्ये आयन वाढतं आणि ते काढण्याकरता काही गोळ्या द्याव्या लागतात, तर ते मुलं प्रॉपर घेत आहेत की नाही, त्यांचं हिमोग्लोबिन किती आहे, वेगवेगळ्या तपासण्या करतात की नाही, किंवा शासनाचे त्यांना काही सवलती मिळतात त्या मिळत आहेत की नाही, हे कुठेही अवेलेबल नव्हती रजिस्ट्री. आणि त्याकरता पहिले रजिस्ट्री मी तयार केली की पूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण मुलं किती आहेत. त्याच्यात 120 मुलं आपल्याकडे रजिस्टर झाली आणि त्यांच्याकरता आपण एक डे केअर सेंटर सुरू केलं ज्याच्यामध्ये मुलांना मोफत ब्लड ट्रान्सफ्युजन, त्याच्याबरोबरच्या चिलेशनच्या गोळ्या आणि काही इन्व्हेस्टिगेशन्स हे या डे केअर सेंटरमध्ये करून दिले जातात. त्याचा फायदा असा झाला की मुलांचं जे हिमोग्लोबिन खूप कमी होतं, जे अगदी 2 आणि 3 ग्रॅम होतं, त्यांना सुपर ट्रान्सफ्युजन्स म्हणजे डबल बॅग्स देऊन त्यांचं हिमोग्लोबिन आपण वाढवलं. काही मुलांचं प्लीहा खूप वाढली म्हणजे स्प्लिन त्यांच्यामध्ये खूप वाढलेली होती आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होत होतं, तर आपण त्याच्या सर्जरीज करून घेतल्या. ह्या सगळ्या आपल्या अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले स्कीममध्ये केल्या. काही मुलांना प्रवासाच्या अडचणी होत्या की अगदी 100 किलोमीटरवरून ते जळगावमध्ये येत होते कारण पेरिफेरीला ब्लड ट्रान्सफ्युजन अवेलेबल नाही, मग त्यांच्याकरता डोर टू डोर गाडी करणं, त्यांना तिथून अगदी आनंदाने मुलं यायला लागली. त्याचा फायदा झाला की आई वडिलांपैकी एकच व्यक्ती यायची, त्यांचा तो खाडा वाचायचा नोकरीवरचा, आणि मुलं अगदी आनंदाने यायची परत घरी सोडायच्या कारण की हा प्रवास अतिशय संघर्ष आहे. म्हणजे दर 15 दिवसांनी जर तुम्ही म्हटलात की मुलांना खेचून आणणं, ती सुई वेदना, त्याच्यात ते गाडीने येण्याचा प्रवास तरी त्यांचा सुखकर झाला. सगळ्या मुलांना टेम्पररी UDID जे आपण कार्ड

0: म्हणतो दिव्यांगाचे कार्ड्स हेही टेम्पररी होते, हे आपण त्यांच्याशी मीटिंग घेऊन ते सगळे सरेंडर करून घेतले आणि परमनंट कार्ड त्यांना मिळालेत आता. आणि विविध त्या शासनाच्या त्यांना आता सवलती मिळायला लागल्या, पेन्शन मिळायला लागली. बोन मॅरो ट्रान्सप्लांटला जी मुलं जाणार होती त्यांचं प्री ट्रान्सप्लांट आपल्याला काही नियोजन करावं लागतं, काही इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात. तर आपण या फाउंडेशनच्या मार्फत त्या मुलांचे MRI, 2D एको, डेक्झा स्कॅन, फेरिटिन लेवल मॉनिटर करून साधारण एक 8 ते 10 मुलं आपली ट्रान्सप्लांटसाठी आतापर्यंत गेली आहेत. 8 मुलं ट्रान्सप्लांट होऊन आता 2 वर्ष झाली आहेत. तर फाउंडेशनचा उद्देश आहे की आपल्याला एक मॉनिटरिंगसाठी आर्थिक सुद्धा आपल्याला हातभार लागतो कोणाचा तरी, कारण की नुसतं आपण काम करून होणार नाही आहे, त्यांना आपल्याला सतत आर्थिक मदत करावी लागणार आहे. आणि एक ध्येय आहे की ती आपला समाज थॅलेसेमिया मुक्त झालाच पाहिजे.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया जो आजार आहे लहानपणापासूनच असतो, वंश परंपरा त्याची असते, मग गरोदर आई राहिल्यापासून मग तेव्हा याचं निदान होतं का मॅडम?
0: शक्यतो विवाहपूर्व तपासणी केलेली कधीही बरी, पण समजा विवाहपूर्व नसेल केली तर गर्भधारणेपूर्वी केलेली जास्त योग्य. गर्भधारणा झाल्यानंतर बरेच वेळा असं होतं की गर्भधारणा झाल्यानंतर काही टेस्ट केल्या, जसं की HIV ब्लड ग्रुप केले जातात. थॅलेसिमिया टेस्ट अजूनही अनिवार्य नाही आहे, तोपर्यंत करणार नाही कोणी. पण ती गर्भधारणेत जर केली आणि ती जर गर्भधारणाच्या 3 महिन्यापर्यंत जर आपण ही टेस्ट केली तर आपण ती जर व्यक्ती पॉझिटिव्ह आली थॅलेसिमिया मायनर तर लगेचच त्याच्या हजबंडचं ती टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. आणि जर हजबंड निगेटिव्ह आहे तर नक्कीच बाळ तर सेफ राहणार आहे आतमध्ये. पण जर असं लक्षात आलं की ती पॉझिटिव्ह आलेली आहे व्यक्ती गर्भधारणा झाल्यानंतर आणि हजबंड सुद्धा पॉझिटिव्ह आहे तर गर्भजल तपासणी करणं आवश्यक असतं, जिथे गर्भाचं आपल्याला कळू शकतं की गर्भ अफेक्टेड आहे की नाही. आणि जर गर्भ थॅलेसिमिया मेजर असेल तर आपण त्यांना समुपदेशन गर्भपात करण्यासाठी करतो, कारण की पुढचा हा संघर्ष सगळ्यांना माहितीच आहे.
1: बरोबर. आणि ताई, आता थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी ही जी आपली कोसला फाउंडेशन आहे त्याच्याकडून कोणते कोणते उपक्रम राबवले जातात?
0: आपण जसं डे केअर सेंटर म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण ज्या विविध तपासण्या केल्या जातात, MRI, 2D एको, डेक्झा स्कॅन वगैरे, त्या आपण एक ग्रुप करतो मुलांचा. जी मुलं 10 वर्षाच्या पुढे आहेत ह्या ग्रुपमध्ये आपण त्यांना तो टेस्टिंगसाठी पाठवलं जातं. त्याच्यानंतर समाजामध्ये विविध ठिकाणी जनजागृती करणं, शाळा कॉलेजेस म्हणा, इंटिरियर्सला, ग्रामीण भागामध्ये, इंडस्ट्री लेवलला, जिथे मॅरेजेबल ग्रुप आहे किंवा ज्या भागामध्ये थॅलेसिमिया मेजरची मुलं जास्त आहेत त्या भागामध्ये आपण जास्त करून फोकस्ड जनजागृती करतो. त्याच्यानंतर त्यांना थॅलेसिमियाची टेस्ट करून देणं, माझ्या स्लॅबमधून आपण करून देणं. आणि जर थॅलेसिमिया मायनर व्यक्ती असेल तर त्यांचं काउन्सिलिंग करणं की बाबा त्यांनी लग्नामध्ये काय काळजी घ्यायची, लग्न करत असाल तर काय काळजी घ्यायची, लग्न झालं असेल तर त्याच्या पार्टनरची टेस्ट करून देतो. आणि दोघं मायनर असतील तर परत ते गर्भजळ धारणा झाल्यानंतर गर्भजळाची तपासणी करण्याचं, काउन्सिलिंग करणं. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण जनजागृती साधारण 10,000 व्यक्तींपर्यंत पोहोचलो आहे. मायनर जे कपल्स होते, दोघेही मायनर असतानाचे जे कपल्स आहेत, असे साधारण 70 कपल्सला आपण KEM हॉस्पिटलला पाठवलं आणि त्याच्यामध्ये 9 जन्म आपण रोखले. 9 जन्म हे थॅलेसिमिया मेजरचे आत गर्भ होते ते आपण रोखले. त्याच्यानंतर आता आपण एक नवीन इन्फ्युजन पंप लायब्ररी सुरू केलेली, हे अतिशय नवीन पद्धतीने आपण हे पहिल्यांदाच जळगावमध्ये केलं की ह्या मुलांना सतत ब्लड दिल्यामुळे आयन शरीरामध्ये खूप वाढतं आणि ते ठिकठिकाणी अवयवांमध्ये जाऊन ते साचतं. मग त्याच्यामध्ये ब्रेन म्हणा किंवा लिव्हर, पॅनक्रियास अशा अवयवांमध्ये ते गेल्यामुळे त्यांना ते काढायला एक पंप लागतो आणि तो पंप रात्रभर लावून ठेवावा लागतो त्यांच्या स्किनवरती. मग आता हॉस्पिटलमध्ये जर अशी मुलं राहिली तर त्यांचं 15 दिवस तो हॉस्पिटलमध्ये जातील. त्याकरता तो पंप आपण विकत घेतलेला आहे आणि तो पंप आपण त्यांना देतो, त्याच्याबरोबर त्याची औषधं आपण त्यांना देतो फाउंडेशनमार्फत. ती मुलं ती घरी लावतात पंप आणि त्यांचं झालं की आपण तो पंप दुसऱ्या पेशंटला देतो. अशा पद्धतीने ही लायब्ररी सुरू केली आहे. त्याच्यानंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांटला आर्थिक मदत करणं, फॉलोअप घेणं, ज्या मुलांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही, काही मुलांचे फेरिटिन खूप जास्त वाढलेले आहेत, त्यांचा फॉलोअप करून देणं. नुकतंच आपल्याला एक ॲम्ब्युलन्स डोनेशनमध्ये मिळाली आहे. ही ॲम्ब्युलन्स डेडिकेटेडली थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी आहे, जी हॉस्पिटलमध्ये सकाळी जाऊन थांबते. त्यांना विविध ब्लड बँकमध्ये ब्लड घ्यावं जावं लागतं तर ती ब्लड बँक टू हॉस्पिटल्स फेऱ्या मारते. इमर्जन्सी ही फक्त त्यांच्यासाठीच आहे, थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी.
1: बरं मॅडम, आता आपण असं ऐकलेलं आहे आणि ती गोष्ट खरी पण आहे की थॅलेसिमियाचे जे पेशंट असतात त्यांना नियमित रक्त लागतं, आणि मग नियमित रक्तदान या मुलांसाठी किती महत्त्वाचं आहे आणि त्यांच्यासाठी उपयुक्त कसं आहे हे
0: एक लक्षात आलं असेल की रक्ताचा आजार आहे म्हटल्यानंतर
1: आणि कोणत्याही ब्लड ग्रुपचं त्यांना रक्त चालतं का
0: एक लक्षात आलं.

0: असेल तुमच्या या आपल्या चर्चेमध्ये की हा रक्ताचा आजार आहे आणि
1: हो
0: दर 15 ते 20 दिवसांनी रक्त लागतं. आता जळगाव जिल्ह्यामध्ये साधारण 350 मुलं ही बाधित आहेत, तर 350 मुलं ब्लड बँकमध्ये दर 15 ते 20 दिवसांनी येतात आणि त्यांना हे मोफत ब्लड दिलं जातं. तर एक अंदाज तुम्हाला येईल की प्रचंड भार हा ब्लड बँकवरती असतो आणि जर त्याला पर्याय नाही आहे, रक्ताला पर्याय नाही आहे, त्याच्यामुळे जर रक्तदान केलं नाही तर ह्यांचं जीवन खरंच खूपच संघर्षमय होणार आहे. तर सगळ्यांना खरं तर आव्हान आहे की जी व्यक्ती सुदृढ आहे, जी 3 महिन्यांनी दर 3 ते 4 महिन्यांनी जी रक्त देऊ शकते. काही समाजामध्ये गैरसमज पण आहे, रक्त दिल्यावर अशक्तपणा येतो,
1: हो
0: कोणाला काही चक्कर येते, कोणाला काही वाटतं, पण खरं तर रक्तदानामुळे त्यांच्या शरीरावरच खरं तर फायदे खूप होतात. ते तर वेगळी चर्चा होण्यासारखा विषय आहे, पण सगळ्यांना आव्हान करेल की बरेच वेळा समाज माध्यमांमध्ये रील्स केले जातात फक्त, पण खरंच कृती जर केली तर अमूलाग्र बदल घडणार आहे. मुलांचं हे जे संघर्ष आहे, खरं तर आई वडिलांचा संघर्ष कमी होणार आहे, कारण दर 15 ते 20 दिवसांनी अक्षरशः त्यांना प्रत्येक डोनरला फोन करून बोलवावं लागतं आणि बरेचदा ते तोंडावर नाहीच म्हणतात आणि अशा पद्धतीने ते खचून जातात. तर त्यांना जर तुम्हाला उभारी द्यायची असेल तर प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे.
1: आणि मग कुठल्याही याचं त्यांना
0: नाही, त्यांच्याच ग्रुपचा आपण देतो त्यांना त्यांच्याच, कारण काय होतं की सतत रक्तदान, त्यांना सतत रक्त घ्यावं लागतं दर 15 ते 20 दिवसांनी त्यांना रक्त घ्यावं लागतं. आणि जर विविध असे जर ब्लड ग्रुपचे दिले तर त्यांना तर रिॲक्शनच येणार आहे, ते आपण टाळतो.
1: बोन मॅरो ट्रान्सप्लांटबाबत लोकांमध्ये भीती असते, मग त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक उपचार पद्धती आहे. जसं 15 ते 20 दिवसांनी ब्लड घेतात मुलं आणि त्याचेच एक उपचार पद्धती ज्याच्यामध्ये हे थॅलेसिमिया फ्री होऊ शकतात, ही एक उपचार पद्धती कायमस्वरूपी आहे. आता ह्याच्यामध्ये लेकरू गमावण्याची खरं तर भीती आहे. पहिली भीती ही लेकरू गमावण्याची, दुसरी की सक्सेस होईल की नाही. आता खरं तर तंत्रज्ञानामुळे असं झालं आहे की जे आधी 45 ते 50% यश मिळत होतं ते आता साधारण 65 ते 70% मिळायला लागलंय. आर्थिक भार प्रचंड आहे ह्याच्यामध्ये, ही एक भीती आहे की जरी शासनाकडून आपल्याला ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदत मिळाली तरी ही फक्त ट्रान्सप्लांटसाठी असते. त्याकरता राहण्यासाठी जो खर्च लागतो, कारण की ह्या ट्रान्सप्लांट झाल्यानंतर साधारण 3 ते 4 महिने हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये राहावं लागतं, मग तो खर्च असतो
1: हो.
0: आणि कॉम्प्लिकेशन्स होत राहतात, पुनर्जन्म होतो बाळाचा, ह्या सगळ्या संघर्षातून आधी तर हे मुलं पुढेच जात नाहीत, ट्रान्सप्लांटपर्यंत आई वडील तयार होत.
1: एक भीती असते मनामध्ये,
0: एक भीती आहे. आणि खरं तर आता समाजाच्या दायित्वामुळे खूप कुटुंबांना आधार मिळतो आहे, परंतु लेकरू गमावण्याची भीती तर प्रत्येकाला आहे, त्याच्यामुळे हे बरेच पालक तयार होत नाहीत लवकर
1: आणि ती एक प्रकारची रिस्क घ्यायला लवकर कोणी तयार पण नाही,
0: तयार होत नाही. परंतु माझं स्पष्ट असं मत आहे की जरी रिस्क आता घेतली नाही तरी फक्त ब्लड ट्रान्सफ्युजन सुद्धा रिस्क आहे. ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे त्यांना काही व्हायरसेस होऊ शकतात, जसं की हिपॅटायटीस सी आहे, हिपॅटायटीस बी, HIV सारखं संक्रमण होऊ शकतं. ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे आयन डिपॉझिट्स होतात विविध अवयवांमध्ये, त्याच्यामुळे जर ट्रान्सप्लांट जर त्यांचं मॅच झालं त्यांच्या बहीण भाऊ किंवा आई वडिलांशी तर मला वाटतं करायला सध्या काही हरकत नाही.
1: मॅडम, आता विवाहपूर्व थॅलेसिमिया स्क्रीनिंग आवश्यक आहे का आणि ती का आवश्यक आहे, त्याचा भविष्यातील पिढीवर काय परिणाम होईल?
0: जसं आता तुम्हाला सांगितलं की मानसिक, शारीरिक, आर्थिक संपूर्णपणे होरपळून काढणारा आजार आहे आणि जर हे संघर्ष जर टाळायचा असेल तर मला वाटतं एकच प्रतिबंध हाच एक उपाय आहे आणि तो खात्रीचा आहे. आणि प्रत्येक प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीजमध्ये, प्रायव्हेट लॅबोरेटरीजमध्ये रक्ताची थॅलेसिमिया स्क्रीनिंग तपासणी ही केली जाते अगदी सहजरित्या. साधारण 1000 ते 1200 रुपये लागतात. हा संपूर्ण संघर्ष म्हणजे एक कुटुंब जर तुम्ही म्हटलं की जो ब्लड ट्रान्सफ्युजन घेतोय त्याचा महिन्याचा खर्च साधारण 13 ते 14 हजार आहे. मानसिक प्रचंड ताण असतो. हा संघर्ष जर टाळायचा असेल तर विवाहपूर्व अगदी साधी थॅलेसिमिया स्क्रीनिंग तपासणी करणं कधीही चांगलं.
1: बरोबर, म्हणजे ती काळजी जर आपण घेतली तर मग संघर्ष करण्याची वेळ येणारच नाही
0: आणि भावी पिढी थॅलेसिमिया
1: मुक्त होईल,
0: तो होणारच आहे.
1: मॅडम, आता आपण ही जी जनजागृती करतात तर ग्रामीण भागात तुम्ही जनजागृती करताना तुम्हाला कोणती आव्हानं आलीत, सामोरं जावं लागलं तुम्हाला त्या आव्हानांना?
0: बऱ्याच वेळा असं होतं की ग्रामीण भागामध्ये रिपोर्ट बघितला थॅलेसिमिया मायनर्स आहे की घाबरतात लोक, रिपोर्ट लपवले जातात. बऱ्याच वेळा जी ज्येष्ठ मंडळी असतात जी कुंडली बघतात आणि रिपोर्ट बाजूला ठेवतात. तर माझ्याकडे असे काही कपल्स आहेत की दोघांकडेही थॅलेसिमिया मायनरचे रिपोर्ट्स होते, ते मायनरचे रिपोर्ट त्यांनी लपवले आणि त्यांचं बाळ थॅलेसिमिया मेजर झालं. तर एक भीती आहे की लग्न होणार नाही, आपण थॅलेसेमिया मायनर आहोत म्हणजे काहीतरी गंभीर आजार

0: आहे, या व्यक्तीला आणि ह्याच्या असे लग्न न केलेलं बरं म्हणून एक कुटुंबाचा दबाव असतो, ज्येष्ठ मंडळींचा दबाव असतो की नाही हे रिपोर्ट बाजूला ठेवून द्या, आपण कुंडली बघू, जुळते आहे करून टाका लग्न. ह्या पद्धतीने आम्हाला हे मोठं चॅलेंज आहे. जेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणावर कॅम्पिंग करतो, 1000-2000 टेस्टिंग केल्यानंतर आपल्याकडे साधारण 500-600 जणं काउन्सिलिंगला येतात, भीतीपोटी येतच नाहीत बरेच जण की नको हे आजार काहीतरी वेगळंच आहे.
1: मॅडम, आता आपण जे कार्य करता आहात, तुमचं जे कोसला फाउंडेशन आहे त्यामार्फत सुद्धा आपण जनजागृती करण्याचं काम करतात, आर्थिक मदत करण्याचं काम करतात, विविध उपक्रम आपण त्यामार्फत राबवतात, आणि मग थॅलेसेमियामुक्त भारत आपल्याला करायचा आहे. आपल्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना नवीन आयुष्य सुद्धा मिळालंय. तर मग एखादा असा हृदयस्पर्शी अनुभव आपण आमच्यासोबत शेअर कराल?
0: हो, नक्कीच मॅडम. ॲक्च्युली आता माझं असं झालं आहे की आमचा जो थॅलेसिमियाचा ग्रुप आहे त्याचं नावच थॅलेसिमिया परिवार आहे, आणि त्याच्यामध्ये मला सगळेजणं ताई म्हणतात. मला सगळेजणं म्हणजे सगळ्या प्रकारचं प्रेम मिळतं, तर आणि भरपूर विश्वास आहे माझ्यावरती लोकांचा. आता तर एक नुकतंच असं घडलं की मला एक कॉल आला अननोन नंबरवरून की डॉक्टर ताई बोलताय का? म्हटलं बोलतीये. म्हणे तुम्ही मला आता इथेच पाहिजे, आता लगेच या. म्हटलं कोण बोलते? तुम्ही मला इथे पाहिजे. तर मी त्यांना म्हणलं कुठे पाहिजे? तर म्हणे तुम्ही मला इथे पाहिजे आणि लगेच या, माझ्या बाळाला घ्या आणि औरंगाबादला जा आणि ट्रीटमेंट द्या जी काही आहे ती. मग नंतर मी सगळी चौकशी केली, तिला फोन केला परत की कुठे आहे ते सांग, मी येते. मग डॉक्टर गौरव महाजन सरांकडे ती व्यक्ती होती, तिच्या बाळाला पांढरी कावीळ, ब्लडमुळे होणारी हिपॅटायटिस सी, तर ह्याच्या आधीसुद्धा 12-13 मुलांना झाली होती आणि आम्ही गाडी करून तिथे गेलो होतो आणि ती कावीळीपासून आता मुक्त झाली. हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी इतका माझ्यावरती विश्वास ठेवला की माझ्या लेकराला घ्या आणि तुम्ही घेऊन जा. म्हणजे मला इतकं छान वाटतं आता की मला रात्री 2-3 वाजता कॉल येतात. काहीही जरी झालं तरी ते मला आधी सांगतात, घरामधल्या अडचणी सांगतात, मुलं त्यांचे अडचणी सांगतात. हे खरं तर माझ्या संपूर्ण या प्रोजेक्टचं यश आहे. बाकी पुरस्कार तर मिळतात, पण मला सगळ्यात जास्त पुरस्कार हे लेकरच देतात.
1: खरे, आता आपण या आजाराबाबत ज्या वेळेस बघतो मॅडम, आणि त्यांच्या ज्या पेशंट आहे त्यांना आपण संघर्ष करताना सुद्धा बघतो, तर महिलांची या लढ्यातील भूमिका आपल्याला काय जाणीव देऊन जाते, किंवा आपल्याला काय वाटतं महिलांच्या वेळेस या आजाराबाबत संघर्ष करताना आपल्याला दिसतात?
0: भरपूर शिकायला मिळते. खरं तर मी त्यांच्यामुळेच खरं तर सक्षम झाले. माझी सुद्धा असं मला वाटतं की इतकी कपॅसिटी सामाजिक कार्य करण्याची कधीच नव्हती. यांचा संघर्ष बघितला की दर 15 दिवसांनी एखाद्या ग्रामीण भागातून त्या लेकराला घेऊन यायचं, प्रवास करून हॉस्पिटलला येणं, सुई लावणं, त्या वेदना, बाळ रडत असतं, सतत च्या फेऱ्या, ब्लड बँकला, ब्लड बँकला आल्यावर कळतं की ब्लड नाही आहे, परत दुसऱ्या ब्लड बँकला जाणं, अशा फेऱ्या, आर्थिक गणितं सांभाळणं, मानसिक ताण प्रचंड असतो आणि त्याच्यात सुद्धा ते हसत खेळत तुम्हाला त्याची उत्तरं देतात. हे ह्या सगळ्या महिलांना, आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या आमच्या या तायांना सलाम आहे खरं तर, की इतका संघर्ष खरोखरच करणं त्यांनाच जमत आहे. खरंच करणं खूप कठीण आहे आजकालच्या काळामध्ये.
1: खरंच मॅडम, आता तरुणांनी रक्तदान आणि समाज सेवेत सहभागी होण्यासाठी आपण त्यांना काय संदेश द्याल?
0: रक्तदान खरं तर ह्या लेकरांसाठी जीवनदान आहे. जसं मी म्हटलं की ह्या श्वासाबरोबर त्यांना रक्ताची खूप गरज आहे, आणि नुसतं म्हणून चालणार नाही की रक्तदान करा किंवा बॅनर लावून चालणार नाही. आम्ही ठिकठिकाणी हे रक्तदान शिबिरं घेतो आणि खूप चांगला प्रतिसाद सध्या आपल्याला मिळतोय, अवेअरनेस खूप चांगला झालाय. तरी मी सगळ्यांना विनंती करेल की प्रत्येक सक्षम तरुणांनी रक्तदान एकदा तरी केलं पाहिजे, आणि ब्लड बँकमध्ये येऊन त्यांनी व्हिजिट केली पाहिजे की एका तुमच्या रक्तदानामुळे, एका बॉटलमुळे किती जीवन, किती लोकांना जीवन मिळतं हे जर कळलं तर नक्कीच अजूनही तरुण मुलं प्रोत्साहित होतील.
1: खरंच आहे, आणि ही समाजसेवा आपण करता आहात ताई, आणि याची दखल राष्ट्रीय पातळीवर सुद्धा घेण्यात आलेली आहे. राष्ट्रपतींकडून सन्मान मिळाला तुम्हाला, त्यावेळेचा क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: खरं तर खूप म्हणजे आश्चर्य वाटलं मला की या कामासाठी माझी दखल घेतली गेली. पण म्हणतात ना की मनापासून केलेली ही सगळी धडपड, आणि हे मी फक्त प्रतिनिधित्व केलं ह्या पूर्ण जो पुरस्कार मला मिळाला त्याचा, पण खरे जे हक्कदार आहेत ही माझी सगळी लेकरं आहेत थॅलेसिमियाची, त्यांचे आई वडील आहेत, माझ्या फाउंडेशनमधले सगळे माझे सदस्य, सहकारी डॉक्टर्स आहेत ज्यांनी विश्वास ठेवला. आणि हे काम माझ्यापेक्षा जास्त तर म्हणजे सगळे हे पॅरेंट्सच करतात. म्हणजे काउन्सिलिंग करणं किंवा जनजागृती करणं ते माझ्यासोबत असतात, किंवा आपण एखादा उपक्रम घेतला तर आता आम्ही रिसेंटली आमचा ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा केला होता, तर त्याच्यात मुलं

0: मुलांनीच सहभाग घेतला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी आज शिवाजी असता तर हे नाट्यसुद्धा सादर केलं. तर प्रत्येक व्यक्ती हा अगदी फाउंडेशनमध्ये मनापासून काम करतो आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की हा पुरस्कार मी त्यांनाच देईन. मी फक्त प्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते आणि एक मोठी जबाबदारी आता असं वाटतं की एक मला मिळाली, एक प्रेरणा मिळाली की अजूनसुद्धा काम अजून असंच लढलं पाहिजे या मुलांसाठी.
1: वा, खरंच खूप छान. आता मॅडम, पुढील काळामध्ये कोसला फाउंडेशनच्या माध्यमातून कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा तुमचा मानस आहे?
0: माझं तर एक स्वप्न आहे की

0: सोबतच त्यांना काही स्किल्स शिकवणं, मग त्याच्यामध्ये तुमचे कम्प्युटर्स म्हणा, पेंटिंग्स म्हणा, नृत्य म्हणा, त्याच्यामध्ये त्यांना कुठेतरी घडवायचं आहे मला. डे केअर सेंटरमध्ये त्यांची काळजी तर घेतली जाईल, विविध डॉक्टर्स येतील, तपासण्या करतील, परंतु हे जे मानसिक खच्चीकरण होत असतं ह्या मुलांचं सतत, जे हॉस्पिटलायझेशन होणार आहे ह्या विचारांनी, ते कमी करण्याकरता कुठेतरी मला हे असं एक गुरुकुल सेंटर त्यांच्याकरता नक्कीच सुरू करायचं आहे भविष्यामध्ये.
1: वा, आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न की आपल्या श्रोत्यांसाठी आणि आपल्या कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व भगिनींसाठी थॅलेसिमिया मुक्त भारताचा संदेश तुम्ही काय द्याल?
0: थॅलेसिमिया मुक्त खरोखरच आपल्याला समाजामध्ये करायचं असेल तर सजग होण्याची गरज आहे. प्रत्येकाने विवाहपूर्ण तपासणी करणं गरजेचं आहे. रक्तदान करणं तेवढंच गरजेचं आहे, कारण की जी मुलं आहेत आत्ता थॅलेसिमियाग्रस्त, त्यांना जीवनदान द्यायचं असेल तर रक्तदान करण्याची गरज आहे. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी नक्कीच कुटुंबाला आधार दिला पाहिजे. कवी दत्ता हलसगीकर सरांची कविता नेहमीच आवडते, ज्यांची बाग फुलली त्यांनी दोन फुले द्यावीत, आभाळा एवढी उंची त्यांनी थोडे खाली यावे, प्राक्तनाचा अंधार तिथे प्रकाशाचा गाव न्यावा, ज्यांचे जन्म मातीत मिळाले त्यांना उचलून वर घ्यावे. तर मला एकच सांगावं असं वाटतं की जर प्रत्येकाने जर असा विचार केला तर नक्कीच ह्या कुटुंबाला आधार मिळणार आहे.
1: वा, खूपच छान संदेश ताई तुम्ही दिलेला आहे की नक्कीच आपल्याकडे जर बाग फुललेली असेल तर आपण त्यातली दोन फुलं गरजूंना नक्कीच द्यावी, खारीचा वाटा तरी आपण या समाजकार्यात उचलावा. डॉक्टर सई नेमाडे मॅडम, आपण आज थॅलेसिमियासारख्या गंभीर आजाराविषयी अतिशय मोलाची माहिती आपल्या श्रोत्यांना आणि आपल्या भगिनींना दिली. समाजाप्रती असलेली आपली संवेदनशीलता, सेवाभाव आणि हजारो कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा दीप प्रज्वलित करणारं कार्य निश्चितच हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपण दिलेला संदेश प्रत्येक श्रोत्यांपर्यंत आणि प्रत्येक महिलापर्यंत पोहोचेल आणि अधिकाधिक लोक थॅलेसिमिया तपासणी, रक्तदान आणि जनजागृतीसाठी पुढे येतील अशी आम्ही सर्वजण आशा व्यक्त करतो. आणि ताई, आज आपण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि त्याबद्दल आपले खूप खूप आभार, आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आकाशवाणी परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद, थांबूयात. नमस्कार.
0: नमस्कार.
1: मैत्रिणींनो, आताच आपण आपल्या कर्तृत्वानं अनेकांना प्रेरणा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सई नेमाडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. विषय होता थॅलेसेमिया आणि रक्तदान. मैत्रिणींनो, डॉक्टर सई नेमाडे यांच्या कार्यप्रवासातील अनुभव, संघर्ष आणि यशाची कहाणी आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

0: मैत्रिणींनो, आज 1 ऑगस्ट महान राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका. लेखन संगीता नेवे यांचं, वाचक स्वर सारिका दांडगे यांचा.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका आता आपण जाणून घेणार आहोत. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी ही टरफले उचलणार नाही, असं शाळेतल्या शिक्षकांना ठामपणे सांगणारे लहानपणीचे ते बाळ गंगाधर टिळक. सखींनो, आपणा सर्वांनाच ठाऊक आहेत, हो ना? भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते, समाज जागृती करणारे विचारवंत, पत्रकार

आणि राष्ट्रवादी नेते म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं स्थान भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे वाक्य आजही ऐकताच सखींनो आपल्या मनात स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. त्या काळात अर्थात स्वातंत्र्यापूर्वी त्यांचा हा संदेश संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला. टिळकांचं कार्य मुख्यतः राजकीय क्षेत्राशी संबंधित मानलं जातं, परंतु सामाजिक प्रश्नांबाबतही त्यांचे विचार आणि भूमिका महत्त्वपूर्ण होती. मात्र त्यांच्या काळात भारतीय समाजात स्त्रियांची परिस्थिती ही अत्यंत कठीण होती. स्त्री शिक्षणाचा अभाव, बालविवाह, विधवांचे हाल, स्त्रियांवरील सामाजिक बंधनं आणि पुरुष प्रधान व्यवस्था यामुळं स्त्रियांच्या प्रगतीला अनेक अडथळे होते. या पार्श्वभूमीवर टिळकांनी स्त्रियांच्या स्थानाबाबत मांडलेले विचार आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका समजावून घेणं आपणा समस्त स्त्रीवर्गासाठी अत्यंत आवश्यक आहे. हीच आजच्या दिने टिळकांना खरी मानवंदना ठरेल. लोकमान्य टिळकांचा काळ आणि स्त्रियांची सामाजिक स्थिती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी इथं झाला. त्यांच्या या काळात एकीकडं ब्रिटिश राजवट तर दुसरीकडं भारतीय समाजात अनेक सामाजिक समस्या होत्या. त्या काळात बहुतांश स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवलं जात असे. बालविवाहाची प्रथा मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. लहान वयात विवाह झाल्यामुळं अनेक मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं. विधवा स्त्रियांचं जीवन तर अत्यंत कठीण होतं. त्यांच्यावर अनेक सामाजिक बंधनं लादली जात होती आणि असह्य अन्याय त्यांना सहन करावा लागत होता. लोकमान्य टिळक हे राष्ट्रवादी विचारांचे नेते होते. त्यांचा मुख्य भर भारतीय समाजात राष्ट्रीय भावना निर्माण करणं आणि स्वराज्य मिळवणं यावर होता. तसंच अनेक समाजसुधारकांसोबत टिळकांनीही स्त्रियांच्या उद्धारासाठी अथक प्रयत्न सुरू केले. चला तर मग मैत्रिणींनो, सर्वप्रथम जाणून घेऊया स्त्री शिक्षणाबाबत लोकमान्य टिळकांची भूमिका. सखींनो, लोकमान्य टिळक स्त्री शिक्षणाच्या विरोधात अजिबात नव्हते. स्त्रियांना शिक्षण मिळणं आवश्यक आहे आणि ते मिळालंच पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं. एक शिक्षित स्त्री आपल्या संसाराची, आपल्या कुटुंबाची योग्य प्रकारे जबाबदारी सांभाळू शकते आणि आपल्या मुलांवरही ती चांगले संस्कार करू शकते. टिळकांच्या मते स्त्री शिक्षण हे भारतीय संस्कृती आणि सामाजिक मूल्यांशी जोडलेलं असावं. त्यांनी स्त्रियांना ज्ञान, संस्कार आणि नैतिक शिक्षण मिळावं यावर भर दिला. मात्र त्यांची स्त्री शिक्षणाची कल्पना त्या काळातील आधुनिक सुधारकांपेक्षा वेगळी होती. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर समाज सुधारकांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांनी त्या प्रकारे थेट शैक्षणिक चळवळ उभी केली नाही, पण त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्त्व मान्य केलं. शेवटी काय तर स्त्री शिक्षण ही काळाची गरज. शिक्षित स्त्री शान समाजाची, सन्मान देशाची. स्त्रियांच्या सन्मानाबाबत लोकमान्य टिळकांचे विचार. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळक स्त्रियांना समाजातील महत्त्वाचा घटक मानत होते. कुटुंब आणि समाजाच्या निर्मितीमध्ये स्त्रियांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे असं त्यांचं मत होतं. स्त्री ही केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसून ती संस्कारांची, समाजाची आणि देशाची निर्माती आहे असा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून स्त्रियांचा आदर करण्याचा संदेश दिला. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना उच्च स्थान असल्याचं ते मानत होते. त्यांच्या मते समाजाची प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीशिवाय शक्यच नाही. आणि सखींनो, हे तर आपणा सर्वांनाही मान्य आहे, हो ना? तेव्हाच तर आपण म्हणतो, मुलगी शिकली प्रगती झाली. आता मैत्रिणींनो, संमती वयाचा कायदा आणि टिळकांची भूमिका. लोकमान्य टिळकांच्या स्त्रीविषयक विचारांमधील सर्वात महत्त्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा म्हणजे संमती वयाचा.

चा कायदा मैत्रिणींनो, 1891 मध्ये ब्रिटिश सरकारनं संमती वयाचा कायदा केला. या कायद्यानुसार मुलींच्या विवाहानंतर त्यांना संसार करण्यासाठी किमान वय वाढवण्यात आलं. अनेक समाजसुधारकांनी या कायद्याचं समर्थन केलं, कारण त्यामागं बालविवाहामुळं होणाऱ्या अन्यायापासून मुलींचं संरक्षण करण्याचा उद्देश होता. मात्र टिळकांनी या कायद्याला विरोध केला. त्यांचा विरोध स्त्रियांच्या संरक्षणाच्या कल्पनेला नव्हता, तर ब्रिटिश सरकारनं भारतीय सामाजिक जीवनात हस्तक्षेप करण्याला होता. त्यांचं मत होतं की समाजातील सुधारणा या परकीय सरकारच्या कायद्यांद्वारे नव्हे, तर समाजाच्या अंतर्गत परिवर्तनातून व्हायला हव्यात. टिळकांच्या या भूमिकेवर अनेक सुधारकांनी टीका केली. अर्थात टिळक हे स्त्रियांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांच्या विरोधात नव्हतेच मुळे, परंतु टिळकांच्या मते भारतीय समाजाला स्वतःच्या परंपरा आणि समस्यांवर स्वतः उपाय शोधण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि टिळकांचा हा विचार आपल्यालाही पटण्यासारखा आहे, बर का सखींनो? कारण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यानं आपल्या संसारात केलेली लुडबुड आपण खपवून घेत नाही, हो ना? मग आपल्या देशाच्या कारभारात परकीयांनी केलेली लुडबुड कोण खपवून घेणार बरं? लोकमान्य टिळकांसारखा स्वाभिमानी आणि कणखर व्यक्ती तर मुळीच हे खपवून घेणार नव्हता. आता मैत्रिणींनो, विधवा विवाहाबाबत टिळकांची भूमिका काय होती ते जाणून घेऊया. त्या काळात विधवा स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. समाजातील अनेक अनिष्ट रूढींमुळं विधवांना अपमानास्पद जीवन जगावं लागत होतं. लोकमान्य टिळक विधवांच्या दुःखाबद्दल अतिशय संवेदनशील होते. त्यांनी विधवांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा होणं आवश्यक असल्याचं देखील मान्य केलं. मात्र विधवा विवाहाच्या प्रश्नावर त्यांची भूमिका काही समाजसुधारकांइतकी आक्रमक नव्हती. त्यांचा विश्वास होता की समाजातील बदल हे हळूहळू आणि लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणून केले पाहिजे. त्यामुळं त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी सावध भूमिका स्वीकारली. शेवटी आपणही म्हणतोस की देर से आए पर दुरुस्त आए. सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून समाजातील सर्व लोकांना एकत्र आणले. या माध्यमातून त्यांनी मनामनात राष्ट्रीय भावना जागृत केली. या सार्वजनिक उत्सवांमुळं महिलांनाही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत गेली. स्त्रियांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होण्यास या चळवळींचा उपयोग झाला. पुढील काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महिलांचा वाढता सहभाग दिसून आला. त्यासाठी निर्माण झालेल्या सामाजिक वातावरणात टिळकांच्या जनजागृतीच्या कार्याचाही मोठा वाटा होता, हे विसरून चालणार नाही बर का मैत्रिणींनो. पत्रकारितेच्या माध्यमातून स्त्रीविषयक कार्य. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. त्यांनी आपल्या लेखांद्वारे लोकांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांच्या समस्या, समाजातील रूढी आणि शिक्षण यासारख्या विषयांवर त्यांनी विचार मांडले. त्यांची पत्रकारिता ही केवळ राजकीय नव्हती, तर समाजाला योग्य दिशा देणारी होती. समाजात जागृती निर्माण करणं आणि राष्ट्रीय भावना मजबूत करणं हे त्यांच्या पत्रकारितेचं मुख्य उद्दिष्ट होतं. लोकमान्य टिळकांच्या स्त्रीविषयक धोरणाचं मूल्यमापन. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांची स्त्रियांविषयी भूमिका ही त्यांच्या काळाच्या सामाजिक परिस्थितीशी जोडलेली होती. त्यांनी स्त्रियांचा आदर, शिक्षण आणि सामाजिक महत्त्व मान्य केलं होतं. त्यांनी स्त्रियांना राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाचा घटक मानलं होतं. परंतु सामाजिक सुधारणा करण्याच्या पद्धतीबाबत त्यांचा दृष्टिकोन अतिशय सावध होता. ते परंपरा आणि समाजाची मानसिकता लक्षात घेऊन बदल करण्याच्या बाजूने होते. त्यांच्या विचारांमध्ये काही मर्यादा होत्या, परंतु त्याचवेळी त्यांनी भारतीय समाजात राष्ट्रीय जागृती निर्माण करून स्त्रियांच्या सहभागासाठी पोषक वातावरण तयार केलं. त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेतल्यास त्यांची भूमिका समजून घेणं आवश्यक आहे.
ते मूलतः

दोघा राष्ट्रवादी नेते होते आणि त्यांना वाटत होतं की प्रथम राजकीय स्वातंत्र्य मिळवणं महत्वाचं आहे, त्यानंतर सामाजिक सुधारणा अधिक प्रभावीपणे करता येईल, हा त्यांचा ठाम विश्वास होता. चला तर मग सखींनो, शेवटी आपण वळूया आता निष्कर्षाकडं. सखींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका या भारतीय समाजाच्या परिवर्तनाच्या इतिहासातील महत्वाचा भाग आहे. त्यांनी स्त्रियांच्या सन्मानाला महत्व दिलं, स्त्री शिक्षणाची आवश्यकता मान्य केली आणि समाजातील स्त्रियांच्या भूमिकेचं महत्व स्पष्ट केलं, तसंच राष्ट्रनिर्मितीत स्त्रियांच्या भूमिकेला स्थान दिलं. जरी त्यांच्या काही सामाजिक भूमिकांवर टीका झाली असली, तरी त्यांच्या विचारांचा अभ्यास करताना त्यांच्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेणं आवश्यक ठरतं. जसं आपणास ठाऊक आहेच की लोकमान्य टिळक हे मूलतः राष्ट्रवादी नेते होते आणि त्यांचे मुख्य ध्येय हे भारतीय स्वराज्य होते. त्यांच्या कार्यामुळं भारतीय समाजामध्ये जागृती निर्माण झाली आणि पुढील सामाजिक परिवर्तनासाठी एक मजबूत असा पाया तयार झाला. म्हणूनच मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रीविषयक विचार हे भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विषय मानले जातात. तेव्हा मैत्रिणींनो, अशा या महान समाजसुधारकास त्रिवार अभिवादन करून मी आता आपली अनुमती घेतेय. नमस्कार.

लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका आत्ताच आपण ऐकल्यात. लेखन संगीता नेवे यांचं होतं, वाचक स्वर होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आता आपली अनुमती घेतेय. पुन्हा भेटूस नवनवीन विषयांसह.

0: श्रोते हो, वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील हिंदी बातम्या. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. चित्रपट आहे अवघाची संसार. डॉक्टर वसंत अवसरे यांची रचना आहे आणि वसंत पवार यांचं संगीत.

0: आशा भोसले यांनी गायलेलं थोरली जाऊ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांची रचना होती आणि गीताला संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी.
1: श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

श्रोते हो, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया कैवारी या चित्रपटातील गीत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि प्रभाकर जोग यांचं संगीत.

श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला.

0: म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख।
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये। मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये।
0: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
2: आता ऐकूया गुपचुप गुपचुप या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात, मधुसूदन कालेलकर यांची रचना आहे आणि अनिल अरुण यांचं संगीत।
3: कधी कुठे मन वेडे गुंतले

0: श्रोते हो, सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचं 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर 1:40 अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई

नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगमपुरम विमानतळाचं उद्घाटन। व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात। लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान। आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल। आणि आता बातम्या विस्तृतपणे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतच दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील। पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल। आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। 5000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17

ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धेमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं. विक्रमी संख्येने त्यात महिला सहभागी झाल्या होत्या. आंध्र प्रदेशचा दौरा आटपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत

चा दौरा आटोपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार दिल्लीत 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 2738 रुपये, कोलकातामध्ये 2872 रुपये, मुंबईत 2690 रुपये तर चेन्नईत 2906 रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808 रुपये, 50 वरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत. वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहेत. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं. यंदाच्या संकलनात या महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवाकर महसूल 39,835 कोटी रुपये होता तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 47,881 रुपये जमा झाले आहेत. एकात्मिक जीएसटी संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं. जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाले. परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला आहे. 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6 लाख प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे. दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती. गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7,30,00,000 जास्त परतावे भरण्यात आले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज प्रदान करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज पुण्यात हा पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यांच्याविषयीही त्यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की मागासवर्गीय समाजात जन्म घेऊनही त्यांनी मराठी साहित्य जगाला जगात आपला ठसा उमटवला. व्हाईस ॲडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले ए एन प्रमोद यांना 36 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. रशियाने युक्रेनवर काल मध्यरात्री केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 जण मारले गेले. या हल्ल्यामुळे काही इमारती कोसळल्यानं त्यांच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियानं 2 दिवसांपूर्वीच युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं केलेल्या हल्ल्यातही 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 50 जण जखमी झाले. रशियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि युक्रेनच्या मित्र राष्ट्रांना अतिरिक्त हवाई संरक्षण कुमक पाठवण्याचं आवाहन केलं आहे. आर्थिक संबंध विभागाचे सचिव सुधाकर दलेला यांनी बेनिन प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज समाज माध्यमांवर ही माहिती दिली. जयस्वाल म्हणाले की दलेला यांनी भारत आणि बेनिन यांच्यातले संबंध दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या

0: हुआंग यू सूनचा 21-12, 21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामची थुई लिन एंग्युएन हिच्याशी पडेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जुडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्ण पदकं पटकावले, तर यामिनी मौर्यानं रौप्य पदक पटकावलं. तसंच भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं रौप्य पदक आणि यशवीर सिंगनं कांस्य पदक पटकावलं. आतापर्यंत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकांची कमाई करून भारत 23 पदकांसह पदतालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसंच इतर मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. केरळमध्ये पावसाची संततधार सुरू असून हवामान विभागानं राज्यातल्या 14 जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे. हवामान विभागानं आज गुजरात, केरळ आणि माहे इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवस जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगणा, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगपुरम विमानतळाचं उद्घाटन. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. अकोला जिल्हा. यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला दमदार पावसाची अपेक्षा असताना अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 15.5% पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील 7 तालुक्यांपैकी अकोट आणि तेल्हारा या 2 तालुक्यांतच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून उर्वरित 5 तालुक्यांत पावसाची तूट कायम आहे. सर्वाधिक तूट अकोला तालुक्यात असून येथे सरासरीच्या केवळ 64.4% पाऊस झाला आहे. अकोला शहराची जीवन हा वाहिनी असलेल्या महान येथील काटेपूर्णा जलप्रकल्पातील पाणीसाठ्यातही अपेक्षित वाढ झालेली नाही. 24 जुलै रोजी 18.35% असलेला जलसाठा 4 दिवसांत घटून 17.24% आला आहे. त्यामुळे शहरात सध्या 6 दिवसांत आडपाणी पुरवठा केला जात असून पुढील महिन्यातही पावसाने दडी मारल्यास पाणी टंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महावितरणच्या पर्यावरणपूरक गो ग्रीन उपक्रमाला अकोला परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परिमंडळातील 1,55,000 अधिक ग्राहकांनी कागदी वीज बिलाऐवजी ईमेल आणि SMS द्वारे पेपरलेस वीज बिल स्वीकारले आहे. त्यामुळे ग्राहकांची दरवर्षी सुमारे 1,86,00,000 रुपयांची बचत होत असून त्यात अकोला जिल्ह्यातील 61,000 अधिक ग्राहकांचा समावेश आहे. राज्य शासनानं स्मार्ट शिधापत्रिकांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यानं अकोला जिल्ह्यातही लवकरच स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. प्रत्येक लाभार्थ्याला स्वतंत्र QR कोड असलेले हे कार्ड मिळणार असून त्यामुळे शिधावाटपात पारदर्शकता वाढण्यास, बनावट शिधापत्रिका आणि गैरवापराला आळा घालण्यास मदत होणार आहे. कुटुंब नियोजनात महिलांवरच अधिक भार पडत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या 6,578 कायमस्वरूपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांपैकी 6,234 शस्त्रक्रिया महिलांच्या तर केवळ 344 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. शासनाकडून पात्र लाभार्थी आणि प्रेरकांना आर्थिक प्रोत्साहनही दिले जात आहे. यंदा पावसाला झालेला विलंब, एल निनोचा प्रभाव आणि बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. हजारो तक्रारींची दखल घेत कृषी विभागानं बियाणे कंपन्या आणि

0: विक्रेत्यांना संयुक्त शेत पाहणी करून दोष आढळल्यास नुकसान भरपाई, पर्यायी बियाण्यांचा पुरवठा किंवा अन्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. अकोल्यातील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीला प्राधान्य देण्यात येत असून मार्च ते मे या तीन महिन्यात 906 महिलांनी सामान्य प्रसूतीद्वारे बाळांना जन्म दिला आहे. नियमित तपासणी, उच्च जोखमीच्या गर्भवतींवर विशेष लक्ष आणि प्रसूतीपूर्व नियोजनामुळे अनावश्यक सिझेरियन टाळण्याचा प्रयत्न रुग्णालयाकडून केला जात आहे. दरम्यान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील 70 शेतकरी कुटुंबांना लाभ मंजूर झाला असून त्यापैकी 58 कुटुंबांना प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. वाशिम जिल्हा कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वाशिमने सोयाबीन उत्पादनात राज्यात आघाडी घेतली असून हळद आणि चिया उत्पादनातही गेल्या 3 वर्षात मोठी प्रगती केली आहे. मात्र यंदा मान्सूननं साथ न दिल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यांवर परिणाम झाला आहे. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात केवळ 13.9% जलसाठा शिल्लक असून नदी नाले अद्याप कोरडे आहेत. तरीही जिल्ह्यात 93.63% खरीप पेरणी पूर्ण झाली असून सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली आहे. रिसोड पोलीस ठाण्यातील कोठडीत 2011 झालेल्या बेंग्या पवार यांच्या मृत्यूप्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 15 वर्षानंतर पवार कुटुंबाला न्याय मिळाला असून राज्यातील हे महत्वाचे प्रकरण मानले जात आहे. यवतमाळ येथे झालेल्या 21व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात वाशिम जिल्हा पोलीस दलानं उल्लेखनीय कामगिरी करत 6 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कांस्य अशी 19 पदके पटकावली. जिल्हा पोलिसांनी 2 जुन्या खून प्रकरणांतील फरार महिला आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. एका प्रकरणातील 20 वर्षांपासून फरार आरोपीला गुजरातमधून तर दुसऱ्या प्रकरणातील 15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला लोणावळ्यातून अटक करण्यात आली. विशेष लोक न्यायालयात ठेवण्यात आलेल्या 670 प्रकरणांपैकी 75 प्रकरणांचा तडजोडीद्वारे निपटारा करण्यात आला. या माध्यमातून 1,53,00,000 रुपयांहून अधिक किमतीच्या दाव्यांवर सामंजस्याने तोडगा निघाला. अपघातामुळे शारीरिक अपंगत्व आले असतानाही जिद्दीच्या जोरावर वाशिम येथील हॅपी फेसेस द कॉम्पॅक्ट स्कूलमध्ये शिकणाऱ्या धवल मोहन कड याची अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅरा किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. वाचकस्वर नेहा क्षीरसागर.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झाले. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मिलिंद इंगळे यांनी गायलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं गीत.

0: या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत रमेश पिंजरकर यांच्या बखर एका कारकुनाची या आत्मचरित्राचा प्रतिभा सराफ यांनी वर्णन केलेला रंजक जीवन प्रवास.
2: डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या प्रोत्साहनामुळं रमेश पिंजरकर यांनी बखर एका कारकुनाची हे आत्मचरित्र लिहिलं असं सुरुवातीलाच त्यांनी नमूद केलं आहे. सामान्य माणूस आत्मचरित्र का लिहितो याचं उत्तर यात मिळतं. त्याला अलौकिक किंवा अद्वितीय असं काही सांगायचं नसतं. तो सांगतो आपल्याच वर्तुळातील गोष्टी, पण त्या आपल्याला सतत पुन्हा प्रत्ययाचा आनंद देऊन जातात आणि हा आनंद सर्वसामान्य माणसाला बळ देऊन जातो. अशा शब्दात डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. काज गुंड्या करत बसल्या बसल्या मटका कसा खेळतात याची मलाही माहिती झालेली असं लेखकानं सुरुवातीलाच म्हटलंय. याचं कारण लेखकाचे वडील शिंप्याचं काम करीत, परंतु आपलं दारिद्र्य मिटवण्यासाठी त्यांना मटका खेळण्याचा नाद लागला होता. अशा सर्व परिस्थितीत वाढलेला लेखक कौटुंबिक अडचणीवर मात करीत कसा शिक्षण घेतो, कोणतं शिक्षण घेतो, आणि लहान वयातच शासकीय नोकरी मिळाल्यावर वडिलांचा संसार कसा जबाबदारीनं सांभाळतो, म्हणजेच भावंडांचं शिक्षण, त्यांच्या नोकऱ्या, त्यांची लग्न आदी संस्कारसुद्धा आपल्या सुविज्ञ पत्नीसह जबाबदारीने पार पाडतो, हे या सोशिक प्रवृत्तीच्या पिंजरकरांच्या आत्मचरित्रातून वाचताना खूपच शिकण्यासारखं आहे. आपल्या घराचं त्यातील प्रत्येक वस्तूंसहित वर्णन, त्यांचा आहार, शाळेचं वर्णन, शिक्षक, आईची झालेली बाळंतपणं, स्वतःची नोकरी, अभावग्रस्त परिस्थितीतही नोकरीत टिकवून ठेवलेली नैतिकता, नोकरीत होणाऱ्या बदल्या,

0: इतर जबाबदाऱ्या, त्यानिमित्तानं केलेला प्रवास या सगळ्याची बारीक सारीक माहितीही दिली आहे. काजळी लावणं ही विद्या आहे की गौड बंगाल? अंधश्रद्धा थोतांड की शास्त्र? हा प्रश्न लेखकानं वाचकांवर सोडला आहे. काजळी लावणं म्हणजे काय याची विस्तृत माहिती दिली आहे. यातून लेखक कोणत्या कोणत्या परिस्थितीतून गेला असावा याची जाणीव होते. नोकरी लागल्यानंतर पहिल्या दिवाळीसाठी आल्यानंतर लेखकाला जी काही काम करावी लागली, उदाहरणार्थ चुना लावणं पासून काही अक्षर गेरून गिरवण्यापर्यंतची वर्णनं, वाचताना परिस्थितीवर मात करत त्या काळात खेड्यातील माणसांचं हलाकीचं जगणं काय असतं ते कळून येतं. लेखकाला आईची बाळंतपणं करायला लागणं, बहिणीच्या लग्नासाठी लग्नपत्रिका दाखवून 25 किलो साखरेचं परमिट मिळवणं, लेखक लग्नासाठी सिद्ध झाल्यावर त्याला काळ्या दोऱ्यात बारीक काळेमणी ओवायला सांगणं, हे अशासाठी की तो भोकणा चकणा वगैरे नाही, हे त्या काळात सिद्ध केलं जायचं. लग्नानंतरचा पाऊस आणि पुरामुळं झालेले हाल, विशेष लेखापरीक्षण करून मोठा घोटाळा उघडकीस आणल्याबद्दल मिळालेलं भारी बक्षीस, अधूनमधून होणारा साक्षात्कार, दृष्टांत याची प्रचिती, विजयला मिळालेला पुनर्जन्म, पैसे कमवण्याच्या उद्देशानं बोधचिन्ह करण्याचा प्रयत्न, विविध मासिकं आणि आकाशवाणीसाठी कथालेखन, वहिवाट व यात्रिक या दोन पुस्तकांचं प्रकाशन, हे सगळे प्रसंग आपल्या डोळ्यापुढं साक्षात उभं करण्यात लेखकाला यश आलं आहे. एकंदरीतच कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जडणघडणीचा हा लेखाजोखा आहे. म्हणूनच रमेश पिंजरकर नावाच्या सामान्य माणसाचा जीवनपट समजून घेण्यासाठी बखर एका कारकुनाची हे आत्मचरित्र एकदा वाचायला घेतल्यावर सलग पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवावंसं वाटत नाही याचा अनुभव वाचकांनाही येईल.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकला रमेश पिंजरकर यांच्या बखर एका कारकुनाची या आत्मचरित्राचा प्रतिभा सराफ यांनी वर्णन केलेला रंजक जीवन प्रवास. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, कोळंबी संवर्धनासाठी योग्य जागेची निवड करणं आवश्यक आहे. जागेची निवड करताना जागेचा चढ उतार, मातीचा प्रकार, मातीची पाणीधारण क्षमता आणि उत्पादकता, पाण्याची उपलब्धता आणि दर्जा, हवामान आणि त्यामध्ये होणारे बदल या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. मातीमध्ये साधारणतः प्रत्येकी 40% चिकण माती आणि वाळू आणि 20% गाळाच्या मातीचं प्रमाण असावं. मातीचा सामू 5 पेक्षा खाली असू नये, शक्यतो 7 जवळपास असावा. मातीमध्ये सेंद्रिय कार्बन 1.5 ते 2.5%, उपलब्ध नत्र 50 ते 75 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम, माती आणि उपलब्ध स्फुरद 6 ते 7 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम या प्रमाणात असावेत. पाण्याची क्षारता 20 ते 30 PPT, तापमान 28 ते 33 डिग्री सेंटीग्रेड, सामू 7.5 ते 8.5 आणि प्राणवायूचं प्रमाण 5 ते 7 मिलीग्रॅम प्रति लिटर इतकं असावं. संवर्धन तलावातील पाण्याची क्षारता जास्त असेल तर जम्बो कोळंबीची वाढ खुंटते. संवर्धन तलाव हे आयताकृती किंवा चौरसाकृती असावेत. तलावाचं क्षेत्र 0.5 ते 1 हेक्टर इतकं असावं. तलावामध्ये पाण्याची पातळी 1.5 मीटरपर्यंत असावी. तलावाच्या तळाला 1:2000 या प्रमाणात पाणी निर्गमन द्वाराकडे उतार असावा, जेणेकरून तलावातील पूर्ण पाणी गुरुत्वाकर्षणाने बाहेर काढता येईल. तलावाचे बाण मजबूत असावेत आणि मातीच्या प्रकारानुसार त्यांना उतार द्यावा. प्रत्येक तलावाला पाणी आत घेण्याची आणि बाहेर काढण्याची व्यवस्था असावी. जिथे पाणी गढूळ आहे किंवा जिथे संवर्धन तलावाची संख्या घनता खूप आहे,

अशा ठिकाणी साठवणूक तलाव बांधून त्यामध्ये पाणी घेतलं जाऊन योग्य ती प्रक्रिया केल्यानंतरच संवर्धन तलावामध्ये पाणी भरावं. कमी साठवणूक व्यवस्थापनामध्ये ज्या कोळंबी फार्मचं क्षेत्र 2 हेक्टरपेक्षा जास्त आहे तिथे साठवणूक तलाव असणं बंधनकारक आहे. बीज साठवणुकीपूर्वी पाणी काढून तळाला भेगा पडेपर्यंत तलाव सुकवावा. तळावर जिथे कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा थर जमला असेल तिथली माती काढून फार्ममधील खड्ड्यामध्ये बुजवावी. सुकवलेल्या तलावामध्ये नांगरट करावी, त्याचवेळी तलावाची साफसफाई करावी आणि मातीचा सामू तपासून घ्यावा. नंतर तळाचं सपाटीकरण करावं. साठवणूक तलाव असेल तर त्यामध्ये पाणी गाळून भरावं आणि ब्लिचिंग पावडरचा वापर करून पाणी निर्जंतुक करावं. असं पाणी संवर्धन तलावात भरावं. जर साठवणूक तलाव नसेल तर तलावामध्ये पाणी गाळून भरावं आणि निर्जंतुकीकरण करावं. तलावामध्ये प्लवंग निर्मितीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर करावा. त्यापूर्वी मातीमधील सेंद्रिय कार्बन, नत्र आणि स्फुरद यांचं प्रमाण तपासून खतांची मात्रा ठरवावी. प्लवंग निर्मितीसाठी आणि पाण्याचा दर्जा राखण्यासाठी जैविक आणि प्रजैविकांचा वापर करावा. साठवणुकीपूर्वी पाण्याचा दर्जा तपासावा आणि तो योग्य असेल तरच बीज साठवणूक करावं. बीज साठवणुकीपूर्वी तलावात एरिएटर्स बसवावेत आणि खाद्य, औषधं, रसायनं यांचा योग्य रीतीने साठा करावा. उत्पादन घेण्यासाठी चपळ, कणखर, निरोगी आणि सुदृढ बीजाची निवड करणं आवश्यक आहे. कोळंबी बीज हे शासकीय मान्यताप्राप्त बीज उत्पादन केंद्रातून घेणं आवश्यक आहे. मंडळी, अशा प्रकारे निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धनामध्ये काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आताच आपण ऐकलं. आज आपण निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम संपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण पावसाळ्यात मुलांमध्ये आढळणारे आजार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती घेणार आहोत. पावसाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी या काळात वातावरणात असलेली आर्द्रता, साचलेले पाणी, दूषित अन्न पाणी यामुळे बऱ्याच संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. हवामानातील बदलामुळे जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यात विशेषतः लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना आजार होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात लहान मुलांमध्ये आढळून येणारे सर्वाधिक आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन, जुलाब, उलट्या, टायफॉइड, कावीळ, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया किंवा लेप्टोस्पायरोसिस देखील होऊ शकतो. या आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे पण महत्त्वाचे उपाय आहेत. ते म्हणजे मुलांना नेहमी उकळून थंड स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. मुलांना ताजे गरम स्वच्छ अन्न द्यावे. उघड्यावर मिळणारे किंवा शिळे अन्न देऊ नये. मुलांना जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यावर साबणाने हात स्वच्छ धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लवकरात लवकर कपडे बदलवावेत. हवामानात आर्द्रता जास्त असल्याकारणाने घरात देखील कपडे नीट वाळत नाहीत. अशा वेळेस मुलांना तसे कपडे न घालता स्वच्छ वाळलेले कपडे घालावेत. घराच्या आसपास स्वच्छता ठेवावी. पाणी साचू देऊ नये कारण त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. मुलांना पूर्ण पायांचे कपडे घालावेत किंवा आवश्यक असल्यास डास प्रतिबंधक क्रीम लावावी. मच्छरदाणीचा वापर करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचे लसीकरण वेळेवर पूर्ण करावे. मुलांना 3 दिवसापेक्षा जास्त ताप येत असल्यास

0: किंवा वारंवार उलट्या होत असल्यास, जुलाब होत असेल, मूल दूध किंवा पाणी पीत नसेल, लघवी कमी करत असेल, खूप सुस्त असेल किंवा खूप किरकिर करत असेल, यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे अथवा अँटीबायोटिक्स देऊ नयेत. अतिसार झाल्यास ORS आणि पुरेसे द्रव्य पदार्थ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ORS नसल्यास उकळून थंड केलेल्या पाण्यात साखर व चिमूटभर मीठ घालून देऊ शकता. शेवटी प्रतिबंध हाच उपचारापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतो, त्यामुळे आपण स्वच्छता, सकस आहार, उकळलेले पाणी, डासांपासून संरक्षण आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेऊन आपल्या बाळांचे पावसाळ्यात बहुतांश आजारांपासून संरक्षण करू शकतो व आपल्या बालकांचे आरोग्य जपू शकतो. चला तर आपण सर्वजण मिळून या पावसाळ्यात आपल्या बालकांचे आरोग्य जपूया. श्रोते हो, तर उद्याच्या भागात आपण पावसाळ्यात होणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस या आजाराबद्दल माहिती करून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. सकाळच्या या निवांत वेळी मी तुम्हाला एका अशा जगात घेऊन जाणार आहे जिथे शब्द मौन होतात आणि निसर्ग बोलायला लागतो. आपण कधी शांतचित्ताने जंगलाचा श्वास ऐकलाय का? वाळलेल्या पानांवरून सरपटणाऱ्या सापाचा आवाज तुम्हाला कधी ऐकायला आलाय का? दूर कुठेतरी वानराने दिलेल्या वॉर्निंग सिग्नलची साद कधी तुम्ही ऐकली का? आणि या सगळ्यात जास्त श्रवणीय असणारं पावसाच्या थेंबांनी पानावर वाजवलेलं संगीत कधी तुम्ही ऐकलंय का? आज आपल्यासोबत एक असे पाहुणे आले आहेत जे केवळ डोळ्यांनी निसर्ग टिपत नाहीत तर कानांनी तो अनुभवतात सुद्धा. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री आज आपल्याला कॅमेऱ्याच्या लेन्स पलीकडच्या थरारक आणि नादमय निसर्गाविषयी सांगणार आहेत. चला तर मग सुरू करूया आपला आजचा विशेष संवाद. हिरेन, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद, खूप खूप आभार.
1: आपण जंगलात जेव्हा जातो तेव्हा जंगलात हरिण, माकड, पक्षी हे एकमेकांना एका विशिष्ट पद्धतीने वॉर्निंग सिग्नल देत असतात. या विशिष्ट आवाजांची जी काही भाषा आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा ना.
2: असं डायरेक्ट समजून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक रिसेंट अनुभव सांगितला तर चालेल का?
1: नक्कीच.
2: आता परवाच्या दिवशीच बांधवगड नॅशनल पार्क म्हणून एक सेंट्रल इंडियामध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक टायगर रिझर्व आहे तिथे होतो. आणि तिथे काय झालं की जसं भारतीय वन जी आहेत ती घनदाट आहेत आणि इथे बऱ्याच वेळेस प्राणी बघायला मिळत नाहीत. स्पेशली जसे टायगर आहेत, लेपर्ड आहेत, अशा प्रकारचे प्राणी आपल्याला लवकर दिसत नाहीत. जसं आफ्रिकेमध्ये आपण जातो त्यावेळेस मोठी मोठी ग्रासलँड्स आहेत तिथे, तशी इथे नाही आहेत. तर तिथे लायन तुमच्या 1 किलोमीटर जरी दूर बसलेला असेल तरी तुम्हाला दिसेल, पण भारतीय जंगलांमध्ये 10 मीटरवर तुमच्या टायगर बसला असेल, लेपर्ड बसला असेल, शक्यता आहे की तुम्हाला तो दिसणार नाही. तर होतं काय की अशा वेळेस आपल्याला भारतीय जंगलांमध्ये आवाजावर लक्ष द्यावं लागतं, ऐकावं लागतं, जंगलांना ऐकावं लागतं. आणि हे ऐकतो कोणाला? आपण जसं तुम्ही अगदी योग्यपणे सांगितलं की वानरांना, हरणांना आपण ऐकत असतो. तर तिथे एक ट्रेल आहे जंगलात. आम्ही जसं सकाळच्या सफारीमध्ये एकदम थंडी होती तिथे आणि ज्यावेळेस आम्ही आत गेलो आधी जंगल अगदी शांत होतं आणि थोड्या वेळात आम्ही एका ठिकाणी चौकात जाऊन उभे राहिलो आणि म्हटलं की जंगलाला ऐकूयात. आणि ऐकताना लक्षात आलं एका ठिकाणाहून वानराचा आवाज येतोय झाडावरून आणि ज्या प्रकारचा तो आवाज होता ते हे दर्शवत होतं की तिथे नक्कीच कुठला ना कुठला प्रिडेटर असावा. प्रिडेटर काय असू शकतो? एक तर लेपर्ड असू शकतो किंवा टायगर असू शकतो. कारण की जंगली प्राणी तेव्हाच

दुपारचे 2:30 वाजलेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग मध्यमावती आणि ताल आदिताल. त्यांना व्हायोलिन साथ केली आहे वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगम साथ आहे श्रीनाथ सोमयाजी. ऐकूया भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग मध्यमावती.

माध्यमावरती आपण ऐकलं. त्यांना व्हायोलिन साथ होती वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगम साथ केली होती श्रीनाथ सोमयाजी यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांना प्रदान. व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करायला रेल्वे मंत्रालयाची परवानगी. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धिमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं. विक्रमी संख्येनं त्यात महिला सहभागी झाल्या होत्या. आंध्र प्रदेशचा दौरा आटोपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत. व्हाईस ॲडमिरल AN प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले AN प्रमोद यांना 36 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर सर्व आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. तर रिअर ॲडमिरल विद्याधर हरके यांनी काल पश्चिम नौदलाच्या महाराष्ट्र क्षेत्राची सूत्र स्वीकारली. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात देशाच्या संरक्षण आणि आक्रमणाच्या क्षमतेमध्ये आमूलाग्र बदल केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते आज बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना आज शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1,00,000 रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. देशाच्या परराष्ट्र धोरणात दोवाल यांच्या योगदानाचा

गृहमंत्र्यांनी गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच पुण्याच्या पालकमंत्री माधुरी मिसाळ इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी आज लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थळी चिखली इथं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी लोकमान्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. राज्यात इतरत्र विविध संस्था संघटनांतर्फे टिळक पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना राज्यभर आदरांजली वाहण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ सदस्यांनी समाजमाध्यमावर साठे यांना आदरांजली वाहिली आहे. नाशिक इथल्या आरोग्य विद्यापीठात तसंच नांदेडमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. राज्यातल्या इतर अनेक शाळा, महाविद्यालयं तसंच संस्थांमध्ये लोकशाहीरांना अभिवादन करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जाहीर झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे निम्म्याच लाभार्थ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. या योजनेत आतापर्यंत 16,96,000 अधिक लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यातल्या 8,33,223 शेतकऱ्यांनी कालपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती असं राज्य सरकारनं कळवलं आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आधार प्रमाणीकरणाचं प्रमाण 40% कमी आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 2,690 रुपये इतकी झाली आहे. यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808.50 रुपये कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत. वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं. यंदाच्या संकलनात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर महसूल 39,835 कोटी रुपये होता तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 47,881 कोटी रुपये जमा झाले. एकात्मिक जीएसटी संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं. जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाली. परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला. वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6 लाख प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे. दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती. गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7,30,00,000 जास्त परतावे भरण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे. दररोज धावणारी ही गाडी लवकरच सुरू होणार असून तिचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुआंग यू सुनचा 21-12, 21-11 असा पराभव

0: ओकेला अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामच्या थुई लिन इंग्युएन हिच्याशी पडेल. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं आज उघडीप दिली आहे. राजधानी मुंबईत वातावरण ढगाळ असून अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. नाशिक शहर परिसरातही आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र हवामान विभागानं नाशिक जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. प्रशासन सज्ज आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातलं रोटीगाव सध्या पुराच्या पाण्यानं चारही बाजूंनी वेढलं असून गावाचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवायचे प्रयत्न सुरू आहेत. जळगाव जिल्ह्याला गेले दोन दिवस पावसानं झोडपून काढलं. तापी नदीला पूर आल्यानं हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आले आहेत. नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प 92% भरल्यानं नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या घाटात अवजड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करायला रेल्वे मंत्रालयाची परवानगी. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3:54 झाले आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.65 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। सायंकाळचे 5 वाजतात, आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर

0: स्वाक्षरी केली आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात देशाच्या संरक्षण आणि आक्रमणाच्या क्षमतेमध्ये आमूलाग्र बदल केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात आज ते बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना आज शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 2690 रुपये इतकी झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या सती नदीत 3 लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. खेडेगाव इथली 4 मुलं आंघोळीसाठी नदीवर गेली होती, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं यापैकी 3 मुलं बुडाली, त्यांचे मृतदेह सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे. दररोज धावणारी ही गाडी लवकरच सुरू होणार असून तिचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या बॉक्सर प्रीती पवार, जैस्मिन लंबोरिया यांनी आपापल्या गटांमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत भारताचा प्रवीण चित्रवेल यानं रौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. गीतसंध्यामध्ये आज आपण ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत. सुरुवातीला ऐकूया खिलाडी या चित्रपटातील अन्वर सागर यांचं गीत. अभिजित आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ, तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.

कुमार सानू, साधना सरगम यांच्या आवाजातील हे गीत होतं इंदिवर यांचं. जुर्म या चित्रपटाकरता संगीत होतं राजेश रोशन यांचं. या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। यानंतर ठीक 5:30 युववाणी या कार्यक्रमात युवा प्रतिभा या कार्यक्रमात नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सई देसाई यांच्याशी बातचीत। हा कार्यक्रम प्रसारित होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: एक विचार, विचारच माणसाला हसवतो, विचारच माणसाला रडवतो, विचारच माणसाला आनंद देतो आणि विचारच दुःखही।
1: एक विचारच माणसाला अपयशी करतो आणि विचारच यशस्वी। विचारानेच तर माणूस पेटून उठतो आणि शांत होतो याच विचाराने।
0: काम करण्याची ऊर्जाही एक विचारच देतो आणि विचारच कंटाळाही।
1: सगळ्या गोष्टी या विचारानेच घडत असतात आणि पूर्ण होतातही विचारानेच।
0: एक मिनिट, आता बोलता बोलता मला एक विचार आलाय, तर आधी तो पूर्ण करून घेऊ।
1: कोणता रे?
0: अगं, आपल्या मित्रांच्या स्वागताचा।
1: अरे हो, नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो।
0: ही आपली मैत्रीण नेहा
1: आणि हा आपला मित्र दर्शन।
0: आम्ही दोघं स्वागत करतो तुमचं
1: आजच्या आपल्या युववाणीच्या युवा प्रतिभा या कार्यक्रमात।
0: तर मित्रांनो, आपण बोलत होतो विचाराबद्दल। दररोज असंख्य विचार आपल्या मनात येतात, काही चांगले काही वाईट, पण हेच विचार कधी कधी विचार करायला भाग पाडतात।
1: ए दर्शन, काय बोर करतोय काहीच्या काही बोलून।
0: म्हणजे? अगं, विचार करणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे। तुझ्या मनात नाही येत का विचार?
1: येतात ना।
0: चला, म्हणजे जिवंत आहे तू।
1: ए गपे।
0: तर मित्रांनो, एक विचारच माणसाला जिवंत ठेवतो आणि मारतोही एक विचारच। आपण त्याला कशा अर्थाने घेतो यावर सगळं अवलंबून असतं।
1: पण दर्शन, चांगला विचार करणं ही आपल्याच हातात असतं ना।
0: हो ते आहे म्हणा, पण मला काय वाटतं नेहा, जसं सुखाच्या मागे दुःख आणि दुःखानंतर सुख हे येतच असतं, तसंच चांगला विचार जरी केला तरी वाईट विचार ही मागोमाग येत असतात।
1: गप्रे, विचारांच्या बाबतीत असं काही नसतं। आपण चांगलाच विचार करायचा।
0: आपण चांगला विचार केला की त्याला कम्पेअर म्हणून दुसरा विचार येतोच।
1: असं नसतं। असं जर असतं तर 10वी 12वीचा जेव्हा निकाल लागला तेव्हा काही मुलांनी कमी मार्क्स मिळाल्यामुळे आपलं आयुष्य संपवलं। का तर त्यांनी चुकीचा विचार केला। चुकीचा विचार त्यांच्या मनात येत असताना जर मागून चांगला विचार आला असता तर कदाचित त्यांनी असं टोकाचं पाऊल उचललं नसतं।
0: हे पण आहे म्हणा।
1: म्हणूनच मला वाटतं मित्रांनो, नेहमी चांगला विचार जर केला तर चांगलंच होतं। आपल्या समाजसेवकांनीही एका चांगल्या विचारांची कास धरून आपल्या राष्ट्राला आणि आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं।
0: हो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अण्णाभाऊ साठे एक उच्च शिक्षित कायदा विषयात पदवीधारक, तर दुसरे अवघा 1.5 दिवस शाळा शिकलेले।
1: पण कीर्ती मात्र दोघांचीही महान। एकाने देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लढा दिला तर दुसऱ्याने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन व्हावे म्हणून लढा दिला।
0: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक।
1: तर माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, असं म्हणून गिरणी कामगार, कष्टकरी, शेतकरी आणि आपल्या मुंबईची व्यथा मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे।
0: दोघांनीही एका चांगल्या विचारांची कास धरली आणि आपल्या भूमीसाठी अख्खं आयुष्य पणाला लावलं। अशा या दोन भूमिपुत्रांची अर्थातच लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती।
1: या दोन्ही समाज सुधारकांना आजच्या दिवशी विनम्र अभिवादन करूया आणि आपणही आपल्या आयुष्यात एका चांगल्या आणि सद्मार्गाने पुढे जाऊया।

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, आजच्या आपल्या युवा प्रतिभा कार्यक्रमात कोणता युवक किंवा कोणती युवती आपल्याला भेटणार आहे?
0: अगं, आज आपल्या स्टुडिओत आहे आपली मैत्रीण सई देसले, जिने नीट परीक्षा उत्तीर्ण करत आपल्या जळगावात पहिला क्रमांक मिळवलाय.
1: ओ वाव, ग्रेट. सईच्या गप्पा आणि अनुभव तर आपण ऐकलेच पाहिजे, नाही का?
0: ऑफकोर्स. मग जास्त वेळ न घालवता ऐकूया सई देसले हिच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी साधलेला संवाद.
2: मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं युवावाणी या कार्यक्रमामध्ये. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक विद्यार्थिनी आलेली आहे जिचं नाव आहे सई देसले. सईने नीट या परीक्षेमध्ये ऑल इंडिया 463 रँक मिळवलेला आहे आणि जळगावमधून ती पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे असं म्हणावं लागेल. पुढच्या भविष्यामध्ये MBBSला ॲडमिशन ती घेईल, परंतु तिचा हा प्रवास संपूर्ण कसा होता आणि तिनं तयारी कशी केली आणि त्यासाठी कोचिंग लावली का, तिचा अभ्यासक्रमाचं पॅटर्न कसं होतं, या संपूर्ण विषयावर तिच्याशी आपण गप्पा करणार आहोत. सई, हाय.
3: हॅलो.
2: आणि सर्वात आधी तुझं अभिनंदन.
3: धन्यवाद.
2: छान रँक तू मिळवला, 463 वा रँक ऑल इंडियामध्ये मिळाला आणि जळगावमधून पहिली आलीस.
3: हो.
2: तर हे आता नीटची परीक्षा एक कठीण परीक्षा असते आणि एक आपल्या भविष्याचं द्वार म्हणता येईल, जिथून आपल्याला आपल्या भविष्याकडे जाता येतं.
3: नक्कीच.
2: तर जी तयारी तू कशी केली आणि कधीपासून केली?
3: नीटच्या परीक्षाची तयारी मी 11वीपासून सुरू केली. 11वी ते 12वी मी नीट सेंट्रिक अभ्यास केला, सोबतही बोर्डचाही अभ्यास केला 12वीच्या.
2: ओके.
3: 9वी 10वीचा अभ्यास आहे तो ठळकपणे करून फाउंडेशन न करता 11वीपासूनच सुरू केला.
2: अच्छा, तू नीट सेंट्रिक अभ्यासक्रम असा शब्द वापरलास.
3: हो.
2: म्हणजे एक्झॅक्टली काय केलं?
3: की जो अभ्यास आहे तो MCQ पॅटर्न मध्ये कसा सॉल्व्ह करावा त्याचा अभ्यास केला.
2: ओके. आता हा अभ्यास तर आपण करतोच, पण सगळ्यात महत्वाचं अभ्यासक्रम असतो, तर नीट परीक्षेचा अभ्यासक्रम हा कसा असतो, त्यात काय काय अंतर्भूत असतं?
3: नीट परीक्षेचा अभ्यासक्रम 3 विषयांमध्ये डिवाइड केलेला असतो, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. कुल हे ऑलमोस्ट 80 चॅप्टर्स असतात त्याच्यामध्ये.
2: ओके.
3: नीट परीक्षामध्ये 720 मार्क्स असतात.
2: ओके.
3: त्याच्यातले 360 मार्क्स बायोसाठी.
2: ओके.
3: 180 फिजिक्स आणि 180 केमिस्ट्रीसाठी.
2: अच्छा.
3: आणि याचा जो सिलेबस असतो तो 11वी 12वी दोघींचा ऑलमोस्ट सेम वेटेजचा असतो.
2: 11वी 12वीला म्हणजे बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्सचा जो सिलेबस असतो त्याच्याच स्वरूपाचा असतो.
3: हो.
2: पण आपण आता 11वी 12वी तू कोणत्या बोर्ड मधून कम्प्लीट केलं?
3: CBSE. आणि नीट मध्ये NCERT सेंट्रिकचा अभ्यास असतो.
2: अच्छा. म्हणजे जर एखाद्या महाराष्ट्र बोर्ड मधून केलं असेल तर त्याला एक्स्ट्रा अभ्यास करावा लागतो वेगळा?
3: हो, म्हणजे ऑलमोस्ट सेमच असतो, पण NCERT मध्ये काही पॉइंट असतात ते ऍज अ युनिव्हर्सल ट्रूथ घेऊन आपण अभ्यास करतो, त्यामुळे त्याला NCERT करावंच लागेल.
2: ओके. आता तू अभ्यास करताना तुझं टाइम टेबल कसा होता?
3: मी सकाळी 6:30 उठायचे, 7 मी क्लासला जायचे, 7 ते 2 क्लासवरून आल्यावर मी 3 वाजेपर्यंत जेवण कम्प्लीट करायचे.
2: ओके.
3: झोप लागली तर झोपून जायचे दुपारी, उठल्यावर मी परत अभ्यास स्टार्ट करायचे.
2: ओके.
3: आणि त्याच्यानंतर मी 9 वाजेपर्यंत अभ्यास करायचे, जेवण करून मी झोपून जायचे.
2: ओके.
3: 11-12 वाजेपर्यंत.
2: टेन्शन यायचं का की आपल्याला चांगले मार्कच मिळाले पाहिजे नीटमध्ये आणि नाही मिळाले तर बाबा काय म्हणतील, पप्पा काय म्हणतील, असं टेन्शन यायचं?
3: तसं ते काय म्हणतील असं त्याचं टेन्शन नव्हतं, कारण की त्यांनी कसं काही प्रेशराइज नाही केलं मला.
2: कधीच नाही.
3: कधीच नाही.
2: आपण डॉक्टरच व्हायचं आपल्याला असं तू ठरवलं की तुझ्या पप्पांनी सांगितलं की तुला डॉक्टर व्हायचं आहे आणि का तुलाच वाटलं की मला डॉक्टर व्हायचं आहे?
3: तसं बघितलं तर घरात वातावरण होतं, कोणी सांगितलं नाही की डॉक्टर बन असं. माझे आजोबाई डॉक्टर आहेत.
2: ओके.
3: माझे आई वडील पण डॉक्टर आहेत.
2: अच्छा.
3: मी हे डॉक्टर बनायचं 11वी मध्ये ठरवलं.
2: अच्छा.
3: ते सगळं सेल्फ होतं, त्यांचं काही प्रेशर नव्हतं. ते इंजिनियर बनले तरी पण ते फुल सपोर्ट मध्ये होते.
2: तुला आवड आहे का?
3: हो.
2: अच्छा. तुझं थोडं फॅमिलीज बद्दल तू सांगितलं तर आणखी सांग ना, आजोबा बद्दलही सांग आणि तुझ्या वडिलाबद्दलही सांग.
3: माझे आजोबा BJ मेडिकल मधून MBBS झालेले त्यांचं.
2: ओके.
3: अमळनेर मध्ये त्यांची प्रॅक्टिस होती. माझे आई वडील टिळक कॉलेजमधून त्यांचं BMS झालेलं आहे.
2: अच्छा.
3: माझे वडील जरी डॉक्टर

0: नसले तरी पण ते इकॉनॉमिक्स MPSC किंवा UPSC साठी इकॉनॉमिक्स शिकवतात. त्यांचे बरेच पुस्तक आहेत.
1: ओके.
0: हो, आणि ते क्लासेसही घेतात.
1: अच्छा.
0: माझी आई प्रॅक्टिस करते आयुर्वेद.
1: अच्छा. आता हे सगळं एवढं मोठं घरून पाठबळ होतं, वडील डॉक्टर प्लस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून त्यांना अनुभव असलेले, आई वडिलांचा जो सपोर्ट तुला असेलच, तर हा सपोर्ट तुझ्या एक्झाम मध्ये किती महत्वाचा ठरला?
0: सपोर्ट बऱ्याच महत्वाचा होता, कारण की त्यांनी जेव्हाही मला अभ्यास नाही करा असं वाटलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला अभ्यास करायचा ट्राय कर, पुढे पुढे पुढे जात राहा, की थांबू नको, तुझं पूर्ण देत राहा. त्यांनी ओव्हरऑल पूर्ण जर्नीमध्ये बराच सपोर्ट केला मला.
1: आता हे अभ्यास करताना पुस्तकं महत्वाची असतात.
0: बरोबर.
1: कारण आपण कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची किंवा नीटची द्यायची किंवा कुठली एक्झाम आपण देतो तेव्हा पुस्तकं फार महत्वाची, तर तू कोणची पुस्तकं वापरलीस?
0: नीटच्या परीक्षेसाठी NCERT हे बायबल म्हणूनच कन्सिडर करून अभ्यास करावा असं माझी विनंती. त्याच्यानंतर जे नीट PYQ साठी पुस्तकं येतात तेही खूपच इम्पॉर्टंट आहेत.
1: कुठले पुस्तकं म्हटले?
0: नीट PYQ.
1: अच्छा, म्हणजे ते काय असते थोडं सांग.
0: नीटचे आतापर्यंत जेही प्रश्न आले त्यांनी कोलॅबोरेशन करून पुस्तकं आणलेत. जसं काही ओसवाल किंवा अरिहंत नावाचे पुस्तकं आहेत
1: मार्केटमध्ये उपलब्ध आहेत
0: ते. आणि त्याच्यानंतर तुम्ही JEE पण पुस्तकं प्रिफर करू शकतात.
1: अच्छा. हा, तू केलीस का?
0: हो, मी JEE दिली होती त्यामुळे मला नीटमध्ये बरीच मदत झाली फिजिक्समध्ये.
1: ओके. आणखी काही ॲडिशनल?
0: तसं नाही काही. तुम्ही NCERTवर फोकस केलं तर मग तुम्ही करू शकतात.
1: अच्छा. दुसरा महत्वाचा प्रश्न होतो, आता कोचिंग क्लासेस खूप झालेत, तर मग तुझा काय अनुभव आहे? तू घेतलं होतं का कोचिंग?
0: हो.
1: आणि त्याचा अनुभव आणि फायदा तुला कसा झाला?
0: त्याचा फायदा आहेच. जे शिक्षक असतात त्यांना खूप मुलांचा अनुभव असतो की मुलं कसं करतात, मुलं कसं अभ्यास करतात. आपण आपले जे शिक्षक आहेत त्यांच्यावर पूर्ण विश्वास करून त्यांचं ऐकायला पाहिजे की पुढे काय करायचंय. कारण की आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये नवीन नवीन उतरलेलो असतो.
1: अच्छा.
0: ते खूप वर्षांपासून बघत असतात की मुलं कसा अभ्यास करतात, कुठे चुकतात.
1: अच्छा.
0: तर मग ते आपल्याला पहिलेच आवर्जून सांगतात की हे नाही करायचं, हे करायचं.
1: अच्छा. आणि आता रिसेंटली खूप मुद्दा गाजतोय, नीट जो पेपर होता आधीचा तो पेपर लीक झाला, आणि मग त्यावेळेस तू पेपर दिला असतीलस.
0: हो.
1: मग तो लीक झाल्यानंतर एक विद्यार्थी म्हणून तुझ्या काय भावना होत्या?
0: विद्यार्थिनी म्हणून खूप मिक्स फिलिंग्स होत्या. मी रडले, मला रागही आला होता, डिसअपॉइंटमेंटही होती. पण हे माझ्यासाठीच नव्हतं, हे सगळे 22 लाख मुलांची हीच कंडिशन होती.
1: अच्छा.
0: तरी आता मला आणखी एक चान्स भेटला तर मग पूर्ण देऊनच देऊ आता.
1: अच्छा. म्हणजे त्याचं तुला टेन्शन आलं, थोडी रडली.
0: हो.
1: परंतु त्यानंतर तुझा अभ्यास चांगला होता आणि तुला कॉन्फिडन्स होता की तू दुसऱ्या चान्समध्ये पण ते करू शकतेस. यावेळेस घरच्यांनी तुला कसं सावरलं? मग
0: घरच्यांचा आणि शिक्षक वृंदांचा खूपच मोठा रोल होता. त्यांनी सांभाळून घेतलं की आता तुला आणखी एक चान्स भेटलाय.
1: हो.
0: अभ्यास कर. आणि त्यांनी मेंटली खूपच सपोर्ट दिला मला.
1: नक्कीच. मला सुद्धा हेच वाटतं की आपली ही शेवटची ऑपॉर्च्युनिटी नाही किंवा शेवटची संधी नाही, या पद्धतीनंच विद्यार्थ्यांनी आपलं कार्य करायला पाहिजे. आता तुला जे रँकिंग मिळालेली आहे त्यानुसार तू MBBSला लागशीलच.
0: हो.
1: समोर काय विचार केलाय, कशामध्ये स्पेशलायझेशन करायचं, काय करायचं?
0: तो बराच लांबचा विषय, तरी मला ब्रेनमध्ये जास्त
1: न्यूरोलॉजी.
0: हो, न्यूरोलॉजीमध्ये जास्त इंटरेस्ट दिसतो.
1: का?
0: कारण की ब्रेन हा खूपच किचकट विषय, त्याच्यामध्ये आणखी रिसर्च करण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे तो नॉन एंडिंग विषय आहे, त्यामुळे मला तो आवडतो.
1: आपण आता खूप अभ्यासाबद्दल बोललोय, आता तुझ्या छंदाबद्दल बोलूया. तुला कोणकोणते छंद आहेत?
0: मला बरेच छंद आहेत. मला गिटार वाजवायला आवडते.
1: ओके.
0: मला वाचन करायला आवडतं. मी स्केटिंगही करते.
1: अरे वा. मग एवढं सगळं करण्यासाठी वेळ कुठून मिळतो, कधी मिळतो?
0: मी अभ्यास आहे तो मी ब्रेक्समध्ये करायची, ज्याच्याने माझं माइंड फ्रेश राहायचं. मग त्या ब्रेक्समध्ये मी गिटार वाजवायची किंवा काहीतरी अवांतर वाजवायचे किंवा खाली चालत चालत जायचे, स्केटिंग करायचे.
1: अच्छा. गाणे ऐकायला आवडतात की गायला आवडतात?
0: दोघं.
1: दोघंही आवडतात.
0: हा.
1: मग छान गाणं गाय का तुझ्या आवडीचं?
0: सध्या तरी माझा आवाज एवढा चांगला नाही आहे.
1: चला. सध्याचा जो विद्यार्थी आहे ज्याला आपण JEE म्हणतो, तो फार लवकर निराश होतो, फार लवकर आनंदित होतो, सहनशक्ती त्याची कमी झालेली अशी दिसते. तू एक JEE आहेस, तुला काय वाटतं?
0: ते इमोशन्सच्या विषयी बघितलं तर मग JEE आहे तो इमोशन्स डीपली फील करतो, त्यामुळे त्याला पटकन असं वाटतं असं दिसतं.
1: तुला स्वतःला एक

0: जेनजी म्हणून काय वाटतं, तुझा अनुभव सांग. तू लवकर निराश होतेस का, फारच लवकर आनंदी होतेस का?
1: हो नक्की मी लवकर निराशही आणि आनंदही होते.
0: मग काय करतेस अशा वेळेस?
1: मी माझं जे पेंटअप एनर्जी किंवा जे इमोशन्स आहेत ते मी गिटारमधून किंवा माझ्या हॉबीजमधून रिलीज करते.
0: छान, म्हणजे एक छान छंद हवा माणसाला ज्याच्यामधून तो व्यक्त होता आला पाहिजे त्याला, है ना. आता जे तुझ्या सोबतच अभ्यास करणारी मुलं असतील ज्यांना समोर नीटची तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांना काय सांगशील?
1: की हार नका मानू, आपले जे शिक्षक सांगतात त्याच्यावर पूर्ण पूर्ण विश्वास ठेवा, रोज आपलं फुल द्या, एनसीईआरटीवर लक्ष द्या, मोबाईल कमीत कमी बघा किंवा नका बघू, आणि आपल्याला जे काय करायचं फ्युचरमध्ये ते लक्षात ठेवून अभ्यास करा बस.
0: ओके, स्ट्रेस मॅनेजमेंट, टेन्शन येतं त्याचं काय सांगशील?
1: स्ट्रेस मॅनेजमेंट जर असेल तर मग आपल्या प्रेफरेबली आपल्या मित्रांशी, आपल्या आई पप्पांचे संबंध ठेवा अभ्यासाच्या ब्रेक्समध्ये. हो, शिक्षकांना तुमच्या अडचणी सांगा. काही अभ्यासामध्ये विचलन येत असेल तर मग ते शिक्षकांना सांगा आपल्याकडे नका ठेवू. आपल्याकडे मोबाईल आहे तर मग आपण त्याचा पुरेपूर उपयोग करा. एंटरटेनमेंट कमीत कमी करून अभ्यासाशी रिलेटेड काही कंटेंट बघा जर तुम्हाला बघा असं वाटलं तर.
0: तुला किती उपयोग झाला मोबाईलचा अभ्यासासाठी?
1: हो, माझ्याकडे मोबाईल होता पण मी एंटरटेनमेंट माझं सगळं ब्लॉक केलेलं होतं. मी माझा ऑनलाईन क्लास होता तर मग त्याचा ऑफकोर्स उपयोग झाला, मोबाईलवरून मी क्लास केला. आणखी त्याच्यानंतर काही जे डाऊट्स होते ते मी पटकन बघू शकले गुगलवरून, आणि काही ट्रिक्स आणि काही सम्स होते ते मोबाईलवरून मिळू शकतात.
0: ओके, खूप छान तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि छान तुझे अनुभव, तयारी कशी करावी आणि तुझं स्वतःचं छंद याविषयी आमच्याशी खूप छान बोललीस. तुला पुढच्या भविष्यासाठी तुझ्या ज्या ध्येय आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: आणि तू इथं आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुझे खूप आभार.
1: धन्यवाद.
2: क्या बात है सई, बघितलं मित्रांनो, नीटचा पेपर जरी काही कारणांमुळे फुटला परंतु सईने आपल्या अनुभवात आपल्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की माझ्यासाठी हे संकट नसून ही माझ्याकरता दुसरी संधी आहे असं मी समजले, आणि तिने त्या संधीचं सोनं सुद्धा केलं.
3: म्हणून कुठल्याच विद्यार्थ्याने चुकीचा विचार करून निराश होऊ नये आणि चुकीचे पाऊल उचलू नये. आपण एक संधी म्हणून त्याच्याकडे पाहावं आणि आपल्या भविष्यामध्ये सई सारखं उज्ज्वल यश मिळवावं असं मला वाटतं.
2: आणि तुला माहिती आहे का नेहा, सरकारने सुद्धा नीट पेपर फुटीनंतर योग्य कारवाई करून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. ज्यांनी हे केलं त्यांना शिक्षा मिळेल हे पण सुनिश्चित केलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर कुठलाच विचार न करता आणि काळजी न करता केवळ आपल्या अभ्यासाकडे आणि आपल्या भविष्याकडे लक्ष द्यावं.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा. आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा प्रतिभा या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती.
0: आणि मी नेहा पवार.
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतहो, यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 7:30 किसानवाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. आज रात्री 8:15 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम. रात्री 8:30 गझल. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. 9:15 स्पॉटलाईट. रात्री 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकाल चिन्मयी सिस्टर्स यांचं कर्नाटक गायन. उद्या रविवार 2 ऑगस्ट आमची सकाळची सभा 5:53 सुरू होईल. 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. सकाळी 6:40 कृषीवाणी. यामध्ये करडांची मरतूक आणि उपाययोजना या माहितीचं वाचन ऋचा गद्रे करतील. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. सकाळी 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 दिनविशेष. सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 भावधारा. 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभोवती हा कार्यक्रम. सकाळी 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. 9:30 बालजगत या कार्यक्रमात 10वीनंतर वेगळ्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या रेवण गवस आणि त्याचे वडील जयवंत गवस यांच्याशी संवाद. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम. 10:35 शास्त्रीय संगीत. 11:05 आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. 12:00 वनिता मंडळ. यामध्ये जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त 18+ नवजात बालकांसाठी अमृतपान उपलब्ध करून देणाऱ्या वरदा भिडे आंदूरकर यांची मुलाखत, तसंच प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. दुपारी 1:05 गीतबहार. 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. दुपारी 2:30 नादब्रह्म. आमच्या सायंकाळच्या सभेत 5:02 गीतसंध्या. यामध्ये आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 5:30 युववाणी. यामध्ये UPSC परीक्षेतील IFS देशात 3व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांची मुलाखत. सायंकाळी 6:10 गीतबहार. यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 6:30 बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम गम्मत जम्मत. 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 आमचं घर आमचं शेत. यामध्ये कीर्तन अंधश्रद्धा निर्मूलन. कीर्तनकार आरती गोडसे. 8:15 लोकसंगीत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 संसद के समक्ष मुद्दे. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताची रविवासरीय सभा. सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तर ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: श्रोतेहो आता ऐकूया अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आरती गोडसे यांचं कीर्तन.
1: श्रोते हो, आरती गोडसे यांनी केलेलं कीर्तन आता ऐकूया. विषय आहे अंधश्रद्धा निर्मूलन. त्यांना तबला साथ करतायत अमेय भिडे आणि हार्मोनियम साथ करतायत अशोक गोडसे.

अत्यंत परखड स्पष्ट वक्ते आणि समाजात बळावलेल्या अंधश्रद्धेवर दांभिकपणावर सडेतोड भाष्य करणारे संत म्हणजे संत तुकोबार आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये वास्तविकपणे निश्चित फरक आहे, पण बऱ्याच वेळा सर्वसामान्य माणसं ही अंधश्रद्धेलाच श्रद्धा म्हणून उराशी धरतात. जी गोष्ट माणसाला सकारात्मक कृती वृत्ती आणि मनशांती देते ती श्रद्धा, आणि जी गोष्ट माणसाला भीतीच्या आहारी जाऊन सारासार विचार विवेक गमवायला लावते ती अंधश्रद्धा. म्हणून महाराज म्हणतात, डोळसपणे पहा, देव शोधताय तो तीर्थांमध्ये दगड धोंड्यांमध्ये नाही तर सज्जनांच्या ठाई तुम्हाला दिसेल. खुद्द भगवंतांनीच आपलं राहण्याचं ठिकाण नारद मुनींना सांगितलं आहे, नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदये नच मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. पद्मपुराणामधला हा श्लोक आहे. भगवंतांचं गुणगान गाणाऱ्या स्मरण करणाऱ्या या सज्जनांच्या सहवासामध्ये राहिलं तर मलाही देवाचं दर्शन घडेल असं महाराज म्हणतात. नुसत्या तीर्थक्षेत्री जाण्याने काय होणार आहे, संपूर्ण भक्तिभाव समर्पण वृत्ती निस्सीम श्रद्धा ठेवली तरच पुण्य फळाला येईल. अज्ञानी अथवा दुष्ट प्रवृत्तीचे लोकही वळणावर येतील, म्हणजेच त्यांचे अंतःकरण शुद्ध होईल, भवताप निवारण होऊन पापही नष्ट होईल. केवळ सज्जन सहवास हे घडवून आणतो, कारण त्यांच्याकडे अहंता किंवा श्रेष्ठत्वाची भावना याच्यापैकी काहीही नाही, केवळ देवावर भक्ती आणि श्रद्धा आहे. नेमकी हीच श्रद्धा ठेवताना आमचा अहंकार आडी

येतो, म्हणून अहंकार हा सर्वथैव त्याज्य आहे. अहंकार होण्याची 7 कारणं क्षेमेंद्र यांच्या दर्पदलनम ग्रंथामध्ये सांगितली आहेत. कुलम

उच्च घराणे म्हणजे कुळाचा अहंकार, धन, ज्ञान, रूप, पराक्रम, दान आणि तप ही अहंकार होण्याची सात प्रमुख कारणं सांगितली आहेत. अहंकार बळावला की विनम्रता कुठून येणार? मग प्रेमही नाही आणि भक्तीही नाही. एक वेळ अज्ञानी मनुष्य चिकित्सा न करता श्रद्धापूर्वक विश्वास ठेवेल, पण ज्ञानाचा अहंकार तो तर फजितीच घडवून आणतो. ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी समर्पक शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. नवल अहंकाराचे गोठी न लगे अज्ञानाचे पाठी, झोंबे सज्ञानाचे कंठी, नाना संकटी नाचवी. अतिज्ञानाच्या हव्यासाने चिकित्सा वृत्ती बळावते. मग आम्ही विज्ञाननिष्ठा आहोत, पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी देवाचं अस्तित्व नाकारण्याचीच वृत्ती फोफावते. देव नाहीच हे म्हणणं सोपं आहे, कारण आहे म्हटलं की पुढचा प्रश्न आला मग दाखवा. एका शिष्याने गुरुंना अनेक वार विनंती केली, गुरुवर्य मला देवाचं दर्शन घडवा. गुरुंनी त्याला ब्राह्म मुहूर्तावर नदीवर यायला सांगितलं. भल्या पहाटे नदी पात्रात दोघं शिरले. पात्राच्या मध्यभागी गेल्यावर गुरुंनी शिष्याची मानगुड धरली आणि पाण्याखाली डोकं दाबून ठेवलं. कसा बसा जीव वाचवत श्वास घ्यायला झगडत शिष्य पाण्यावर आला. धापा टाकत गुरुदा म्हणाला, अहो मी तुम्हाला देव दाखवायला सांगितला, तुम्ही तर मला थेट देवाकडेच पाठवायची तयारी केलीत. माझा जीव किती तळमळला हो. गुरु म्हणाले, अशी तळमळ तुला जेव्हा भगवंत प्राप्तीची लागेल ना, तेव्हाच देव दिसेल. अशी देव पाहण्याची आम्हाला तळमळ लागते का? मग पुन्हा प्रश्न उरतो, देव आहे की नाही? आम्हाला तळमळच नाही, त्यामुळे जे सोयीस्कर आहे तेच आम्ही उचलतो. हा खरं तर ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. पण प्रश्न म्हणून सोडवायचा तर त्याला दोन मार्ग आहेत. एक म्हणजे स्वतः शोधायचं, हे तर कठीण काम आहे कारण तो दिसतच नाही. दुसरा मार्ग म्हणजे त्या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तीवर पूर्ण श्रद्धा ठेवून उत्तर शोधायचं. संतांचे बोल हे अनुभव सिद्ध आहेत, ते तत्वज्ञान अभंग आहे, त्यामुळे त्यांनी देव आहे म्हटल्यावर देव आहे हे निश्चितच. ज्ञानदेव म्हणे आनंद चिद्घन ब्रह्म सनातन विठ्ठल. हा मग तुम्ही आम्ही काय माऊलींपेक्षा, तुकोबारायांपेक्षा अथवा एकनाथ महाराज या आणि अशा अन्य संतांपेक्षा ज्ञानी आणि श्रेष्ठ आहोत का, की त्यांचं सांगणं खोडून काढायचं आणि देव नाही असं म्हणायचं? संत वचनांवर निस्सीम श्रद्धाही ठेवलीच पाहिजे, कारण ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. संतांनी कर्मकांडावर प्रहार केला, अहंकाराचा निषेध केला, पण ईश्वरावर आणि आत्मज्ञानावर श्रद्धा ठेवायला शिकवलं. धर्माचं मूळ तत्वज्ञान हे समाजाला शिकवलं. तुकोबाराय म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी वहावा भार माथा. आत्मज्ञान, भक्ती आणि समत्व ही वेदांताची शिकवण सोप्या भाषेत समाजाला शिकवली. अंधश्रद्धेने दिखाव्याला ढोंगाला बळी पडून समाजाने स्वतःचं नुकसान व अधोगती करून घेऊ नये, खऱ्या देवाचं रूप लोकांनी ओळखावं यासाठी संतांनी अहोरात्र प्रयत्न केले. खुद्द भगवंतांनी आपल्या श्रीकृष्णावतारामध्ये अशाच एका अंधश्रद्धेमधून ब्रजवासियांची सुटका करून घेऊन खऱ्या अर्थाने देवाची ओळख कशी करून दिली हा कथाभाग पाहू आणि पूर्वरंग येथे थांबू.

विठोबण्ण दफ्तरदार यांनी अत्यंत बहारदार असा हा कटाव लिहिला आहे, ज्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं अत्यंत सुंदर असं वर्णन आहे. या आनंदकंद श्रीहरीच्या चरित्रातील ही कथा विष्णू पुराणामध्ये आलेली आहे. जन्मताच दुथडी भरून वाहणारी नर्मदा नदी ओलांडून गोकुळात प्रवेश केलेल्या कृष्णाने आपल्या बाललीलांनी गोकुळवासियांना आकृष्ट करून घेतलं होतं. पुतनेचा वध, शकटासुराचा वध, कालिया मर्दन असे असंभाव्य पराक्रम असो अथवा यशोदा मातेला आपल्या मुखामध्ये घडवलेले ब्रह्मांड दर्शन असो, आपल्या अलौकिक शक्तीचं दर्शन भगवंतांनी बालवयातच घडवून आणलं. तसंच एकीकडे गोप सवंगड्यांना जमवून दही दूध नवनीत चोरीचे बालसुलभ खेळही श्रीकृष्ण खेळत होता. समतेचा तसंच जातपात विसरून एक होण्याचा सामाजिक पायाही श्रीकृष्ण रचत होता. गोरस नवनीत मथुरेला नेऊन विकण्यावर बंदी घालत असतानाच ते सर्व गोकुळातल्या बाळ गोपाळ आणि रहिवाशांच्या मुखीच जाईल आणि ते दष्टपुष्ट होतील ही दृष्टीही कृष्णाने गोकुळवासियांना दिली. आपल्या हिताच्याच या सर्व गोष्टी कृष्ण करत आहे हे समजल्याने गोकुळवासियांसाठी कृष्णवाक्य हे ब्रह्मवाक्यापेक्षा काही कमी नव्हतं. ऋतुचक्र फिरत असतानाच पर्जन्य काल सुरू झाला. पाणी म्हणजे जीवन आणि शेतकरी वा गोधन पालन करणाऱ्यांसाठी ते ईश्वर स्वरूपच आहे अशा निसर्गा प्रती कृतज्ञता व्यक्त करायची. तर गोकुळामध्ये सर्वत्र पूजेची लगबग सुरू झाली. आई, कसली ग पूजा आहे उद्या? कुतूहलाने श्रीकृष्ण विचारता झाला. बाळा, आपण सर्व गोकुळवासी इंद्रदेवांची पूजा करतो त्याचीही तयारी आहे बरं? यशोदाने हसून उत्तर दिलं. कृष्णाला कळे ना इथे इंद्रदेवांचा काय संबंध, तो तर देवांचा राजा आहे, मग त्याची का पूजा करायची?

0: कृष्णा आणि इंद्रदेवांची पूजा केली की ते प्रसन्न होतात आणि मग उत्तम पाऊस पडतो. आपलं गोधन हे हिरव्या चाऱ्यावर धष्टपुष्ट होतं. आपली उपजीविका शेतीमधून होते. ती उत्तम पिकावी म्हणून पर्जन्यमान उत्तम हवं म्हणून इंद्रदेवांची पूजा करण्याची प्रथा आहे. कृष्णाची काही समजूत पटेना. पर्जन्यमान उत्तम राखणं हे देवांचा राजा इंद्र याचं कर्तव्यच आहे. ती त्याची जबाबदारी आहे. त्यासाठी त्याला प्रसन्न ठेवायला लागावं. हा अन्याय मी यापुढे तरी नक्कीच होऊ देणार नाही. या अंधश्रद्धेमधून माझ्या ब्रजवासियांना मुक्त करून मी त्यांना योग्य मार्ग दाखवीन आणि तत्काळ आपल्या सवंगड्यांना पाचारण केलं. त्यांना पटेल, समजेल, रुचेल असं सांगणं आवश्यक होतं. समाज धारणा आणि मुळातून रुजलेल्या रूढी परंपरा या अचानक बदलत नाहीत. एकतर त्यातला फोलपणा दाखवून द्यायला लागतो अथवा ते अन्यायकारक आहे हे पटवून द्यायला लागतं. त्या रूढींना पर्याय द्यावा लागतो. अगर त्याचे घडून येणारे बरे वाईट परिणाम असतील त्यांचा समर्थपणे सामना करावा लागतो. कृष्णाला या सर्व गोष्टींची जाण होती आणि परिणाम झेलायला कृष्ण तर समर्थ होताच. इतकंच नव्हे तर अन्यायाविरुद्ध समाजाची एकजूट कशी करायची याचंही ज्ञान, धोरण आणि दूरदृष्टी कृष्णाकडे होती. इंद्रपूजा का करू नये याचं योग्य स्पष्टीकरण कृष्णाकडे होतच. त्याचे परिणाम काय होतील हेही कृष्ण जाणून होता. आपला खरा देव कोण आहे याची जाणीव त्याला ब्रजवासियांना करून द्यायची होती.
1: गोवर्धन गोवर्धन आपुला देव.

आपला खरा देव गोवर्धन आहे. पूजा करण्याच्या बदल्यात इंद्रदेव पाऊस पडत असतील तर ही स्वार्थी बुद्धी झाली. गोवर्धन पर्वत तर किती निस्वार्थपणे आपली सेवा करतो. हिरवा चारा, फुलं, फळं यांनी समृद्ध असणारा हा पर्वत हाच आपला खरा देव आहे. तेव्हा अंधश्रद्धेने इंद्राची पूजा करणं आता बंद करा. गोवर्धनाची पूजा आपण यापुढे सुरू करू. कृष्णाचे हे आवाहन बुद्धीला पटलं आणि गोकुळवासियांनी इंद्रपूजा तत्काळ थांबवली. इंद्रपूजा बंद झाली. ही वार्ता इंद्रापर्यंत गेली. इंद्राच्या अहंकाराला धक्का पोचला. संतापाने अंगाची लाही लाही झाली. वृत्त ते ऐकता.

मी देवांचा राजा आणि माझी पूजा करण्याचं थांबवलं, कोणाचं एवढं धारिष्ट्य आणि ब्रजवासींना एवढं धाडस झालंच कसं? कोण आहे त्यांचा बोलविता धनी? माझा उपमर्द केल्याचं काय शासन मिळेल हे कळेलच त्यांना. असं म्हणून इंद्रदेवाने वरुणाला गोकुळावर अतिवृष्टी करण्याची आज्ञा केली. गोकुळ जलमय झालं. आपले मुलाबाळांचे गोधनाचे प्राण वाचावे म्हणून सर्व कृष्णापाशी आले. काहीतरी मार्ग दाखव म्हणून विनवण्या करू लागले. भीतीने जीवन विस्कळीत झालं. तत्काळ कृष्णाने सर्वांना धीर दिला. संकट समयी आपण सर्व एक असणं हे फार आवश्यक आहे. ज्या गोवर्धन पर्वताची आपण देव म्हणून पूजा करत आहोत तो निश्चितच आपल्याला वाचवील ही खात्री कृष्णाने सर्व गोकुळवासियांना दिली. कृष्ण

कृष्णासह सर्व गोकुळवासी गोवर्धनाजवळ आले. आपल्या हाताच्या करांगुलीने कृष्णाने गोवर्धन उचलला आणि त्याचा भार पेलून धरला. सर्व गोपांना हातातल्या काठ्यांचा आधार द्यायला सांगितलं. गरज होती का? तर नाही बरं. कार्य करण्यास श्री समर्थच आहेत, पण सर्वांचा हातभार हा सार्वजनिक कार्याला लागावाच लागतो. पर्वताखाली सर्वांनी आश्रय घेतला. 7 दिवस 7 रात्री मुसळधार अशी वृष्टी करूनही ब्रजवासींनी माघार घेतली नाही. त्यांना साक्षात विष्णूचा अवतार भगवान श्रीकृष्ण यांचा पूर्ण भरवसा आहे हे इंद्राला कळून चुकलं. अहंकार त्यागून इंद्र शरण आला. या दिवसाची आठवण म्हणून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अन्नकूट किंवा गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहात आजही ब्रजभूमीमध्ये केली जाते. देव आणि भक्त यांच्यामधील श्रद्धा, भक्ती आणि त्यातून मिळणारं दृढ संरक्षण हे सांगणारी ही सुंदर कथा प्रत्येक मानवाला निसर्गाच्या शक्तीचा आदर करायला शिकवते. श्रीकृष्णाने ब्रजवासींचं प्रबोधन केलं, त्यांना अंधश्रद्धेकडून खऱ्या श्रद्धेकडे वळवलं. तेच कार्य करताना संतांनीही आम्हाला हेच सांगितलंय, वेषावर जाऊ नका, खरा संत ओळखा. श्रद्धा ठेवायची तर ती योग्य ठिकाणी ठेवा, संत वचनांवरती ठेवा. म्हणूनच पूर्वपद्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात,

0: अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी आरती गोडसे यांनी केलेलं कीर्तन आत्ताच आपण ऐकलं. त्यांना तबला साथ केली होती अमेय भिडे यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती अशोक गोडसे यांनी. निर्मिती सहाय्य होतं पूर्णिमा साठे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: आपण ऐकलं अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आरती गोडसे यांचं कीर्तन. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: श्रोते हो, यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि राज्य सरकारकडून चौकशी. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. पीक विमा योजनेसाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांपैकी केवळ निम्म्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण. आणि जॅस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलद गतीने न्यायालयं स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेले

0: या निधीची चौकशी राज्य सरकारनं सुरू केली आहे. या निधीचा वापर कशासाठी होतो हे तपासलं जात असल्याचं गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारकडून ईडी याची चौकशी करत आहे. चुकीच्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल असंही भोयर म्हणाले.
1: जेपीएसओ किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात, निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल.
0: मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवहारात अपहार झाल्याचा दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. दानपेटीतून 18 कोटी रुपये लुटले गेले असून या प्रकरणी मंदिराच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कळवलं असल्याचा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. शहरासोबतच ग्रामीण भागातल्या युवकांचे प्रश्न समजून घेण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केलं. समाज माध्यमांद्वारे इतरांची निंदा नालस्ती करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. देशासमोर आजही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हानं आहेत, त्यामुळे सर्वांनी एकजुटीने राष्ट्रसेवेसाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज पुण्यात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 1,00,000 रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जबाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.
2: भारत का विकास से सभी लोग बहुत आनंदित हो ऐसा नहीं, भारत का विकास कई लोगों के लिए, कई देशों के लिए, कई इंटरेस्ट के लिए, उनके लिए ये घातक है और हमें उसका मुकाबला करना है. उसके लिए हमारे को एक दृढ़ता के साथ संशय को हटाकर, वो संशय आत्मा विनाशाय, संशय में मत पड़िए, एक बार एक ही चीज को सोचिए, देश के इंटरेस्ट को सोचिए, देश के इंटरेस्ट में काम करिए.
0: भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत डोभाल यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे आणि भारताची सुरक्षा व्यवस्था बळकट केली आहे असे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले.
3: हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रमक क्षमता को आमूल चूर परिवर्तित करने का काम ये 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोभाल साहब का बहुत बड़ा योगदान है.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोभाल यांच्या सुरक्षा विषयक धोरणातल्या योगदानाचा गौरव केला.
4: भारत हा मार खाणारा देश राहिला नाही तर मोदीजींच्या नेतृत्वात घुसून मारणारा देश झालेला आहे. हा महत्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा रोल, एक महत्वाची भूमिका ही या ठिकाणी अजित डोवालजींनी त्या ठिकाणी केली आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारकडून पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 जुलै अखेर राज्यभरातून 53,74,039 पीक विमा अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 50,26,685 अर्ज बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे तर 3,47,354 अर्ज कर्जदार शेतकऱ्यांचे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जाहीर झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे निम्म्याच लाभार्थ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. या योजनेत आतापर्यंत 16,96,000 अधिक लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यातल्या 8,33,223 शेतकऱ्यांनी कालपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती असं राज्य सरकारनं कळवलं आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आधार प्रमाणीकरणाचं प्रमाण 40% कमी आहे. 2021 मधलं अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि इतर 8 आरोपींविरुद्ध आज आरोप निश्चित केले. त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या संबंधित कलमांनुसार हत्येचा आणि युएपीए अर्थात

0: बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर्सची किंमत मुंबईत 2690 रुपये इतकी झाली आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808 रुपये 50 पैशावरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्णपदकं पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात, तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जॅस्मिन लंबोरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंग यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. तिहेरी उडी स्पर्धेत प्रवीण चित्रवेल नरौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक जिंकलं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 8 सुवर्ण 15 रौप्य आणि 7 कांस्य पदकांसह एकंदर 30 पदकं मिळवून 8व्या स्थानी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. आंघोळीसाठी म्हणून सती नदीत उतरलेल्या 3 मुलांचा गडचिरोली जिल्ह्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 12:30 सुमाराला कुरखेडा तालुक्यातल्या खेडेगाव इथं घडली. राज्यात अनेक ठिकाणी पडत असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले आणि तलावातल्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं आहे. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे 4000 कोंबड्या 50 जनावरांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. अमळनेर चाळीसगाव पारोळा इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या घर शेती आणि पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरू केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही पावसामुळे वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी शहरातल्या सखल भागातल्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यानं प्रशासनानं अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातल्या लाटीपाडा, मालनगाव, काबऱ्या खडक, अक्कल पाडा ही सर्व प्रमुख धरणं 100% भरली आहेत. काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि राज्य सरकारकडून चौकशी. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. पीक विमा योजनेसाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांपैकी केवळ निम्म्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण. आणि जॅस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11:00. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
4: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
5: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
4: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा

0: शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
0: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. So easy.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
0: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
0: चंदूकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
5: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
6: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
7: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
6: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
7: सादर करते विवेक वानखडे.
8: श्रोते हो, यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष 7:30 किसान वाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला वृत्तविशेष.

श्रोतेहो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोतेहो, प्रत्येक नवजात बालकाला गरज असलेल्या स्तनपानाविषयी जनजागृती करण्याकरता जागतिक स्तनपान सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली। याच पार्श्वभूमीवर स्तनपानाचं महत्व आणि संबंधित पैलूंबाबतची मार्गदर्शनपर चर्चा आज आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये करणार आहोत। श्रोते हो, प्रत्येक नवजात बालकाच्या निकोप वाढीसाठी आईचं दूध हे सर्वोत्तम पोषण मानलं जातं। खरं तर बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तासाभरात दिलं जाणारं घट्ट पिवळसर अर्थात चिकाचं दूध हे बाळासाठी पहिलं नैसर्गिक लसीकरण ठरतं। म्हणूनच स्तनपानाविषयी समाजात व्यापक जनजागृती घडवून आणण्याकरता दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो। देशातही महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं या आठवड्याभरात यासंबंधीच्या जागृतीपर मोहिमा राबवल्या जाणार आहेत। महत्वाचं म्हणजे स्तनपान हे केवळ बाळाच्या नाही तर मातेच्या आरोग्यासाठीही तितकंच फायदेशीर असतं। स्तनपानामुळे स्तनाचा कर्करोग आणि इतर गंभीर आजारांपासून बचाव होतो, तसंच आई आणि बाळा

0: मध्ये एक घट्ट भावनिक नातं निर्माण होतं. याच पार्श्वभूमीवर हा सप्ताह आणि स्तनपानाचं महत्व याविषयी अधिक सांगतायत केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग तसंच प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पद्मजा सामंत.
1: ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जाते. हा साजरा करण्यापाठचा मुख्य उद्देश स्तनपानाबद्दल ज्या गैरसमजुती, खास करून पहिलं दूध जे असतं कोलेस्ट्रॉल ज्याला आम्ही म्हणतो किंवा चिकाचं दूध ज्याला म्हटलं जातं त्याच्याबद्दलच्या गैरसमजुती, वरचं दूध किंवा बाहेरचं दूध बाळासाठी जास्त पौष्टिक असेल, डब्याचं दूध हे बाळ जास्त घेऊ शकतं, नंतर बॉटल फिडिंग मुळे जे काही नुकसान होतं ते, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतलं आपण जे समुपदेशन देऊ शकतो त्याच्यासाठी हा जागतिक सप्ताह साजरा केला जातो. स्तनपान का दिलं पाहिजे, स्तनपान हे का एवढं महत्वाचं आहे? आम्ही स्तनपानाला बाळाची कवच कुंडलं म्हणतो. कवच कुंडलं ही बाळासाठी पूर्णपणे त्याचं संरक्षण करणारी असतात. कशापासून संरक्षण करतात ही कवच कुंडलं, त्याचे फायदे काय आहेत? त्याचे फायदे बाळालाही आहेत आणि आईलाही आहेत. आता आपण जर बाळाला असणारे फायदे आपण पाहिले तर पहिली गोष्ट म्हणजे बाळाचं आरोग्य चांगलं राहतं. स्तनातलं दूध हे कधीच इन्फेक्टेड असू शकत नाही. ते इन्फेक्टेड नसल्यामुळे, ते परस्पर बाळाला जात असल्यामुळे त्याच्यातून बाळाला कुठचाही जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होत नाही वरच्या दुधाने. जर ते बाहेर खूप वेळ राहिलं असलं, त्याच्यावरती माशी वगैरे बसली असली, स्वच्छ हाताने धुतले नसल्या बॉटल्स किंवा वाटी चमचे वगैरे, त्यांनी जे नुकसान होऊ शकतं ते नुकसान ह्याने टाळता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं संपूर्ण पोषण. बाळासाठी लागणारी जी पोषक तत्व असतात ती सगळी पोषक तत्व जेवढी आवश्यक असतात, बाळ किती महिन्यांचं आहे, किती वजनाचं आहे, त्याच्यासाठी लागणारी पोषक तत्व तेवढ्या प्रमाणात निसर्ग आईच्या स्तनांमधून बाळाला पुरवत असतो. त्याच्या रोगप्रतिकारक अँटीबॉडीज ज्याला आम्ही म्हणतो त्या पण उपलब्ध असतात. ह्या अँटीबॉडीज आणि हे जे संतुलन पोषक द्रव्यांचं हे आपल्याला तयार दुधामध्ये, दुधाच्या पावडरींमध्ये किंवा अॅनिमल मिल्क मध्ये मिळत नाही. ते आईच्या दुधातच मिळू शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे बाळाचं दूध हे कुठच्याही वेळी योग्य तापमानावरती योग्य प्रमाणात योग्य डायल्युशन म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण, त्यातलं स्निग्धतेचं प्रमाण, त्यातलं प्रथिनांचं प्रमाण हे सगळं योग्य प्रमाणात अशा पद्धतीने बाळाला मिळू शकतं. त्याच्यासाठी ऐन वेळेला उठून दूध गरम करा, बाटली स्वच्छ करा, बाटली धुवा, बाटली उकळा, व्यवस्थित वाटी चमचे धुवा आणि मग ते गरम केलेलं दूध बाळाला द्या वगैरे वगैरे हे सगळे उद्योग करावे लागत नाही. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आई आणि बाळातलं जे दुवा असतो तो जास्त मजबूत होतो असं म्हटलं जातं. माझ्या वैयक्तिक दृष्टीने पाहायचं झालं तर हा दुवा कधीही राहणारच आहे, त्याच्यासाठी स्तनपान आवश्यक आहे असं नाही. पण हे आम्ही पेशंट्सला पण जास्त करून ह्याच्यावरती पण भर देतो. आता आईला काय काय फायदे होतात. स्तनपान जेव्हा आई करते तेव्हा त्यावेळेला शरीरात निर्माण होणारी जी हॉर्मोन्स असतात ती हॉर्मोन्स आईचं वजन कमी करायला मदत करतात. आईचा गर्भाशय जे डिलिव्हरीच्या वेळेस एवढं मोठं झालेलं असतं ते लवकर आकुंचन पावायला, त्यातून रक्तस्त्राव कमी व्हायला, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ही हॉर्मोन्स मदत करतात. आणि ती हॉर्मोन्स जर स्तनपान आई करत असेल तर पुरेशा प्रमाणात शरीरामध्ये तयार होतं. हा झाला आईचा पहिला फायदा. आईला स्तनांच्या आजारांपासून प्रोटेक्शन मिळतं. आईचं वजन कमी व्हायला, जे डिलिव्हरीच्या वेळेस वाढलेलं असतं ते वजन कमी व्हायला स्तनपानातून मदत होते. ह्या सगळ्या फायद्यांसाठी जर आपण पाहिलं तर स्तनपान हे किती आवश्यक आहे हे आपल्याला निश्चितपणे जाणवेल.
0: श्रोते हो, स्तनपान बाळासाठी जितकं महत्वाचं तितकंच ते उपयुक्त ठरावं म्हणून ते सकस असणंही गरजेचं असतं. त्यासाठी मातेची शारीरिक तसंच मानसिक स्थिती उत्तम असायला हवी. मातेचा आहार पौष्टिक आणि संतुलित असायला हवा. तिला पुरेशी विश्रांती मिळणंही आवश्यक असतं. यासोबतच नवजात बाळाची भूक अचूक ओळखणं, दूध कमी येत असेल तर घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घेणंही तितकंच गरजेचं आहे. अर्थात ही सगळी केवळ मातेची नाही तर कौटुंबिक जबाबदारी आहे, याचं भानही आपण जपलंच पाहिजे. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करतायत प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोनाली भोईर.
2: हो, सकस स्तनपानाची सुरुवात होते ती गरोदरपणापासून, म्हणजेच आईचा आहार. आईच्या आहारात काय काय हवं, हेल्दी डाएट म्हणजे काय, हा प्रश्न सगळ्यांनाच उद्भवतो. सो युजली आम्ही रिकमेंड करताना आईला अशी डाएट सांगतो की साधारण 2 ग्लास दूध, 1 वाटी दही, जेवणामध्ये डाळ भात चपाती किंवा भाकरी बरोबर एकदा कडधान्य येऊ दे किंवा एकदा पालेभाज्या. त्यानंतर नॉन व्हेजिटेरियन डाएट असेल तर जे पदार्थ गरम नाही पडत ते द्यावे. हेच नाही तर सॅलॅड्स, फळं, चार फळं तरी तिने कंझ्युम केली पाहिजे.

0: या व्यतिरिक्त कधी ड्रायफ्रूट सुद्धा तिच्या आहारात आले पाहिजेत. हे झालं डाएट बद्दल. आणि दुसरं म्हणजे निप्पल प्रिपरेशन. निप्पल प्रिपरेशन म्हणजे काय असतं, जे लास्ट ट्रायमेस्टर किंवा लास्ट डेज ऑफ प्रेग्नन्सी मध्ये आपण करतो, बोंड, स्तनाचे बोंड तयार करण्याची प्रक्रिया, हे दोन बोटांनी तिला करायला सांगतो. किंवा कधी कधी सिरिंज वापरली जाते, तर कधी कधी डिलिव्हरी नंतर सिरिंजिंग, निप्पल शील्ड ह्याचा उपयोग केला जातो, ज्याच्यामुळे स्तनाचे बोंड चांगले तयार होते, ज्या अर्थी बाळाला सकिंग करता येते. सो आईचे दूध हे बाळासाठी पहिले आणि सर्वोत्तम अन्न आहे. सो डिलिव्हरी नंतर म्हणजे जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करायलाच पाहिजे. त्याला गोल्डन अवर्स म्हणतात. पहिले 6 महिने आईने फक्त बाळाला आईचे दूधच द्यावे, पाणी सुद्धा नाही. त्यालाच आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणतो. त्यासाठी आईचे दूध पण भरपूर प्रॉपर मात्रामध्ये येणं फार गरजेचं आहे. का? आईचे दूध रोगप्रतिकार शक्ती वाढवतं व बाळाला संसर्गापासून वाचवतं. कारण पहिल्या वॅक्सिनेशन जे जन्मानंतर इमिडिएटली असतं, BCG, OPV आणि हिपॅटायटिस बी, या व्यतिरिक्त दुसरे सगळे वॅक्सिनेशन बाळ 1.5 महिन्याचं झाल्यानंतर बाळाला मिळतात. तोपर्यंत बाळाला प्रोटेक्शन मिळणं फार गरजेचं आहे. आणि या दुधात फार रोगप्रतिकार शक्ती फार चांगली असते. पहिलं दूध म्हणतो ज्याला आपण म्हणतो कोलेस्ट्रॉम, जे व्हिटॅमिन ए आणि बरेच इम्युन रिलेटेड फॅक्टर्स त्याच्यामध्ये असल्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती चांगली राहते. स्तनपानामुळे आई आणि बाळ या दोघांचं नातं सुद्धा घट्ट होतं. पण आपण बघतो काही ठिकाणी आईला दूध फुटण्यास फार बाधा येत असतात. युजली याच्यामध्ये दोन गोष्टी सामील आहेत, एक तिचा आहार आणि दुसरी मानसिक ताण. आता आहारमध्ये म्हटलं, जे प्रेग्नन्सीमध्ये घेतलं ते पूर्ण डाएट आमच्यामध्ये बाईने घेतलं तर काही प्रॉब्लेम नसतो. पण काही ठिकाणी आम्ही बघतो जन्मदाता मातेला फक्त भात, पालेभाज्या आणि काही मिरीची पूड आणि कमीत कमी पाणी या आहाराचाच फक्त सल्ला दिला जातो. पण हे अगदी चुकीचे आहे. त्यांना प्रॉपर डाएट आणि 4 ते 5 लिटर लिक्विड डाएट, म्हणजे ते पाणी असो वा कुठलेही ज्यूसेस किंवा सूप असू दे, याची अत्यंत गरज असते. त्यानंतर मानसिक ताण म्हटला तर हा कशामुळे येतो, तर मातेला याची जाणीव नसते. जेव्हा ती पहिल्यांदा डिलिव्हरी होते तिची, तेव्हा तिला ह्याची जाणीव नसते की आपल्याला दर 2 तासांनी उठून बाळाला पाजायचं आहे. त्यामुळे पूर्ण 8 तासाची झोप ह्याची अपेक्षा तिला करावीच नाही. मग तेव्हा मातेला नीट समजवून सांगावं की बाळा तुला 2-2 तासाची झोप मिळणार आहे, बाळ जेव्हा झोपतंय त्यावेळेला झोपून घे, सो तेवढा तरी आराम शरीराला मिळेल, म्हणजे तिला दूध फुटायला कुठेही बाधा होणार नाही. हे सर्व करूनही जर दूध वाढले नाही तर काही मेडिसिन दिले जाते, जे साधारण 2-3 दिवशी डिसिजन घेतलं जातं की आईला दूध कमी वाटत असेल तर आम्ही हे मेडिसिन प्रिस्क्राइब करतो.
1: श्रोतेहो, काही वेळा घराबाहेर पडावं लागल्यानं किंवा इतर सामाजिक कारणांमुळे मातांसमोर स्तनपान देण्याच्या बाबतीत मोठं आव्हान निर्माण होतं. हे नाकारून चालणार नाही. सार्वजनिक ठिकाणी स्तनपानासाठी सोयीस्कर जागेचा अभाव, स्तनपानात खंड पडणं आणि बाळाची भूकच अर्धवट भागण्याला कारणीभूत ठरू शकतो. मात्र त्याचवेळी स्तनपानात अशा कोणत्याही बाबी अडथळा ठरू नयेत याकरता शासनाकडून प्रसूती रजा, कामाच्या तसंच सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष, बालसंगोपन केंद्र तसंच पोषण अभियानाअंतर्गतच्या उपाययोजनांचं पाठबळ दिलं जात आहे. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोनाली भोईर.
0: काम आणि मातृत्व एकत्र शक्य आहे, कारण कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने स्तनपानासाठी अनुकूल वातावरण द्यावं म्हणून काम करणाऱ्या महिलांसाठी बऱ्याच सुविधा आहेत. उदाहरणार्थ 6.5 महिन्याची पगारी रजा आहे, कामाच्या ठिकाणी पाळणाघर, स्तनपान कक्ष म्हणजे हिरकणी कक्ष, तसेच दिवसातून बऱ्याच वेळा म्हणजे 4 वेळा तरी स्तनपानाची परवानगी. पण हा कायदेशीर हक्क आहे. राष्ट्रीय कार्यक्रम म्हणाल तर सरकारने बरेच राष्ट्रीय कार्यक्रम राबवले आहेत. त्यात कायद्याने मिळणारे हक्क असे आहेत की एक मातृत्व लाभ कायदा जो 2017 आला, ज्याच्यामध्ये 6.5 महिने पगारी रजा, 2 पेक्षा जास्त मुले असल्यास 12 आठवडे रजा आणि वर्क फ्रॉम होमची तरतूदही आहे, जी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शक्य असते. त्यानंतर कामाच्या ठिकाणी अशा सुविधा असतात जशा उदाहरणार्थ पाळणाघर, फिडिंग रूम, म्हणजे आई दिवसातून 4 वेळा तरी बाळाला भेटून स्तनपान करू शकते. त्यानंतर फिडिंग रूम असल्यामुळे फ्रीज, पाणी, बसायची सोय त्या रूम मध्ये असते. कामाच्या ठिकाणी दूध काढून साठवण्याची खास खोली असते. नंतर ब्रेक वेळ, जसं मी म्हटलं तसं स्तनपानासाठी 2 अतिरिक्त ब्रेक दिले जातात जे पगारी असतात. आणि इतर मदत म्हणजे पोषण अभियान, म्हणजेच अंगणवाडीत गरोदर व स्तनदा मातांसाठी पोषक आहार व समुपदेशन केले जाते. मा अभियान MAA ह्याच्यामध्ये आशाताईंद्वारे घरी जाऊन स्तनपान करून कसे करावे याचे मार्गदर्शन दिले जाते. त्यानंतर दूध बँक, जे रुग्णालयात दूध साठवून ठेवण्याच्या सुविधा देतात, जशा कॉम्प्रिहेन्सिव्ह लॅक्टेशन मॅनेजमेंट

0: लॅक्टेशन मॅनेजमेंट युनिट हे दूध साठवण्यासाठी उपयोगी ठरतात.
1: श्रोतेहो, अनेकदा नोकरी अथवा काही विशिष्ट वैद्यकीय किंवा आरोग्याच्या कारणांमुळे मातेला थेट स्तनपान देणं शक्य होत नसतं. मात्र आज आईचं दूध सुरक्षितपणे साठवून बाळाला पाजण्याचा एक उत्तम आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध आहे. याविषयी समाजात हळूहळू जागरूकता वाढत असली तरी ती व्यापक होण्याची गरज आहे. त्यादृष्टीनंच आईचं दूध साठवण्याची योग्य पद्धत तसंच ते बाळाला पाजताना घ्यायची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत आहेत स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ प्राध्यापक डॉक्टर पद्मजा सामंत.
2: आता जर आई कामाला जाणार असेल तर ती दूध मॅन्युअल ब्रेस्ट पंप किंवा बॅटरी पॉवर्ड ब्रेस्ट पंप असे जे तयार मिळतात त्यांच्या मदतीने किंवा स्तनावरती दाब देऊन बोटांच्या मदतीने दूध काढू शकते आणि ते बाहेर किंवा फ्रीज मध्ये स्टोअर करू शकते. ह्याच्यासाठी बहुतेक हॉस्पिटल्समध्ये आजकाल लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणजे स्तनपानाबद्दल माहिती देणारे तज्ज्ञ ह्यांना अपॉइंट केलेलं असतं. आता जेव्हा ती दूध काढते तेव्हा ते कसं स्टोअर करायचं ह्याच्याबद्दल आपण बघू. नुकतं काढलेलं दूध जर ती बाहेर ठेवणार असेल तर त्या खोलीचं तापमान 25 डिग्री सेल्सिअसच्या खाली असलं पाहिजे. म्हणजे खोली खूप गरम असता कामा नये. तिकडे ती 4 तास ठेवू शकते. जर ती फ्रीजमध्ये ठेवणार असेल 4 डिग्री सेल्सिअसला तर ते 4 दिवस राहू शकतं. पण त्या बाटल्या अशा असल्या पाहिजेत की ज्या एका वेळेला तेवढं दूध वापरून टाकता येईल. हे झालं दूध कसं स्टोअर करायचं कसं वापरायचं ह्याचे पर्याय. त्याच्यासाठी तिला ब्रेस्ट पंप म्हणतात त्याच्यात इन्व्हेस्ट करावं लागणार. आता ब्रेस्ट पंपिंग कसं करायचं तर स्वच्छ हातांनी स्वच्छ धुतलेला पंप जेव्हा आपण वापरला तेव्हा मग ते दूध मिल्क स्पेशल मिल्क बॅग्स म्हणून मिळतात किंवा दुधाच्या छोट्या बॉटल्स ह्याच्यामध्ये ठेवता येतं आणि त्याच्यावरती तारीख लिहिली पाहिजे वेळ लिहिली पाहिजे कधी काढली ते लेबल लावायचं आणि ते फ्रीजच्या दरवाजात न ठेवता फ्रीजच्या हातमध्ये ठेवावं आणि सर्वात आधी काढलेलं मिल्क सर्वात पहिल्यांदा वापरावं आणि काढल्यानंतर 2 तासात वापरावं. दूध शक्यतो रूम टेम्परेचरला आल्यावरती म्हणजे खोलीच्या तापमानावरती आल्यावरती द्यावं. ते मायक्रोवेव्ह मध्ये देऊ नये आणि दूध आपण ज्याच्यात काढतो ती सगळी भांडी ते सगळ्या बॉटल्स अत्यंत स्वच्छ हाताने आणि स्वच्छ पद्धतीने धुवून वापराव्यात.
1: श्रोते हो, या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं स्तनपानाविषयी जागृती करण्यासोबतच मातेला स्तनपान देण्यासाठी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करण्याचा संकल्प करूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन शैलेश मोहिते.
3: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार मंडळी, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 10 श्रावण शके 1948 अर्थात 1 ऑगस्ट 2026. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसान वाणी या कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी
2: आणि मी रोशन जाधव
1: आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहोत. किसान वाणी कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण रानभाज्यांचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय तज्ज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, पावसाळा आला की निसर्ग हिरवागार होतो आणि त्याचबरोबर शेताच्या बांधावर ओढ्याच्या काठावर वेगवेगळ्या भाज्या उगवायला लागतात, त्यांनाच आपण रानभाज्या असं म्हणतो. या भाज्या चवीला वेगळ्या असतात, आरोग्यासाठीही उपयुक्त असतात, पण त्यांचं व्यवस्थापन, ओळख, संकलन, स्वच्छता, साठवण आणि आहारातील वापर याकडे लक्ष दिलं नाही तर फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. तर या रानभाज्या म्हणजे काय आणि पावसाळ्यात याचं संकलन कसं करावं या संदर्भात आपल्याला आज अधिक माहिती करून देणार आहेत रायगड जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की रानभाज्या म्हणजे नेमकं काय आहे.
2: रानभाज्या म्हणजे नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या, कमी देखभालीत येणाऱ्या आणि स्थानिक वातावरणात सहज सापडणाऱ्या भाज्या. ह्यामध्ये टाकळा, घोळ, शेवाळ, कुरडू, करटोली, अळू, तेरी, ह्या अशा ज्या भाज्या आपण पावसाळ्यामध्ये बघतो ह्या सर्व भाज्यांना आपण रानभाज्या असं संबोधतो. कारण की हे निसर्गता ते खताशिवाय किंवा कुठल्याही औषधाशिवाय आपल्याला आढळतात आणि त्याचं सेवन हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर केलं जातं.
1: बरं, रानभाज्यांचं महत्त्व काय आहे आणि शहरी भागांमध्ये आहारात या भाज्यांचा समावेश केला जातो का.
2: या भाज्यांचं विशेष महत्त्व म्हणजे त्या नैसर्गिक, ताज्या आणि खनिजे जीवनसत्वांनी समृद्ध असतात, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तंतुमय पदार्थ सुद्धा असतात. पावसाळ्यात होतं काय की शरीर थोडं दुर्बल झालेलं असतं आणि पचनशक्ती माणसांची कमी झालेली असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पावसाळ्यामध्ये घटते. अशा वेळेला या रानभाज्या ज्या आहेत ह्या शरीराला आवश्यक ऊर्जा देण्याचं काम करतात, पचन सुधारायला मदत करतात आणि शरीराला आवश्यक पोषण सुद्धा ते पुरवतात. पूर्वीच्या काळी रानभाज्या हे केवळ अन्न नव्हतं तर ते एक जीवनशैलीचाच एक भाग होतं. शेतात काम करणाऱ्या कुटुंबापासून ते साध्या घरापर्यंत या भाज्या ज्या होत्या त्यांनी अनेकांना पोषण दिलेलं आहे आणि आज आधुनिक काळात सुद्धा त्यांच्या आरोग्यदायी मूल्यामुळे त्यांचं महत्व जे आहे हे अबाधित आहे.
1: रानभाज्या ओळखायच्या कशा.
2: तर रानभाज्या ज्या आहेत ह्या वापरात किंवा उपयोगात आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची ओळख करणं. कारण पावसाळ्यात अनेक झाडं, पाने, वेली यांच्यामध्ये आपल्याला साम्य आढळतं. मग काही भाज्या ज्या असतात ह्या खाण्यालायक असतात तर काही ह्या विषारी असू शकतात. त्यामुळं कोणतीही रानभाजी स्वतःहून तोडून खाण्यापूर्वी त्याची अचूक ओळख असणं हे गरजेचं आहे. यासाठी स्थानिक जाणकार, शेतकरी, वयोवृद्ध माणसं किंवा महिला किंवा मग अनुभव संपन्न व्यक्ती यांच्याकडूनच रानभाजी ही ओळखून घेणं गरजेचं आहे. आता बाजारात सुद्धा आपण विक्रीसाठी आलेल्या भाज्या सुद्धा आपण पाहतो, मात्र त्या विश्वासार्ह ठिकाणाहूनच घेणं हे गरजेचं आहे. विशेषतः पावसाळ्यामध्ये रानभाज्यांच्या जवळ चिखल, जनावरांचा वावर, घाण किंवा पाणी साचलेलं असण्याची शक्यता असते आणि ह्या रानभाज्या ह्या नाशिवंत सुद्धा असतात.
1: बरोबर.
2: त्यामुळे भाज्यांच्या उपलब्धतेचा कालावधी, त्यांची स्थिती म्हणजेच कोवळ्या आहेत किंवा जून आहेत आणि स्वच्छता, सुरक्षितता ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
1: बरं, रानभाज्यांची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
2: रानभाज्यांची निवड करताना आपल्याला काही गोष्टी ज्या असतात ह्या मुख्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे आपले जी काही भाजी आपण निवडणार आहोत तर त्याची पानं ही कोवळी आणि ताजी असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पानांवरती कूज, बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव नसला पाहिजे. त्याचबरोबर तीव्र दर्पयुक्त किंवा वासयुक्त आणि त्या कुचक्या नसल्या पाहिजेत. फुललेली, सडलेली किंवा मऊ पडलेली पानं जी आहेत ही आपल्याला टाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक भाजीचा हंगाम म्हणजेच मिळण्याचा कालावधी, काढणीची योग्य स्थिती ही सुद्धा माहिती असणं हे गरजेचं आहे.
1: रानभाज्या रानातून गोळा करताना काय काळजी घेतली पाहिजे.
2: रानभाज्या गोळा करताना आपल्याला पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धत वापरणं हे गरजेचं आहे. त्यामुळंच रानभाज्या काढताना म्हणजेच आपल्याला समजा झाडाची पानं हवी असतील, फुलं हवी असतील किंवा आपल्याला ते वनस्पती किंवा पूर्ण झाडच काढायचं असेल तर ते उपटून टाकण्याऐवजी फक्त आवश्यक तेवढं भाग काढणं गरजेचं आहे. यामुळं काय होईल की आपण जे काही रानातून जे काही वनस्पती गोळा करतोय ती नामशेष न होता त्यांची पुनरुत्पत्ती

0: होईल आणि पुढच्या काळात सुद्धा त्या भाज्या उपलब्ध असू शकतील. त्याचबरोबर संकलन करताना किंवा त्या गोळा करताना सकाळची वेळ ही योग्य मानली जाते, कारण त्यावेळी पानं जी असतात ही ताजी असतात आणि उष्णतेमुळे त्यांची गुणवत्ता सुद्धा कमी झालेली नसते. मात्र अति पाऊस असेल किंवा साचलेलं पाणी जर असेल तर अशा वेळेला भाज्या तोडू नयेत, कारण की त्यामुळे जंतू संसर्गाचा धोका त्या ठिकाणी वाढतो. त्याचबरोबर शक्यतो स्वच्छ जमिनीवर आणि प्रदूषणमुक्त ठिकाणच्या भाज्या ह्या घेणं हे गरजेचं आहे. शक्यतो शेताच्या बांधावर किंवा रस्त्याच्या बाजूनी औद्योगिक परिसराच्या जवळून भाज्या घेणं हे टाळणं गरजेचं आहे, कारण की त्या ठिकाणी धूळ, प्रदूषण, रसायन किंवा सांडपाण्याचा धोका असू शकतो.
1: रानभाज्या या फक्त पालेभाजी स्वरूपात उपलब्ध असतात की वनस्पतीचे इतर भाग यांचा सुद्धा रानभाज्या म्हणून उपयोग केला जातो?
0: आता रानभाज्या म्हटल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला बघतो की आपण जसं पावसाळ्याला सुरुवात होते त्यावेळेला आपल्याला शेवळं बघायला भेटतात बाजारामध्ये, आपल्याला एखाद्या शेंड जे असतात ते भाजीचे शेंडे दिसतात, वालाचं बिर्ड दिसतं आपल्याला, मोडालेले असतात ते. त्याचबरोबर मग आपल्याला कुरडूचं आपल्याला भाजी रानामध्ये

0: सुद्धा रानभाज्या म्हणून उपयोग केला जातो.
1: आता रानभाज्या म्हटल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला बघतो की आपण जसं पावसाळ्याला सुरुवात होते त्यावेळेला आपल्याला शेवळं बघायला भेटतात बाजारामध्ये, आपल्याला एखाद्या शेंड जे असतात ते भाजीचे शेंडे दिसतात, वालाचं बिरडं दिसतं आपल्याला, मोडालेले असतात ते. त्याचबरोबर मग आपल्याला कुरडूचं आपल्याला भाजी रानामध्ये दिसायला लागते. त्याचबरोबर तेरीची पानं विकायला आलेले दिसतात. याच्यामध्ये भरपूर वैविध्य आहे. आघाड्याचा पाला सुद्धा वापरला जातो, काठेमाठ वापरला जातो. त्याचबरोबर आपण बघितलं तर भोकराची फळं जी आहेत ही सुद्धा रान भाज्यांमध्ये समाविष्ट होतात, त्याचं लोणचं बनवलं जातं.
0: म्हणजे पालेभाज्यांव्यतिरिक्त फळभाज्या किंवा कंद असेही रानभाज्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. निश्चितच,
1: कारण की कसं असतं की काही भाज्या ज्या असतात ह्याची आपण पानं खातो. उदाहरणार्थ भारंगीची पानं आपण रानभाजी म्हणून आपण हमखास खातो, किंवा टाकळ्याची कोळी पानं खातो. त्याचबरोबर काही जे असतात ह्या कंद स्वरूपात असतात. उदाहरणार्थ कोनफळ असेल, सुरणाचा कंद असेल, तर हे काही काही ठिकाणी कधी कधी रानात सुद्धा ते आढळतं. मग त्यावेळेला ते आपल्याला योग्य खाण्यालायक आहे की नाही हे आपल्याला पाहून आपल्याला त्या ठिकाणी ते वापर करणं हे गरजेचं आहे.
0: बरं, आता या रानभाज्या तुम्ही सांगितलात तर त्या स्वच्छ करण्याच्या काही पद्धती आहेत का?
1: रानभाज्या आपण गोळा केल्यानंतर त्यांची स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण की अनेकदा या भाज्यांमध्ये माती, लहान कीटक, अळ्या, वाळू किंवा इतर कचरा हा अडकलेला असतो. मग स्वच्छता कशी करावी? तर सर्वप्रथम आपल्याला पानं असतील किंवा कोवळे भाग जे असतील हे वेगळं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काड्या, खराब भाग, सडलेली पानं हे काढून टाकणं गरजेचं आहे. यानंतर त्या भाज्या ज्या आहेत ह्या 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे. शक्य असल्यास भाजी ही थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवायची आहे, त्याच्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि वापरण्यापूर्वी पाण्यातून ते निथळून घेणं हे गरजेचं आहे.
0: बरं,
1: त्याचबरोबर कधी कधी आपण बघतो की भाज्यांचा वापर करताना काही भाज्या ज्या असतात त्या कडू असतात चवीने, काही तुरट असतात, किंवा तेरीसारखी भाजी असेल तर त्याच्यामध्ये खवखवण्याचं प्रमाण अधिक असतं. अशा वेळेला गूळ, चिंच किंवा आमसुलाचा वापर आणि योग्य प्रमाणात उकळवणं, वाफवणं किंवा फोडणी देऊन शिजवणं हे अधिक सुरक्षित आणि चविष्ट ठरतं.
0: बरं, शहरी भागामध्ये भाज्या साठवून ठेवणं खूप गरजेचं असतं, तर या रानभाज्यांचं संकलन कसं करायला हवं?
1: साठवण सुद्धा गरजेची आहे. आता आपण रानभाज्या ज्या म्हणतो त्या ठराविक हंगामामध्येच उपलब्ध होत असतात, पावसाळ्यात उपलब्ध होत असतात, त्यामुळे त्या ताज्या असताना लगेच वापरणं हे सर्वोत्तम असतं. मात्र कधी कधी त्या अल्पजीवी असून कधी एकाच वेळेला मोठ्या प्रमाणात त्या मिळतात. अशा वेळेला त्यांचे योग्य व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. मग साठवण करताना आपण काय केलं पाहिजे? तर भाज्या धुवून कोरड्या करणं आवश्यक आहे. ओलसरपणा त्याच्यामध्ये राहू देऊ नये. हवाबंद डब्यात किंवा कापडी पिशवीत ठेवाव्यात. फ्रीजमध्ये जर साठवायचे असेल तर कागदात गुंडाळून ठेवायचे आहेत. आणि 2 दिवसापेक्षा जास्त साठवण टाळावी, कारण रानभाज्या ह्या लवकर खराब होतात. तर ही काळजी आपल्याला रानभाज्यांची साठवण करताना घेणं गरजेचं आहे. काय काय भाज्या ज्या आहेत ह्या उन्हात वाळवून नंतर सुद्धा वापरता येतात. काही ठिकाणी रानभाज्यांचे वाळवलेले प्रकार, पावडर किंवा मिश्रण तयार केले जाते, यामुळे त्या जास्त काळ टिकतात आणि पुढे आपल्याला हिवाळ्यामध्ये सुद्धा वापरता येतात.
0: बरं, स्वयंपाकात याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे?
1: रानभाज्या शिजवताना त्यांचा नैसर्गिक स्वाद आणि पोषण टिकवून ठेवणं महत्वाचं असतं. फार जास्त वेळ त्यांना आपण जर उकळलं तर त्यांच्या जीवनसत्वांचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे त्या शिजवताना मध्यम आचेवर आणि आवश्यक तेवढ्याच वेळेत ते शिजवणं गरजेचं आहे. परंपरागत आपल्याला पद्धतींमध्ये त्याची पातळ भाजी किंवा साधी भाजी बनवली जाते. भाकरीसोबत झुणका म्हणून ते वापरलं जातं. डाळीत किंवा वरणात त्यांचा वापर केला जातो. किंवा कधी कधी साधी कांदा आणि लसणाची फोडणी देऊन ते शिजवल्या जातात. किंवा मग ताकात किंवा शेंगदाण्याच्या कोटासोबत त्या वापरल्या जातात. अशा प्रकारे आपण त्यांचा वापर हा करू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की काही भाज्या ज्या आहेत ह्या कडू, तुरट किंवा खवखवणाऱ्या असल्यामुळं त्या भाज्यांमध्ये मीठ, लसूण, कांदा किंवा हलकी मसालेदार फोडणी जर आपण दिली तर त्यांची चव वाढते. मात्र अति मसाला त्या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे. कारण आपला उद्देश जो आहे हा नैसर्गिक पौष्टिकता जपण्याचा असल्यामुळं ते साध्या पद्धतीने शिजवणं हे गरजेचं आहे.
0: बरं, आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचे कसे फायदे आहेत काय सांगाल?
1: पावसाळ्यामध्ये रानभाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्याला मदत करतात. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळं पचन सुधारण्यासाठी सुद्धा मदत होते. काही रानभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि विविध अँटीऑक्सिडंट्सनी ते समृद्ध असतात. त्याच्यामुळं या भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये जर केला तर शरीराला ताजेपणा मिळायला मदत होते, पचनक्रिया सुधारते, भूक वाढते, शरीरातील

0: कमकुवतपणा कमी होतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक अन्न संस्कृतीही जपली जाते. ज्या वेळेला आपण त्यांचं सेवन करत असतो त्यावेळेला कोणतीही नवीन भाजी रानभाजी म्हणून खाताना मोठ्या प्रमाणात खाण्यापूर्वी ती सहन होईल का नाही हे पाहणंसुद्धा गरजेचं असतं. विशेषतः लहान मुलं असतील, गरोदर महिला असतील, वृद्ध व्यक्ती असतील किंवा पचनसंस्थेचे त्रास असलेल्या लोकांनी रानभाज्यांचं सेवन करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
1: रानभाज्या ज्या आहेत त्यांचा वापर करताना कशी खबरदारी घ्यायला हवी?
0: रानभाज्या जशा उपयुक्त आहेत तशाच त्या अयोग्यरित्या वापरल्यास धोकादायक सुद्धा ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ अनोळखी भाजी ही कधीही खाऊ नये. त्याचबरोबर पावसाच्या पाण्यात सडलेल्या किंवा कुजलेल्या भाज्या ह्या टाळणं गरजेच्या आहेत. कीटकनाशकांच्या संपर्कात आलेल्या भागातून भाज्या ह्या कधीही वापरू नयेत. स्वच्छ पाणी वापरावं. शिजवताना अर्धवट कच्च्या भाज्या ह्या टाळणंसुद्धा गरजेचं आहे. काही वेळा रानभाज्या ह्या औषध समजून अतिप्रमाणात घेतल्या जातात तर ते टाळणं गरजेचं आहे. कारण की कोणत्याही अन्न पदार्थाचे वापर हा संतुलित प्रमाणातच असणं हे शरीरासाठी आवश्यक असतं. त्यामुळे विषारी रानभाज्या आपल्या खाण्यात गेल्या तर आपल्याला क्वचित प्रसंगी आपल्याला त्याच्या शरीराला धोके संभवू शकतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला चक्कर येणे, मळमळणे किंवा डोकं जड होणे, डोकंदुखी असे आपल्याला वेगवेगळे धोकेसुद्धा संभवू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला रानभाज्या खाताना काळजी घेणंही गरजेचं आहे.
1: रानभाज्यांचं संवर्धन करण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: रानभाज्यांचं संवर्धन करायचं असेल किंवा त्याचं जर आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करायचं असेल तर आपलं रानभाजी हे फक्त घरच्या खाण्यापुरतं किंवा स्वयंपाकापुरतं नाही तर ते पर्यावरणाशी सुद्धा निगडीत गोष्ट आहे ही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण जर रानभाज्या ज्या आहेत ह्या जास्त प्रमाणातून निसर्गातून आपण जर ओरबाडून घेतल्या तर त्या पुढच्या काळात कमी होऊ शकतात. त्यामुळं शाश्वत पद्धतीने त्यांचं संकलन करणं आणि उपयोग करणं हे गरजेचं आहे. आपल्याला त्याच्याविषयी लोकांमध्ये जाणीव जागृती करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रानभाज्या ह्या कशा पद्धतीने ओळखायच्या, कोणत्या भाज्या ह्या खाण्यालायक आहेत, कोणत्या भाज्या विषारी आहेत ह्याचं ज्ञान सर्वसामान्यांना असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी आपल्याला ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत, तरुण आहेत, त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या भाज्या ज्या आहेत ह्यांचं जे आपण आरोग्य संपन्न आपण जे म्हणतो जीवनसत्वाचा खजिना असल्यामुळं त्यांच्या बाजारपेठेतसुद्धा योग्य विक्री व्यवस्था आपण जर जमलं तर त्याच्यामध्ये स्थानिकांना सुद्धा रोजगाराची वेगळी संधी मिळू शकेल. त्याचबरोबर याच्यातून जैवविविधतेचं संरक्षण सुद्धा आपल्याला त्याच्यातून करता येईल. या प्रकारे ह्या रानभाज्या ह्या फक्त अन्न न राहता ग्रामीण अर्थव्यवस्था, परंपरा आणि आरोग्य यांचा एक महत्त्वाचा भाग बनलेले आहेत.
1: बरं, ग्रामीण भागामध्ये रानभाज्यांचा सर्रास वापर होतो पण शहरी भागामध्ये मात्र याचा तुटवडा आहे किंवा कदाचित लोकांना याची तेवढी माहिती नाही आहे. तर तरुणांमध्ये या रानभाज्यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी किंवा खाण्यास त्यांना उद्युक्त करण्यासाठी काय करता येईल?
0: आज आपण बघितलं तर शहरात सुद्धा जे काही जुनी जाणती माणसं आहेत ते आवर्जून रानभाज्या खाताना दिसतात. आज शहरात सुद्धा या भाज्यांना मागणी वाढताना दिसते. करटोलीसारखी भाजी जी आहे ही आपल्याला पावसाळ्यात दिसत असते किंवा पावसाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर आषाढ महिन्याच्या शेवटी शेवटी आपल्याला अळंबी दिसायला लागतात. ते शहरात सुद्धा या भाज्यांना वाढती मागणी आहे. आरोग्याबद्दल जागरूक लोक हे नैसर्गिक, स्थानिक आणि कमी प्रक्रियायुक्त अन्नाला अधिक महत्त्व देतात. मग त्यामुळं रानभाज्या ह्या केवळ जुन्या परंपरेचा भाग नाही तर भविष्यातील आरोग्यपूर्ण आहाराचा सुद्धा ते भाग बनू शकतात. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांच्यामध्ये आरोग्याविषयीची जाणीव आहे तर अशी लोक निश्चितच रानभाज्यांनाही पहिली पसंती देत असतात. आणि प्रत्येक भाजी ही कुठल्या तरी कुठल्या हंगामात खाणं हे गरजेचं असतं कारण की त्याच्यापासून शरीराला आपल्याला अनेक फायदे मिळत असतात. त्यामुळं आपण जर बघितलं तर हल्ली रानभाज्या खाण्याकडे लोकांचा कल वाढत चाललेला दिसतो.
1: कोणकोणत्या भाज्यांचा रानभाज्यांमध्ये समावेश होतो आणि कोणत्या रानभाज्यांचे कोणते अवयव खाल्ले जातात तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा.
0: आपण जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये ह्या ज्या काही रानभाज्या उपलब्ध होतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने करटोली जी असते तर करटोलीची कोवळी फळंही खाल्ली जातात. त्याचबरोबर आपण जर सुरण बघितलं तर सुरण जे असतं हे पावसाळ्यामध्ये जमिनीतून उगवून येतं. जरी आपण लागवड केलेली असली तरी सुद्धा ते येतं किंवा परस बागेत जर असेल तर त्यावेळेला त्याची कोवळी पानं किंवा कंद हे सुद्धा आहारामध्ये रानभाजी म्हणून खाल्ली जाते. त्याबरोबर टाकळा असेल तर टाकळ्याची कोवळी पानंही खाल्ली जातात. देंडा म्हणून वनस्पती आपल्याकडे कोकणात सापडते तर त्याची कोवळी पानं किंवा खोड हे खाल्लं जातं. आळंबी आपल्याकडे रानामध्ये सापडते ते खाल्लं जातं. पिंपळाची जी असतात ही कोवळी पानं ही रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. त्याचबरोबर मायाळू जी आहे तर त्याची कोवळी पानं ही खाल्ली

0: जातात. घोळ वनस्पती आपल्याकडे सापडते, त्याची कोवळी पानं खाल्ली जातात. आंबोशी म्हणून जे आपण तणवर्गीय ज्याला आपण समजतो त्याची कोवळी पानं खाल्ली जातात. पाथरी म्हणून वनस्पती आहेत, अळू आहे किंवा तेरी आहे, केना नावाची वनस्पती आपल्याकडे आढळते त्याची कोवळी पानं खाल्ली जातात. भुई आवळा आहे, कपाळफोडी आहे, त्याची सुद्धा कोवळी पानं ही रानभाजी म्हणून खाल्ली जाते. भारंगी आहे, कुरडू असेल, आघाडा आहे, आघाड्याची सुद्धा कोवळी पानं खाल्ली जातात. कुडा असेल तर कुड्याची कोवळी पानं, शेंगा, फुलं ही रानभाजी म्हणून खाल्ली जाते. काठेमाठमध्ये कोवळी पानं ही खाल्ली जातात. तांदूळ ज्या वनस्पती आहे त्याची कोवळी पानं खाल्ली जातात. जसं आपल्याकडे शेवगा आहे तर शेवग्याच्या शेंगा तर आपण खातो, पण रानभाजी म्हणून शेवग्याची कोवळा पाला असेल किंवा शेवग्याची फुलं आहेत यांचा सुद्धा आपल्या आहारात समावेश करता येतो. भोकरं असतील तर भोकराची कोवळी फळं जी असतात ही रानभाजी म्हणून त्याचा समावेश केला जातो. शतावरी असेल तर शतावरीची कोवळी पानं जी असतील तर ती रानभाजी म्हणून वापरली जाते. बांबूचे कोंब असतात, ते कोवळे कोंब जे असतात हे सुद्धा रानभाजी म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर वाघाटी म्हणून वनस्पती असते, त्याची कोवळी फळं ही रानभाजी म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर करांद्याचा कंद हा रानभाजी म्हणून वापरला जातो. खाजकोयरी म्हणून आपण वनस्पती जंगलामध्ये पाहतो, त्या खाजकोयरीच्या कोवळ्या शेंगा ह्या सुद्धा रानभाज्या म्हणून त्या ठिकाणी खाल्ल्या जातात. आपण जसं भोपळा जो म्हणतो त्या भोपळ्याच्या वेलीची कोवळी पानं असतील, फुलं असतील ही सुद्धा रानभाजी म्हणून खाल्ली जाते. त्याचबरोबर हादगा म्हणून आहे, त्या हादग्याची फुलं असतील, कोवळी पानं असतील ती सुद्धा रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. पानांचा ओवा असेल तर त्याची कोवळी पानं जी असतात ती रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. कवळा किंवा चिगूर असतील, फोडशी असेल तर त्याची कोवळी पानं, ही अशा वेगवेगळ्या रानभाज्या ह्या आपल्याकडे खाल्ल्या जातात.
1: बरं, खूप वेगवेगळ्या भाज्यांची माहिती आज आपल्याला सरांनी करून दिली आणि मुख्य म्हणजे या भाज्या आपल्या आहारात कशा पद्धतीने वापरायच्या याबद्दलची सुद्धा माहिती दिली. तर सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण रानभाज्यांचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
4: पुतला बोल रहे हैं?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ,
4: पर हम तो सभी डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच
3: है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
6: शेतकरी बांधवांनो, आता अपन A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य या विषयी डॉक्टर राहुल देशमुख यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपल्याकडे दुधाला पोषक अन्न समजलं जातं, त्यातही म्हशीपेक्षा गाईच्या दुधाला खूप महत्व दिलं जातं. या दुधामध्ये A1 आणि A2 हे दोन प्रकार असतात. तर आज आपण हे A1 आणि A2 काय आहे आणि याचा मानवी आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो या संदर्भातली सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राहुल देशमुख यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर.
7: नमस्कार
1: डॉक्टर. A1 आणि A2 दूध म्हणजे नेमकं काय?
7: गाईच्या दुधाचा दर्जा हा शास्त्रीय पद्धतीने दोन प्रकारात विभागला जातो, A1 दूध आणि A2 दूध. गाईच्या किंवा म्हशीच्या दुधामध्ये बीटा केसिन नावाची प्रथिने असतात. दुधातील प्रथिनांपैकी 80% भाग हा बीटा केसिन प्रथिनांचा बनलेला असतो. या बीटा केसिनचे वेगवेगळे 13 ते 15 प्रकार दुधामध्ये आढळून येतात. त्यातील A1 व A2 बीटा केसिन हे दोन प्रकारचे बीटा केसिन मानवी आरोग्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहेत. ज्या गायींपासून आपल्याला A1 बीटा केसिन असलेले दूध मिळते त्या दुधास A1 दूध म्हणतात, तर ज्या गायीपासून A2 बीटा केसिन असलेले दूध मिळते त्या दुधास आपण A2 दूध असे म्हणतो.

0: काही संकरित गाई A1 A2 असे मिक्स प्रकारचे दूध पण देतात.
1: डॉक्टर, हे बीटा केसिन मानवी आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यातही A1 आणि A2 या दोन्ही दुधामध्ये हा बीटा केसिनचा प्रकार आहे आणि याचं सेवन आपण केल्यावर त्याचा नेमका परिणाम असा मानवी आरोग्यावर काय होतो?
0: A1 दूध हे मानवी आरोग्यास हानिकारक आहे असे समजले जाते, तर A2 दूध हे फायदेशीर समजले जाते. या अनुषंगाने दुधातील बीटा केसिन ही प्रथिने 209 अमायनो ॲसिड्सच्या साखळीने बनलेली असतात. A1 आणि A2 बीटा केसिनमधील महत्त्वाचा फरक म्हणजे 209 अमायनो ॲसिड्सपैकी 67 नंबरचे जे अमायनो ॲसिड आहे ते A1 दुधामध्ये हिस्टिडीन या नावाचं आहे आणि A2 दुधामध्ये ते प्रोलिन या नावाचं आहे. त्यामुळे A1 मधील हिस्टिडीन हे अमायनो ॲसिडची साखळी तोडून BCM7 नावाचा एक घटक तयार करतं, किंवा ही पण प्रथिनेच आहेत, आणि हा BCM7 नावाचा घटक मानवी आरोग्यास घातक व धोकादायक आहे असे अनेक शोध निबंधाद्वारे सिद्ध झालेलं आहे. BCM7 ह्या घटकामुळे मानवी शरीरावर किंवा पचन संस्थेमध्ये बिघाड होण्यास सुरुवात होते व ती पटकन आपल्या लक्षात येत नाही. पचन संस्थेमध्ये बिघाड होतो म्हणजे काही आजार उद्भवू लागतात, जसे की टाइप 1 डायबिटीस, तसेच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, ऑटिझम आहे, मेंटल डिसऑर्डर्स आहे, आणि लहान मुलांमध्ये विशेष करून डिलेड सायकोमोटर डेव्हलपमेंट म्हणून एक डिसऑर्डर आहे ज्यामध्ये ब्रेन टू मसल कोऑर्डिनेशन वर परिणाम झालेला असतो. यासारखे आजार ह्या BCM7 मुळे उद्भवतात. ह्याशिवाय करोनरी हार्ट डिसीज, स्किझोफ्रेनिया सारखे आजारही उद्भवू शकतात असे वेगवेगळ्या संशोधनामार्फत सिद्ध झालंय. त्याच पद्धतीने A2 दुधामुळे मानवी शरीरास फायदा होतो कारण ह्यामध्ये BCM7 नावाचा घटक नसतो. आणि A2 दुधाचा फायदा समजणाऱ्या आणि साध्या भाषेत सांगायचे म्हणजे निसर्गाने गाई म्हशी मार्फत आपणास दिलेले हे एक मूल्यवर्धित दूध आहे.
1: सर्वच प्रकारच्या गाई आणि म्हशीमध्ये A2 प्रकारचं दूध असतं.
0: न्यूझीलंडचे एक रायटर आहेत, यांचं एक पुस्तक आहे. त्यांच्या पुस्तकानुसार जगातील सर्वच गाई किंवा आपल्याकडच्या म्हशी हे A2 टाईपचं दूध देत होत्या, परंतु 1000 वर्षापूर्वी पाश्चिमात्य देशातल्या ज्या गाई आहेत त्यांच्यामध्ये हा जनुकीय बदल घडून आला आणि त्यांच्यामध्ये A1 दुधाचं प्रोडक्शन वाढलं. तर ज्या गायींची काही ठराविक ब्रीड्स आहेत, जसं की होल्स्टन, फ्रिजन, आयरशायर, ह्या पाश्चिमात्य देशातल्या गायी आहेत, त्या A1 प्रकारचं दूध देतात आणि भारतीय वंशाच्या गाई किंवा म्हशी ह्या A2 प्रकारचं दूध देतात असं समजलं जातं. सध्याच्या संशोधनावरून हा निकष पुढे आलेला आहे. आणि आपल्याकडे देशी गायींचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण पाश्चिमात्य देशातून गायी आणून देशी आणि विदेशी गायींचा संकर जो घडवून आणलेला आहे त्यामध्ये पण A2 प्रकारचं दूध मिळू शकतं.
1: तर जेव्हा आपण दूध खरेदी करतो तेव्हा कसं माहिती पडणार?
0: सध्या तरी तसं माहीत होणं म्हणजे फक्त ज्या कंपनीज मार्केटिंग करतात की आम्ही A2 प्रकारचं दूध विकतो अशा कंपनीजना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून दूध घेणे हाच एक पर्याय आहे. अदरवाईज आपल्याला असं समजत नाही की कुठलं दूध A1 आहे, कुठलं दूध A2 आहे. भारतीय वंशाच्या ज्या गायी आहेत, गीर आहे, साहिवाल आहे, देवनी आहे, अशा गायींमध्ये A2 प्रकारचं दूध आपल्याला मिळतं.
1: डॉक्टर, आपण ज्या संकरित गायी दूध उत्पादनासाठी वाढवतो त्या सर्वच A1 दूध देतात?
0: नाही, ह्यामध्ये बऱ्याच गायी A1 A2 हे मिक्स प्रकारचे दूध देतात, बऱ्याच गायी A1 प्रकारचे दूध देतात आणि क्वचित A2 प्रकारचे दूध आपल्याला ह्यामध्ये मिळू शकतं.
1: जर A1 आणि A2 असे मिक्स प्रकारचं दूध देणाऱ्या गायी असतील तर त्या गायीपासून आपण A2 दूध देणाऱ्या गायींची पैदास करू शकतो?
0: करू शकतो. ह्यामध्ये आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने वळू व गायींची निवड केली आणि त्यांच्या पैदासीचे शास्त्रशुद्ध तंत्र वापरले तर आपण निश्चितच A2 दूध देणाऱ्या गायींची पैदास करू शकतो. पण त्यासाठी प्रथम सर्व पशूंची जनुकीय तपासणी करून ते A1 आहेत, A2 आहेत की A1 A2 आहेत हे सिद्ध करण्याची गरज आहे.
1: डॉक्टर, आताच आपण म्हटलं की अशी पशूंची तपासणी करणं गरजेचं आहे, तर A1 आणि A2 दूध देणाऱ्या पशूंची तपासणी करण्याकरता कशाचे आणि काय नमुने आवश्यक आहेत?
0: A1 व A2 दूध देणाऱ्या पशूंची तपासणी सर्वत्र होणे शक्य नाही, कारण त्याकरिता अत्याधुनिक उपकरणे व तज्ज्ञांची आवश्यकता असते. ही तपासणी जनुकीय आहे, त्यामुळे महाराष्ट्रात खासगी प्रयोगशाळा येथे उपलब्ध आहे. तपासणीकरिता त्या गायीचे रक्त किंवा दूध निर्जंतुकीकरण केलेल्या ट्यूबमध्ये पशुवैद्यकामार्फत शास्त्रशुद्ध पद्धतीने गोळा करून बर्फामध्ये प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवावे. साधारण 6-7 दिवसामध्ये ह्याचा रिझल्ट त्यांना मिळू शकतो.
1: आणि शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा असेल तर आपण या संदर्भात काय सांगू शकाल?
0: आज शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पशुधनातून A2 पद्धतीचे दूध उत्पादन करावे व कमी खर्चात जास्तीत जास्त

0: अर्थार्जन करून स्वतःची राज्याची व देशाची प्रगती करावी. तसेच देशी गायींचे व म्हशींचे संवर्धन करून त्याची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर द्यावा.
1: A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य या संदर्भात आताच आपण डॉक्टर राहुल देशमुख यांच्याकडून माहिती करून घेतली. आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य याविषयी डॉक्टर राहुल देशमुख यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
4: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
3: ते कसं?
4: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800 180 1551.
5: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
4: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
3: आओ भाऊ, तज्ज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे.
4: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
5: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
4: अजिबात पैसे नाहीत. मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटर मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं.
6: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800 180 1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
7: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसान वाणी या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. बरं तर श्रोते हो, आज आपण इथेच थांबतोय. किसान वाणी कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची.
2: किसान वाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:49 झाली आहेत.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदुकाका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा.

0: माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
0: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदुकाका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
0: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
0: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: कमी वेळात जास्त नफा,
3: बस एका क्लिक वर कमाल हसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदुकाका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
0: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
0: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदुकाका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
0: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
0: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
6: आता राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू। काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि महाराष्ट्र सरकारकडून चौकशी। करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7,000 कोटी, पूरनियंत्रणासाठीही 500 कोटी रुपये अग्रिम। आणि जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालय स्थापन केली जातील। पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल। काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची चौकशी राज्य सरकारनं सुरू केली आहे। या निधीचा वापर कशासाठी होतोय हे तपासलं जात असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज वार्ताहरांना सांगितलं। केंद्र सरकारकडून ईडी याची चौकशी करत आहे। चुकीच्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले।
1: जेपी असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात, निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे। परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल।
0: देशातील युवकांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे। म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। युवकांना योग्य

0: संधी आणि दिशा मिळाल्यास त्यांची क्षमता राष्ट्राच्या प्रगतीची प्रेरक शक्ती बनते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: स्वामी विवेकानंदजी युवाओं की शिक्षा को राष्ट्र निर्माण का मजबूत आधार मानते थे. उन्होंने स्वयं ये देखा था कि कैसे दुनिया के देश अपने युवाओं को शिक्षित बना रहे हैं, लेकिन दुर्भाग्य से तब भारत गुलाम था. उस दौर से लेकर अब तक भारत के युवा ने एक लंबी यात्रा तय की है. आज युवा दुनिया के विकास को गति दे रहा है. आज भारत की अर्थव्यवस्था सबसे तेजी से आगे बढ़ रही. भारत के युवाओं के सामर्थ्य से.
0: युवकांच्या सामर्थ्यामुळे भारतानं सेमीकंडक्टर उत्पादन, नवोन्मेष आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ मोहिमांमध्ये मोठी झेप घेतल्याकडे प्रधानमंत्र्यांनी लक्ष वेधलं. या कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री डी के शिवकुमार तसंच रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी गौतमानंदजी महाराज उपस्थित होते. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारिपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी यावेळी झाली. कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता म्हणून केंद्र सरकारनं राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त ही रक्कम आहे. पूरनिवारणाच्या उपाययोजनांकरता केंद्रानं विविध राज्यांना 2,117 कोटी रुपये दिले आहेत. त्यात महाराष्ट्राला 500 कोटी रुपयांचा निधी अग्रिम पहिला हप्ता म्हणून मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे बांधकाम साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विकासकांना प्रकल्प पूर्ततेसाठी 4 महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यातल्या रेरा अर्थात रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांना केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं बांधकाम क्षेत्रातल्या संघटना क्रेडाई आणि नारेडोक यांनी स्वागत केलं आहे. देशातल्या सर्व राज्य रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंतीही या संघटनांनी केली आहे. देशासमोर आजही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हानं आहेत. त्यामुळे सर्वांनी एकजुटीनं राष्ट्रसेवेसाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज पुण्यात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 1,00,000 रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जबाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.
2: भारत का विकास से सभी लोग बहुत आनंदित हो ऐसा नहीं. भारत का विकास कई लोगों के लिए, कई देशों के लिए, कई इंटरेस्ट के लिए, उनके लिए ये घातक है और हमें उसका मुकाबला करना है. उसके लिए हमारे को एक दृढ़ता के साथ संशय को हटाकर, वो संशय आत्मा विनाशाय, संशय में मत पड़िए. एक बार एक ही चीज को सोचिए, देश के इंटरेस्ट को सोचिए, देश के इंटरेस्ट में काम करिए.
0: भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत डोभाल यांनी प्रभावी भूमिका बजावल्यानं भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाल्याचे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले.
3: हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रमक क्षमता को आमूल चूर परिवर्तित करने का काम ये 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोभाल साहब का बहुत बड़ा योगदान है.
0: कुठल्याही लेखकाला आपल्या देशातून हद्दपार व्हावं लागू नये हे आपलं स्वप्न आहे असं प्रतिपादन लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आज केलं. कोलकाता इथं झालेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. 19 वर्षांनंतर तस्लिमा नसरीन यांचं काल कोलकात्यात आगमन झालं. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्यासाठी नाही तर महिलांच्या अधिकारांसाठी बोलायला आपण आलो आहोत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भारतात राहणाऱ्या

0: एखाद्या परदेशी नागरिकाच्या मूळ देशानं त्याचं राष्ट्रीयत्व निश्चित करून त्याला स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याशिवाय त्याला देशाबाहेर पाठवता येणार नाही, असं निवेदन केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला दिलं. आसाममध्ये परदेशी म्हणून घोषित केलेल्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची कोणतीही शक्यता नसतानाही अनिश्चित काळासाठी स्थानबद्ध करून ठेवल्याप्रकरणी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात आपलं म्हणणं मांडलं. संबंधित व्यक्तीला हद्दपार करण्यापूर्वी त्याच्या राष्ट्रीयत्वाची पडताळणी करून त्या देशाच्या दूतावासाकडून किंवा उच्चायुक्तालयाकडून आवश्यक दस्तावेज मिळवणं गरजेचं आहे, असं यात म्हटलं आहे. सिक्कीममधल्या नथुला पास मार्गानं होणाऱ्या भारत आणि चीन यांच्यातल्या व्यापाराला आज सुमारे 6 वर्षांनंतर पुन्हा सुरुवात झाली. दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांसाठी हे एक सकारात्मक चिन्ह आहे. 1962 झालेल्या युद्धानंतर थांबलेला व्यापार 2002 पुन्हा सुरू झाला होता. मात्र 2020 कोविड महामारीमुळे त्याला खीळ बसली होती. नथुला खिंडीतील सीमापार व्यापारासाठीचे विद्यमान नियम, मंजूर वस्तूंची यादी आणि दैनंदिन व्यापार मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्ण पदकं पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात, तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जैस्मिन लंबेरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंह यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. तिहेरी उडीत स्पर्धेत प्रवीण चैत्रवेलनं रौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक जिंकलं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 8 सुवर्ण, 15 रौप्य आणि 7 कांस्य पदकासह एकूण 30 पदकं मिळवून 8व्या स्थानी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ED आणि महाराष्ट्र सरकारकडून चौकशी. करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7000 कोटी, पूरनियंत्रणासाठीही 500 कोटी रुपये अग्रिम. आणि जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
1: आता ऐकूया थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ऍडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. संपादन केलं आहे सुहास नंदुरे यांनी.
4: थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं.
5: भगिनी आणि बंधूंनो नमस्कार. स्त्री शिक्षणाचे प्रणेते, विधवा विवाहाचे पुरस्कर्ते, दलितोद्धारक, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षाऔचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित या विशेष व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट संभाजी मोहिते आपणा सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करतो. आज आपण ऐकतो आहोत 17. ज्योतिरावांचे सारे प्रयत्न समाजोद्धारासाठी सुरू होते. यामध्ये जातीयतेला बिलकुल थारा नव्हता. समता प्रस्थापित व्हायची असेल तर समाजातील जातीधर्माची सर्व किलमिशे दूर व्हायला पाहिजेत. एकमेकांमधले ऋणानुबंध वाढीस लागले पाहिजेत. समाज मानसिकदृष्ट्या बळकट करायचा असेल तर त्याच्या मनावरील भीतीचे सावट दूर व्हायला हवे. भीती मग ती कोणतीही असो वाईटच. देवदेवतांची भीती

आर्थिक भीती, कर्मकांडांचा पगडा, विशेषतः माणसाला कर्मकांडांची भीती दाखवून त्याला ती दूर करण्यासाठी कर्मकांडांचाच मार्ग दाखवून त्याची सर्वार्थाने लूट करणे हे गुन्हेगारी कृत्य आहे. आणि म्हणून पहिल्यांदा समाज कर्मकांडमुक्त व्हायला हवा असे ठाम मत ज्योतिरावांचे होते. तत्कालीन परिस्थितीत समाज साक्षरता जणू शून्यवत होती. अगदी 1-2% पुरुष भारतात साक्षर होते. दीनदुबळा समाज, महिला, शेतकरी, कामगार सारा वर्ग हा अज्ञानी निरक्षर राहिल्याने सर्व व्यथा त्याच वर्गाच्या माथी होत्या. या वर्गाच्या प्रगतीचे सारेच मार्ग खुंटले होते. अशा वर्गाला वेदनामुक्त करून प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रथम त्याला साक्षर करणे आवश्यक होते असे ज्योतिरावांचे मत होते. मात्र ही साक्षरता महासागरातील एखाद्या रीतीच्या कणाएवढी अल्पशी होती. त्यातली दुःखाची आणि खेदाची बाब म्हणजे जो 1-2% वर्ग साक्षर होता त्या वर्गाने आपल्या साक्षरतेचा लाभ उर्वरित समाजाला करून देण्याऐवजी त्या ज्ञानाचा उपयोग उर्वरित समाजाला अंधारात ठेवण्यासाठीच होत होता आणि त्यातून त्याचे केवळ शोषण सुरू करण्याचा प्रयत्न होता. त्यांच्या ज्ञानाचा गैरफायदा घेण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले होते. स्वर्ग, नर्क, पाप, पुण्य, गतजन्म, प्रारब्ध, संचित, ग्रहदशा अशा लबाड अतिशयोक्त शब्दांच्या जाळ्यात अडकवून समाज शोषण करण्याच्या प्रक्रियेला कायमचा आळा घालायचा असेल तर प्रथम समाज साक्षर व्हायला हवा, समाज विवेकी व्हायला हवा. ज्योतिरावांच्या मते समाज मूलतः रूढीप्रिय असतो. परंपरेने घालून दिलेल्या वाटेने जाण्याचा माणसाचा कल असतो. त्यामध्ये योग्य अयोग्य तपासण्याची कसदी सहसा घेतली जात नाही. याच परंपरेच्या नावाखाली पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला चितेत जळून मरावे जावे लागत होते. अशावेळी पत्नीचा समाजाने केलेला खूनच आहे हे स्वीकारण्यास समाजमन तयार नव्हते. उलट आपण समाज रूढी परंपरांचे पालन करून धर्मकार्यच करत आहोत या थाटात स्वतःच्याच गैरकृत्याचे लंगडे समर्थन समाज करत होता. सती जाणे एक क्रूर प्रथा आहे. त्याचे समूळ उच्चाटन व्हायला पाहिजे हे ठाऊक असूनही कोणी समाज पुरुष हजारो वर्षे पुढे येत नव्हता. पशुबळी, नरबळी कोणी समाज पुरुष या गोष्टी दूर करण्यासाठी सरसावत नव्हते. बालहत्या, वृक्षतोड, नग्नपूजा, देवदासी यासारख्या शेकडो अमानवी प्रथा परंपरांनी समाज अज्ञानाच्या अंधकारात गाडला गेला होता. त्यातून माणूस बाहेर काढायचा असेल तर ते केवळ एकट्या दुकट्याचे प्रयत्न पुरेसे नाहीत. एकट्या दुकट्याने प्रयत्न करणे म्हणजे काजव्याच्या उजेडाच्या उष्णतेने महाहिमनग वितळवण्याचा प्रयत्न करण्यासारखे महाकठीण कर्म. ज्योतिराव हे सर्व जाणून होते, मात्र हार मानणे ज्योतिरावास ठाऊक नव्हते. आपल्या विचारांशी आपण फारकत करायची नाही, आपल्या सद्वेगाला जे पटते ते कार्य खाली ठेवायचे नाही एवढेच ज्योतिरावास ठाऊक होते. ज्योतिरावांचे स्त्री शिक्षण कार्य कमी अधिक प्रमाणात सुरू होतेच. मात्र शिक्षणाची मशाल आपण एकटे घेऊन समाज प्रकाशमान करू शकणार नाही हे ध्यानात आल्याने आपण अक्षर रूपाने लिखाणाच्या माध्यमातून समाजाच्या साक्षरतेचे कार्य चालू ठेवावे हे ज्योतिरावांच्या मनात आले. ज्योतिरावांचे इंग्रजी, मराठी आणि अन्य साहित्याचे विपुल वाचन होते. जगाच्या दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या व्यक्तीने कधी काळी लिहून ठेवलेले पुस्तक जर भाषा, प्रांत, अंतराच्या साऱ्या सीमा ओलांडून त्या ज्ञानाचा लाभ कोणासही मिळत असेल आणि तोही वर्षानुवर्षे अखंडपणे मिळत असेल तर आपणही का लिहू नये, आपणही लिहावे, जनजागृतीचे व्रत हाती घ्यावे या विचाराप्रत ज्योतिराव येऊन ठेपले होते. आपण लिहायचे ते प्रबोधनाचे हे ज्योतिरावांचे ठाई निश्चित होते. समाजाचे मनोरंजन करावे वा कल्पना विलासात रमून हवेत इमले बांधावेत असे ज्योतिरावांना कधी वाटले नाही, किंबहुना तसले साहित्य लिहिण्याचे ज्योतिरावांनी कधी जाणवत नाही. उलट आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील जळजळीत वास्तव्य समोर आणावे, त्यातील विकृती व्यंग समाजाला दाखवावे, समाज मनातील दबलेल्या पिसलेल्या मनाला उभारी द्यावी, माणसाला स्वतःची ओळख करून द्यावी आणि या प्रयत्नातून त्याला स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न ज्योतिरावांनी केला. गुलामाला तो गुलाम असण्याची जाणीव करून द्यावी म्हणजे तो बंड करून उठेल हे तत्व ज्योतिरावास मान्य होते. याच प्रयत्नातून ज्योतिरावांनी लिखाणास प्रारंभ केला. हे व्याकरणाचे व साहित्यशास्त्राचे अलंकारादी आभूषणांच्या संकल्पनात रमणाऱ्या तथाकथित विद्वानांना ज्योतिरावांचे लिखाण रुचणारे नव्हते. त्याहीपेक्षा सनातनी पंडित मूर्खांना ज्योतिरावांचे लिखाण आणखी खटकणारे होते. ज्योतिरावांचा हेतूच मुळात भिन्न होता. कोणा सुखवस्तूने वावकुक्षीपूर्वी पानसुपारी चगळत वाचण्यासाठी ज्योतिराव लिहित नव्हते, तर ज्योतिरावांचे लिखाण चिमणीच्या मिणमिणत्या उजेडात आपल्या आयुष्याचा अर्थ शोधू पाहणाऱ्या दीनदुबळ्या

0: साठी होते. ते दुबळ्यांच्या नव्या पिढ्या अंधश्रद्धांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ते लिखाण होते. शेकडो पिढ्या परंपरांच्या नावाखाली अनिष्ट रूढी परंपरांची पालखी बिन भोभाट वाहणाऱ्यांच्या खांद्यावरील घट्टे आणि चट्टे नष्ट करण्यासाठी ज्योतिरावांचे लिखाण होते. त्याचा विषय आणि आशय सत्याला वास्तवाला धरून होता. आजवर बळावलेल्या जखमीवरील खपली काढून जखम अंतिम पिळून काढण्यासाठी केलेले ते प्रयत्न होते. सत्य कटू असते, सत्याला मनोहरी आकार देता येत नाही. त्याची चव आपल्या मनासारखीच असावी असे वाटणे स्वाभाविक असले तरी ते पचवण्याची ताकद सत्यावर विश्वास ठेवणाऱ्यांमध्येच असते. आजवर मुक्या जनावरांसारख्या हाकल्या जाणाऱ्या कुणाच्या तरी सण उत्सवात हाकण्यात बळी जाणाऱ्या शोषणातिरेकाने घोटभर पाण्यालाही महाग झालेल्या समाज बांधवांना जागे करण्यासाठी, त्यांच्या डोळ्यात अंजट घालण्यासाठी, डोक्यात विचार पेरण्यासाठी ज्योतिरावांची लेखणी सरसावली होती. ज्योतिरावांच्या लेखणीत ताकद होती, विचारात स्पष्टता होती, शब्दामध्ये अंगार होता, हृदयात समतेचा ध्यास होता, डोळ्यासमोर सुस्पष्ट चित्र होते. आणि म्हणूनच ज्योतिरावांच्या लेखणीमध्ये स्पष्टता होती, परखडता होती. आपल्या लेखणीतून निघणारी ठिणगी सहजी विसणार नाही हा आत्मविश्वास होता. आणि म्हणूनच ज्योतिरावांचे विचार सनातन्यांना ज्वालाग्रही वाटत होते, पुस्तकी पडितांना ते वृक्ष वाटत होते. मात्र तेच विचार दमन झालेल्या शोषित बांधवांना आपल्या आपणास हमखास वेदनामुक्त करणारी अनुभवसिद्ध औषध मात्रा मिळाल्याचा आनंद होता. आणि म्हणूनच ज्योतिरावांचे लिखाण सनातन्यांकडून तिरस्काराचा तर दीनदुबळ्यांकडून अपूर्व स्वागत उत्साहाचा विषय होता. ज्योतिराव फुले यांचे लिखित साहित्यकृतीची शीर्षके वाचल्यावर त्या पुस्तकातील काय लिहिले आहे हे ध्यानात येते. शेतकऱ्याचा आसूर, गुलामगिरी, ब्राह्मण्याचे कसब, विद्याखातीतील ब्राह्मण पंतोजी, तृतीय रत्न या शीर्षकावरूनच ज्योतिरावांचा कल ध्यानात येतो. ताकाला जाऊन भांडे लपवणे ज्योतिरावास जमत नव्हते. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल हा परखड माना ज्योतिरावांच्या लिखाणातून दिसेल. आपल्या विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी या दीर्घ पोवण्या ज्योतिराव लिहितात. माळी कुणबी शेती खपू न करती पट्टीची भरती, मिळेना लंगोटी पुरती, लहान चिटुगली पोरे करती ढोरांच्या वळती, जोडे नाही पाय पोळती, शिकण्याला तो वेळ नाही पिते मनामध्ये झुरती, दोष पहा देवाला देती विद्या देण्याची थापा देऊनी रेत नाडीती, द्विज पंतोजी धाडीती, कुलकर्ण्याची मदत थोडी पोरे जमविती, संख्या रिपोर्टात लिहिती, महाराच्या पोरा शिकवणे विटाळ मानिती, इंग्रजा शेक हँड करीती, या काही ओळी अगदी नमुना दाखल आहेत. यामधले तथाकथित विद्वानांच्या मोजपट्ट्यांमध्ये ज्योतिरावांचे साहित्य बसेलच असे नाही, मात्र समाजातील व्यंगावर ओढलेले ते फटके होते. ज्योतिराव म्हणतात, माळी कुणबी शेती खपवून काबाड कष्ट करून शेतसरा सरकारी तिजोरीत भरतात, मात्र शेतसरा भरणाऱ्या त्या शेतकऱ्याला अंगभर वस्त्रसुद्धा मिळत नाही. शेतकऱ्याची चिमुरडी लेकरं गुरं राखत रानोमळ वणवण करतात, त्या लेकरांना चपलासुद्धा मिळत नाही, त्यांची होणारी होरपळ पाहवत नाही. लेकरांची वेदना दुःखे पाहून ते शेतकरी पिता दुःखी कष्टी होतो. या दुःखाला या दुःखवेदनेची जबाबदारी आपलं दैव म्हणून तो सहन करत राहतो. खरे तर याला जबाबदार कोण आहे हे प्रश्न विचारण्याची ताकद सामान्यांमध्ये निर्माण होण्यासाठी समाजजागृती गरजेची आहे आणि यासाठी शिक्षण आवश्यक आहे हा ज्योतिरावांचा विचार होता. तर पंतोजी अंत आणि गावोगावचे शिक्षक हे बहुतांशी त्या काळी ब्राह्मणांपैकी असत. ते विद्या देणे म्हणजे मोठे उपकार असल्याचे भासून जनसामान्यांकडून लाभाची अपेक्षा करत, रयतेकडून शेतकऱ्याकडून धान्यान मदत लुबाडीत ज्योतिराव आपल्या साहित्यातून समाजासमोर हे सारं आणण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते. याचबरोबर हेच पंतोजी गावकुलकर्णीची मदत घेऊन शाळेंच्या पटावर काही मुले जमवत, मात्र प्रत्यक्षात रिपोर्ट व अहवाल सादर करताना त्या शाळेची पटसंख्या वाढवून कळवत, या अतिरेकी पटापोटी मिळणाऱ्या अनुदानाचे ते स्वतःच लाभार्थी होत. एकूणच काय, समाजातील व्यंग समाजासमोर आणण्याचं मोठं काम ज्योतिरावांच्या लिखाणातून होत होतं आणि म्हणून ज्योतिरावांचं साहित्य हे आजही तितक्याच गांभीर्यानं वाचण्याचा अभ्यासाचा चिंतनाचा विषय आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते,
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले

0: फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. संपादन होतं सुहास नंदुरे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
0: श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लवकरच.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
0: श्रोते हो, आता आपण आनंद घेणार आहोत गझलचा. सुरुवातीला ऐकूया मिताली यांनी गायलेली अक्रम वारसी साहिल यांची रचना, संगीतबद्ध केली आहे भूपिंदर सिंग यांनी.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.

0: तुम्हाला कसा वाटतो ते आम्हाला जरूर कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 94035 73485.
1: तेव्हा श्रोते हो, दिलखुलास या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर आहे 94035 73485.
0: श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई, अण्णा, सधू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे: 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये चिन्मया सिस्टर्स कर्नाटक गायन ड्युएट सादरीकरण. हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 9:45 समाचार संध्या.

0: श्रोते हो मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिलखुलास हा कार्यक्रम।
1: या कार्यक्रमात शासकीय योजना, ज्येष्ठ अधिकारी, मंत्री, त्याचप्रमाणे अनेक कलाकार आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधले मान्यवर आपल्या भेटीला येत असतात।
0: हा कार्यक्रम

0: minutes, 29 seconds. His next opponent in the last eight stage will be Canada's Guillaume Gouillon. President Draupadi Murmu extended congratulations to our boxers in a social media post, saying that India's remarkable run in boxing at the Glasgow Commonwealth Games continues with yet another golden triumph. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 11:10 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 आमच्या पहिल्या सभेत. तोपर्यंत मी वैष्णवी आपला निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.